माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम ही सा।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: काही गूस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. आपलं हे शरीर, मनुष्याचं शरीर हे नाशवंत आहे, संपत्ती शाश्वत नाहीये आणि मृत्यू नेहमीच जवळ आहे. म्हणून धर्माचं, संग्रहाचं पालन करणं आवश्यक आहे असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आणि शरीर आणि संपत्ती याचं उदाहरण या आपल्याला संस्कृत श्लोकामध्ये बघायला मिळतं. शरीर आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आज आहेत, उद्या नाही, म्हणजेच काय तर त्या नाशवंत आहेत. त्यांचा कायमस्वरूपी आपल्याला कधीच लाभ घेता येणार नाहीये. मृत्यू जवळ आहे आणि त्याला कोणालाही टाळता येणार नाहीये. म्हणजे या जगामधलं अंतिम सत्य कुठलं असेल तर ते आहे मृत्यूचं. त्यामुळे मनुष्याने आपलं संपूर्ण जीवन हा धर्म, सदाचार यांच्या चांगल्या संग्रहामध्ये खर्च करावा. कारण केवळ धर्माचरण आणि सद्गुण हेच कायमस्वरूपी आहे. म्हणूनच इथे सांगितलंय कर्तव्य धर्मसंग्रह. श्रोते हो, या सुंदर सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. मी आहे अर्जुन, तुमच्या सोबत गुड मॉर्निंग.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन्ना उन्ना।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याच बरोबर आज 20 ऑगस्ट 2024 आहे, वार आहे गुरुवार आणि आपल्या दिवसाला आपण प्रसन्न सुरुवात करत आहोत. श्रोते हो, सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करू नये. आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चुका दोष दिसले तर त्यावर पांघरून घालावं, कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत असं सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. आणि दुर्जनाशी गाठ पडली तर त्यांना समज देऊन त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावं आणि हेच खरं महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये असं आपण म्हणूयात. सध्या समाजामध्ये अशा काही घटना घडत आहेत की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे दोष दिसले तर त्यावर पांघरून घालण्याऐवजी त्यावर अवगुण बोलून दाखवले जातात आणि त्यामुळे खरं तर समाजामध्ये कुठल्या तरी विचित्र घटनेकडे ती गोष्ट ते प्रकरण जात असतं. त्यामुळे दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करू नये. सार्थ दासबोधातील निरूपणाकडे पुढच्या आपण वळूयात अगदी थोड्याच वेळामध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90-11-63-52-00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: फिटे अंधाराचे जाळे

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. सार्थ दासबोधातील सुंदरशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. तर हे भरोच नये सुचावे नाना उपाय, तव्हे तेची करावे कार्य दीर्घा प्रयत्ने. तरेवाईकपणे वागू नये समाजामध्ये, आपल्या समोरच्या व्यक्तीशी, इतरांशी तरेवाईकपणे वागू नये. अडचणीत एखादी व्यक्ती सापडली असता नाना उपाय करावेत आणि त्याची सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्न करावेत, असंभाव्य कार्य सुद्धा त्यामुळे करून दाखवता येऊ शकते, ही गोष्ट या निरूपणामध्ये सांगितली. आणि ही गोष्ट बघा, आपल्या प्रत्येक आयुष्याशी किती रिलेट करणारी आहे. आपण प्रयत्नच करत नाही किंवा थोडेसे प्रयत्न करून आपण एखादी गोष्ट सोडून देतो, पण आपण अगदी संघर्ष केला त्या प्रयत्नासाठी, दीर्घ प्रयत्न केले, जास्त काळ प्रयत्न केले, तर असंभाव्य कार्य सुद्धा आपण करू शकतो, अशक्य गोष्टी सुद्धा साध्य करू शकतो. आणि या सुंदर सुविचारानं, या निरूपणानं आपण आपल्या दिवसाला पुढे सुरुवात करूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम, आवाज तुमसा।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। मी आहे अनु तुमच्या सोबत नगर संतरंग या कार्यक्रमात। सार्थ दासबोधातील सुंदर निरूपणानं आपण आपल्या दिवसाला पुढे सुरुवात करूयात। फड नासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी। समाजामध्ये फूट पडू देऊ नये, समाजामध्ये फूट पडू देऊ नये, कठीण प्रसंगी धैर्यानं सगळ्यांना सावरून धरायला आपण हवं, आणि अशी आपली नीतिमत्ता, असा आपला स्वभाव, दोष गुण असायला हवा। कुणाशीही अतिवाद करू नये इथे अगदी स्पष्टपणे या दासबोधातील निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। बऱ्याच वेळा एखादी समोरची व्यक्ती भांड भांड भांडते आहे आपल्याशी आणि आपल्याशी प्रचंड वाद घालते आहे, त्याचा मनस्ताप आपल्याला होतो आहे, पण तरी सुद्धा आपण वादाला प्रतिउत्तर देत तो वाद अजून वाढवतो आहे। कुठेतरी आपण पण अतिवाद करतो आहे असं तिथे दिसून येतं, असं निष्पक्ष होतं। त्यामुळे फड नासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी। अतिवाद करू नये असं या प्रसंगामध्ये, या निरूपणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। दिवसाला आपण प्रसन्न सुरुवात करूयात। मी आहे अनु तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
2: नमस्कार, मी दीप्ती दरंदले, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आपल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 20 ऑगस्ट 2024, आजची तारीख आणि आज आहे वार गुरुवार. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण सुंदर अशा संस्कृत श्लोकानं आणि काही सार्थ दासबोधातील निरूपणानं केलेली आहे. वपू काळेंचे एक सुंदर विचार आहेत त्यांच्याच एका पुस्तकामधले. कर्ज काढणं म्हणजे भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणे आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजे तोच भला मोठा दगड ढकलत ढकलत त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणे. किती सुंदर पद्धतीनं वर्णन करून कर्जाची परिस्थिती जी आहे ती वपू काळेंनी सांगितली. नाही का आपल्या आयुष्यामध्ये ना कधी कधी आपण कर्ज काढतो आणि ते कर्ज काढल्यानंतर ते कर्ज फेडणं असेल तो भला मोठा दगड ढकलत ढकलत त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणं असेल. हा प्रवास किती कठीण आहे, किती अवघड आहे, किती खाजखळगी यामध्ये आहेत हे आपल्याला वपू काळेंनी या सुंदर अशा उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे वपू काळेंच्या पुस्तकामधलंच वाक्य आहे आणि वाचनामध्येही माझ्या समोर आलं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते. श्रोते हो दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच. महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत अगदी थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी आहे आरजेनं तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे। आज आहे 20 ऑगस्ट 2024, आणि आजच्या दिनविशेषकडे वळूयात। 1666 छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणं खोटं दस्तऐवज दाखवून ओलांडलं। राजाराम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची 1828 स्थापना केली। सर रोनाल्ड रॉस यांनी भारतामध्ये हिवतापाच्या जीवाणूचा 1897 शोध लावला। पहिलं महायुद्ध, जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा 1914

0: मध्ये इराण इराक युद्धबंदी करार. भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 जणांचा 1995 मध्ये मृत्यू. कुस्तीगीर सुशील कुमार यांना बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक 2008 मध्ये मिळालं. ऐकत राहा रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: उना उना।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. लगेच अंतरंग या कार्यक्रमात 20 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेत आहे. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलियस यांचा 1789 जन्म. अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन 1833 जन्म. भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा 1896 जन्म. भारतीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा 1940 जन्म. भारताचे 6वे आणि सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबईमध्ये 1944 जन्म. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन नारायण मूर्ती यांचा 1946 जन्म. स्वातंत्र्य सैनिक तत्वज्ञानी डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे 1919 जन्म. पोलिश स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार तांडेउज रेजटन यांचा 1897 जन्म. महत्वाच्या जन्मदिवसांकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात. 20 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. पॉलिश संत अल्बर्टाईन ब्रदर्सचे संस्थापक अल्बर्ट यांचा 1845 मध्ये जन्म. फ्रान्स देशाचे 10 राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी रेमंड पॉइनकारे यांचा 1860 मध्ये जन्म. इटालियन कादंबरीकार आणि कवी, नोबेल पुरस्कार साल्वाटोर क्वासिमोडो यांचा 1901 मध्ये जन्म. फिनिश अमेरिकन आर्किटेक्ट गेटवे आर्कचे रचनाकार इरो सारिने यांचा 1910 मध्ये जन्म. जपानी रसायनशास्त्रज्ञ, अभियंते आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार हिदेकी शिरकाव यांचा 1936 साली जन्म. इंग्रज सैनिक आणि राजकारणी व्हाईस चेंबरलेन ऑफ द हाऊस होल्ड डेस्मंड स्वेन यांचा 1956 साली जन्म. स्वातंत्र्यसैनिक, तत्वज्ञानी आणि डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांचा 1919 मध्ये जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. 20 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस गिबरने यांचे 1939 मध्ये मृत्यू. सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे 1984 मध्ये निधन. अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल यांचे 1985 मध्ये निधन. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक माधव शिंदे 1988 मध्ये मृत्यू. गुजराती नाटककार प्रागजी डोसा यांचं 1997 मध्ये निधन. चित्रपट निर्माते प्राण मेहता 2000 मध्ये निधन. प्राच्यविद्येचे ग्राडे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्याभवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम आर यार्दी 2001 मध्ये मृत्यू. भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य करणारे राम शरण शर्मा यांचे 2011 मध्ये मृत्यू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी, विचारवंत, साधना साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा 2013 मध्ये मृत्यू. ज्योतिर्भास्कर लेखक, उद्योजक जयंत साळगावकर 2013 मध्ये मृत्यू. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आजचा दिनविशेष आपण जाणून घेत आहे. पाकिस्तानी लेफ्टनंट आणि पायलट रशीद मिन्हास 1971 मध्ये मृत्यू. दक्षिण व्हिएतनाम देशाचे 10वे आणि अंतिम पंतप्रधान वान माऊ यांचं 1998 मध्ये निधन. श्रीलंकन तमिळ वृत्तपत्र प्रकाशक आणि राजकारणी शिव महाराज यांचं 2006 साली निधन. माल्टा देशाचे 8वे पंतप्रधान डोम मिंटॉफ यांचं 2012 साली निधन. अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ एरसी विलियम्स यांचं 1961 मध्ये मृत्यू. इंग्रजी धर्मोपदेशक द सॅल्वेशन आर्मीचे सहसंस्थापक विल्यम बूथ यांचं 1912 मध्ये निधन. श्रोते हो, आजचा म्हणजे 20 ऑगस्ट 2026 चा दिनविशेष, महत्वाच्या घटना, नोंदी आणि जन्मदिवस मृत्यू दिनाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटायला येत आहोत. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजेने तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये अपडेट आहे. या योजनेतून 92 लाख अपात्र महिला बाद करण्यात आल्या आहेत. 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा गैरफायदा हा उघड झालेला आहे. या मोहिमेनंतर 92 लाख अपात्र महिलांची नावं जी आहे ती वगळण्यात आलेली आहे. यादीतून आरटीआय कार्यकर्ते यांनी या संदर्भात माहिती दिली आणि ही आकडेवारी समोर आणली आहे. ही कारवाई झाल्यामुळे सक्रिय लाभार्थ्यांची संख्या आता 2.48 कोटींवरून 1.65 कोटींपर्यंत आली आहे. तब्बल 4.5 लाखांहून अधिक शासकीय अशा कर्मचारी होत्या, त्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ज्या बहिणी होत्या ज्या काही अपात्र ठरलेल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा

0: ऐकताय स्नेहल लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नाशकामध्ये काल पेठ तालुक्यामध्ये भूकंपाचे काही सौम्य धक्के बसलेत 6 गावांमध्ये, त्यामुळे भीतीचं वातावरण आणि घबराट पसरलेली आहे. नाशिकमध्ये काल पेठमध्ये पेठ या तालुक्यामध्ये 9:00 वाजण्याच्या सुमारास काही सौम्य धुके भूकंपाचे जाणवलेत. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन आणि एकदरी या 6 गावांमध्ये हे धक्के सौम्य जाणवल्याचं नागरिकांमध्ये समजलं. जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरणही निर्माण झालंय. घरामध्ये भांडी आणि वस्तू हल्ल्याचं जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर सुरक्षित ठिकाणी धावलेत. सुदैवानं या घटनेमध्ये 6 गावांमध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. गेल्या महिन्याभरातील भूकंपाची मालिका नाशिकमध्ये आणि इतर परिसरामध्ये सुद्धा सुरू आहे. पेठ तालुक्यामध्ये भूकंपाचे काल सौम्य धक्के बसले आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 944 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: दुनिया में

0: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. FDA कारवाई संदर्भामध्ये आपण गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच गोष्टी ऐकतो आहोत. अन्न आणि औषध प्रशासनानं FDA मुंबईमधल्या आता अन्न आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 6 हॉटेल्स आणि आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केलेत. यामध्ये वांद्र्यामधल्या ओटर्स क्लब, खारचं प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंट, दहीसरमधल्या डेली फ्रेश बेकर्स, मरोळचं कॅफे सिफारिश आणि चेंबूरमधल्या झिप्टो आउटलेटचा यामध्ये समावेश आहे. तपासणीमध्ये इथे प्रचंड अस्वच्छता दिसून आली आहे. बनावट पनीर सारख्या पदार्थांचा वापर इथे होताना दिसून आलेला आहे, त्यामुळे FDA ही कारवाई केलेली आहे. 14 जुलै ते 17 ऑगस्ट दरम्यान तपासणी करण्यात आली होती या सगळ्या हॉटेल्सची, आणि त्याचबरोबर या 6 हॉटेल्समध्ये अन्न परवाने जे आहेत ते निलंबित करण्यात आले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 0।

0: आपण ऐकताय स्नेहलय सलोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि राज्यातल्या महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात. राज्यामध्ये MIDC मध्ये इंडस्ट्रीयल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे. सरकारने या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचललं आहे आणि राज्यामधल्या जेवढ्या MIDC आहेत त्या MIDC मध्ये आता टाउनशिप ऍक्ट लवकरच लागू होत आहे. राज्य सरकार महत्वाच्या MIDC मध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रीयल टाउनशिप ऍक्ट लागू करणार आहे आणि या कायद्याअंतर्गत स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाकडे रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, स्ट्रीट लाईट्स, वाहतूक कोंडी सोडवण्याचे अधिकार या इंडस्ट्रीकडे असतील असंही यावेळी सांगण्यात आलं. यामध्ये चाकण, रांजणगाव, तळेगाव, शेंद्रा आणि वाळूज या MIDC मधल्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासकीय समन्वय साधण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला जातो आहे. चाकण MIDC मधल्या समस्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. राज्यामधल्या MIDC मध्ये आता इंडस्ट्रीयल टाउनशिप ऍक्ट लवकरच लागू होत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. निगरसे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. अनेक जण सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. आणि आता सर्पदंश अधिसूचित आजार घोषित करण्यात आलेला आहे राज्य शासनानं. साप चावल्यानंतर लस, उपचार आणि मृत्यूची नोंद आता घेतली जाणार आहे. सर्पदंशानं होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. यामुळे सगळ्या शासकीय आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये सर्पदंशाच्या प्रत्येक घटने आणि मृत्यूची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणं बंधनकारक असणार आहे. यापुढे सर्पविष प्रतिबंधक लस, ज्याला ASV लस जी म्हटली जाते, या उपलब्धतेचं अचूक नियोजन करणं आणि ग्रामीण भागामध्ये वेळेवर उपचार पुरवणं शक्य होणार आहे असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. राज्यापासून जिल्ह्यापर्यंत नोडेल ऑफिसर्स यांची नियुक्ती यासाठी करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत नगरचा अंतरंग या कार्यक्रमात. महाराष्ट्रामध्ये 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून मुंबई आणि उपनगरातील तब्बल 36 लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या दोन्ही भागामध्ये 1,038 कोटी मतदारांपैकी हे प्रमाण सुमारे 35% इतकं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार या संदर्भामध्ये आणि या प्रक्रियेसंदर्भामध्ये केला तर SIR प्रक्रियेनंतर राज्यामध्ये 2 कोटी म्हणजेच 21% मतदारांची नावं वगळली जाण्याचा धोका निर्माण झालाय. सदर आकडेवारी ही लवकरच येईल. महाराष्ट्रामध्ये माहिती संकलनाचा टप्पा जो आहे तो या आठवड्याच्या सुरुवातीलाच पूर्ण झाल्याचं भारत निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. BHMS डॉक्टरांची नोंदणी आता बंद करण्याचा कोर्टानं निर्णय घेतला. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागानंही मोठा निर्णय दिला. IMA आणि MARD या ॲलोपॅथी संघटना आहेत आणि यांच्या विरोधानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील MMC नोंदणी आता सद्यस्थगित केली गेली आहे. 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार नोंदणीच्या मागणीसाठी BHMS डॉक्टरांनी आंदोलन केलं होतं, पण आता मुंबई हायकोर्टानं अंतिम निर्णय येईपर्यंत, योग्य कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सध्या थांबवण्यात आल्याचं शासनानं स्पष्ट केलंय. वैद्यकीय शिक्षण विभागानं यासंदर्भात अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये जो है तेरे मेरे दरमियान,

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री राज्याचे दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जलसंधारण दिवस साजरा करण्यात येणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय. 21 ऑगस्ट रोजी सकाळी राज्यामध्ये सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलंय. आणि या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जलसंधारणाचा मुख्य उद्देश हा श्रोत्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी हे आयोजन करण्यात आलंय. आणि यामध्ये युवा पिढीनं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलंय. पाणी अडवा पाणी जिरवा हा जो मूलमंत्र आहे तो जगूया, जागवूयात आणि एकत्र येऊयात, जलदूत बनून पाण्यासाठी चालूयात. या ऐतिहासिक जलसंधारण वॉकेथॉनमध्ये वॉक फॉर वॉटर पाण्यासाठी चालूयात आणि नक्कीच या जलसंधारण सप्ताहामध्ये सुद्धा सहभागी होऊयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय.

पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी डॉक्टर अतुल गदकर, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार नगरकर, मी सावनी रवींद्र, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महाराष्ट्र शासन आणि राज्य शासनानं वॉकेथॉन घोषित केलेलं आहेच आणि जलसंधारण सप्ताह आठवडं सध्या सुरू आहे. 21 ऑगस्ट रोजी हा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर यासाठी असणार आहे आणि यासाठी रील स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे. यामध्ये माती संवर्धन, पाण्याची बचत, जलसंधारण, मृदसंधारण, मातीची धूप रोखणं, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पाणलोट क्षेत्र विकास, गावातील यशस्वी मृद आणि जलसंधारणाची कामं, पारंपरिक मृद आणि जलसंधारण पद्धती आणि माती आणि पाणी वाचवण्याच्या कल्पना हे रील्सचे विषय आहेत. रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 19 ऑगस्ट. पात्र वयोगट 15 ते 30 वर्ष. 30 ते 60 सेकंदाची रील तयार करा. स्वतःच्या पब्लिक अकाउंटवर रील पोस्ट करा आणि हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर हा हॅशटॅग वापरा. मृदा आणि जलसंधारण विभागाचा इंस्टाग्राम हँडल टॅग करण्यासाठी नक्कीच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. वॉक फॉर वॉटर यासाठी नक्कीच सहभागी व्हा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. श्रोते हो, वाचनामध्ये किंवा दररोजच्या रोजच्या रुटीनमध्ये बऱ्याच गोष्टी आपण वाचत असतो किंवा असतात आणि वाचनात आलेली अशीच एक सुंदर गोष्ट, माणूस घर माणूस बदलू शकतो, नाव बदलू शकतो, चेहरा सुद्धा बदलू शकतो, पण तो आपलं कर्म लपवू शकतो का? नाही. कर्मापासून लपवण्यासाठी या जगात असा एकही पत्ता नाहीये की तो त्या ठिकाणी जाऊन आपलं कर्म बदलू शकतो. आपण जगाला फसवू शकतो, कायद्याला बऱ्याच वेळा चुकवू शकतो, माणसांच्या स्मरणातून आपण निसटू शकतो, पण कर्माच्या वहीतून आपलं एकही पान फाडता येत नाही. शकुनीला वाटत होतं फासे आपल्या हातात आहेत, म्हणजे नियती आपल्या ताब्यात आहे, आणि त्यानं प्रत्येक डाव जिंकला, प्रत्येकाला हरवलं, प्रत्येक वेळी स्वतःला सगळ्यात जास्त बुद्धिमान समजलं. पण त्याला एक गोष्ट समजली नाही की फासे माणूस बदलू शकतो, परिणाम नाही. कपटानं मिळवलेला प्रत्येक विजय हा पराभव असतो आणि म्हणूनच तो आयुष्यभर डाव जिंकत राहिला तरीसुद्धा शेवटी संपूर्ण आयुष्य हरला. आपण ना एखाद्या व्यक्तीला जेव्हा फसवतो किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण तिच्या नकळत नुकसान करतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्याचं नुकसान आपण केलं आहे, पण खरं तर त्या क्षणी आपण स्वतःच्याच भविष्यावर कुठेतरी घाव घातलेला असतो आणि त्यावेळी आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही, कारण प्रत्येक चुकीची सुरुवात भविष्यातलं एखादं दुःखाचं बीज असतं आणि प्रत्येक निस्वार्थ चांगुलपणा हा भविष्यातला एखाद्या अनपेक्षित आनंदाची सावली बनून आपल्या मागे चालत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये निस्वार्थ चांगुलपणा असणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? आणि या चांगल्या विचारांनी आपण आपल्या दिवसाला तर छान सुरुवात केलेली आहेच. ऑलमोस्ट 11 आले रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये आर जे ऋतू तुम्हाला भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी मला खूप छान वाटतंय आज, कारण मी आज तुमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी घेऊन आली आहे, खूप साऱ्या गप्पा मारायला आली आहे तुमच्या सोबत आणि मंडळी खूप साऱ्या नवनवीन गोष्टींवरती आपण चर्चा करत आहोत। मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवसच उरलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे। पण मंडळी यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना आपण बाप्पाच्या आवडीसोबतच आपल्या पर्यावरणाची सुद्धा काळजी घ्यायला हवी आहे। प्लास्टिक किंवा पीओपीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मातीचे निसर्गपूरक आणि इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी आणायला हवेत आणि मंडळी बाजारामध्ये रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरलेल्या अगदी सुंदर अशा मूर्ती खूप सहज उपलब्ध आहेत, तर त्या आपण यावर्षी आणायला हव्यात। आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करताना नदी तलाव आणि निसर्गाची हानी होणार नाही ना याकडे लक्ष देणं हीच खरी बाप्पाची सेवा ठरणार आहे। त्यामुळे मंडळी यंदाच्या गणेशोत्सवामध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणायला हव्यात, सजावटीसाठी सुका कचरा आणि नैसर्गिक फुलांचा वापर सुद्धा करायला हवाय। आपल्या पर्यावरणाचं रक्षण करून हा उत्सव आपण अधिक छान पद्धतीनं अधिक आपण उत्साहानं साजरा करूयात आणि मंडळी तुम्हा सर्वांना खूप खूप आधीच आपल्याकडून गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आता त्याआधी सुद्धा आता मोठे सण आहेच, रक्षाबंधन आहे, दहीहंडी आहे, पण मंडळी कसं असतं ना की गणपती बाप्पा आहे आपल्या महाराष्ट्रातला जो एकदम उत्सवपूर्ण वातावरणामध्ये किंवा एकदम जल्लोषपूर्ण जो सण आहे ना तो गणेशोत्सव आहे आणि प्रत्येकालाच आपल्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेलीच असते आणि आपण त्यांची तयारी सुद्धा खूप आधी करत असतो। आणि मंडळी तुम्हाला खरं सांगू का, मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की यावर्षी आम्ही सुद्धा प्रत्येक वर्षी शाडू मातीचेच गणपती बसवतो बरं का घरी, पण यावर्षी मी माझ्या हाताने गणपती मूर्ती बनवणार आहे आणि बसवणार आहे छानपैकी। आता एक दोन दिवसामध्येच मस्तपैकी शाडू माती आणेल आणि घरच्या घरी मी गणपती बनवणार आहे। तर तुम्हाला सुद्धा जर मूर्ती बनवण्याची आवड असेल ना मंडळी, तर तुम्ही सुद्धा नक्कीच यावर्षी बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा आणि तुम्ही कशी बनवली आहे बाप्पाची मूर्ती त्याचे फोटोज सुद्धा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती पाठवा।

0: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 20 ऑगस्ट, म्हणजेच सद्भावना दिवस. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करत असतो. पण मंडळी, सद्भावना म्हणजे तरी काय बरं? सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर एकमेकांबद्दल मनामध्ये आपुलकी, प्रेमाची आणि आदराची भावना असणं म्हणजे सद्भावना. आपला जो भारत आहे हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे भाषा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळी आहे. अशा वेळी एकमेकांचे विचार समजून घेणं आणि जात पात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकत्र येणं हीच खरी आजच्या दिवसाची गरज आहे. आणि खरं सांगू का मंडळी, हीच सद्भावना आपली स्नेहालय संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्यक्षात जगते सुद्धा. बर का, समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी स्नेहालय जे काही समाजकार्य करते ना, त्यामागे केवळ आणि केवळ हीच सद्भावनेची, स्नेहाची ताकद आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं यातच खरा धर्म आहे मंडळी. चला तर मग आजच्या या प्रसंगी आपण सुद्धा मनापासून एक छोटासा संकल्प करायला हवाय. द्वेष विसरूया, एकमेकांना समजून घेऊया आणि प्रेमानं सलोख्यानं एकत्र राहूयात. अशाच गोष्टींचं सह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जी ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपला खाजगीपणा आणि गोपनीयता आपण नेहमी म्हणतो ना, अगदी जवळच्या नात्यात सुद्धा एकमेकांना थोडीशी स्वतःची जागा आणि थोडं स्वातंत्र्य मिळायलाच हवं असतं. मग ते पतीपत्नीचं नातं असो किंवा घरातील इतर कोणतंही नातं असो, पारदर्शकता जरूर असावी पण समोरच्याच्या पर्सनल स्पेसचा आणि आत्मसन्मानाचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे. आता गोपनीयता कुठे जपायची बरं तर, आणि कुठे पूर्ण उघडपणे वागायचं याचं भान ठेवणं म्हणजे समंजसपणा असतो. आणि तो आपल्यामध्ये असतोच बरं का, तसा नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये असतोच. आपण जसं एक बेसिक सिव्हिक सेन्स म्हणतो त्या टाईप, आपण सार्वजनिक आयुष्यामध्ये असू किंवा कौटुंबिक विश्वात असू, स्वतःच्या मर्यादा जपतानाच इतरांच्या स्वातंत्र्य मान राखला की नात्यांमध्ये अगदी गुदमरल्यासारखं कधीच होत नाही. त्यामुळे मंडळी, नाती घट्ट ठेवायची असतील ना तर एकमेकांवरती विश्वास ठेवायला हवाय, पारदर्शकता तर ठेवायलाच हवी आणि सोबतच प्रत्येकाचा खाजगीपणा जो आहे ना तर तो सुद्धा जपायला हवाय. आता मोस्टली नात्यांमध्ये काय होतं ना की यार हा माझा पार्टनर आहे किंवा ही माझी पार्टनर आहे तर आम्हाला एकमेकांच्या A to Z गोष्टी सगळ्या माहीतच असायला हव्यात अशा गोष्टी होतात. अनेक वेळा असं असतं की आपण उघडपणे काही गोष्टी बोलू शकत नाही, तर असं नाही, नात्यामध्ये विश्वास असला ना मंडळी तर सर्व नाती ही शेवटपर्यंत टिकत असतात. त्यामुळं नात्यांमध्ये एक स्पेसही ठेवा, त्यासोबत पारदर्शकता ठेवा आणि विश्वास आणि प्रेम दोन्ही ठेवा. मंडळी, तुमचं नातं इतकं छानपणे खुलून येईल ना की मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. तर मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आत्ता आपण एका खूप महत्वाच्या आणि तुमच्या खिशाशी जोडलेल्या विषयावरती बोलणार आहोत. आजकाल सोशल मीडियावरती लाईव्ह ट्रेडिंग आणि शेअर मार्केट टिप्स देणाऱ्यांचा सुकाळ आलाय बरोबर. पण थांबा जरा, बाजार नियामक सेबीने यावरती एक मोठा इशारा दिलाय. सोशल मीडियावरती स्वतःला तज्ज्ञ सांगून आत्ता खरेदी करा, आत्ता विका असा सल्ला देणाऱ्यांवरती अजिबात आंधळा विश्वास ठेवू नका. सेबीच्या नियमांनुसार लाईव्ह मार्केट डेटा हा फक्त आणि फक्त बाजाराच्या सुरळीत कामासाठी असतो. तो अशा प्रकारे टिपा देण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. शिक्षण किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तींना सुद्धा केवळ 30 दिवसांच्या विलंबानच डेटा दाखवता येतो. त्यावरून भविष्यातील भाव सांगणं किंवा खरेदी विक्रीचा सल्ला देणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे मंडळी स्वतःच्या कष्टाचा पैसा गुंतवताना सोशल मीडियावरती अनधिकृत सल्ल्यांना अजिबात बळी पडू नका. फक्त आणि फक्त सेबीकडेच नोंदणीकृत असलेल्या मध्यस्थांवरतीच विश्वास ठेवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि समंजसपणे गुंतवणूक करा. भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका मंडळी, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: हिशोब सांगते ऐका, हिशोब सांगते ऐका, भाऊजी कसा खर्चला पैका
1: सांगा।
0: हे नी रुपये दिला तो 15, रुपये दिला तो 15, यांच्या अंगात नव्हता सदरा।

0: बर केल
1: हठित एक रुपया खरचला ही शॉप सांगते ऐका भाऊजी असा खरचला पैका भाऊजी असा खरचला पैका
2: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्यावरती आपल्या समाजात मन मोकळेपणानं बोललं जात नाही आणि तो विषय म्हणजे पुरुष वंध्यत्व, मेल इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटी अनेकदा मूल होण्यात अडचणी आल्या की सगळा दोष किंवा तपासण्यांचा ताण महिलांवरतीच टाकला जातो. पण वैद्यकीयदृष्ट्या पाहिलं ना मंडळी, तर 2 पैकी 1 प्रकरणामध्ये म्हणजेच जवळपास 50% समस्या ही पुरुषांशी संबंधित असू शकते. कोणतीही बाहेरून स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळेच पुरुष स्वतःची तपासणी टाळतात किंवा गैरसमज करून घेतात. पण मंडळी, शुक्राणूंची संख्या किंवा त्यांची गुणवत्ता यांसारख्या समस्या साध्या तपासण्यांनी सहज लक्षात येतात आणि वेळेवरती उपचार सुद्धा करता येतात. म्हणूनच गर्भधारणा होत नसेल तर एक फक्त एकानेच नाही तर दोन्ही जोडीदारांनी एकत्र येऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, या बाबतीतला संकोच सोडला पाहिजे, गैरसमज दूर केला पाहिजे आणि आरोग्याकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, लग्नानंतर नवं आयुष्य सुरू होतं, नवीन कुटुंब तयार होतं, हे अगदी खरं असलं तरी सुद्धा त्यामुळं आपल्या वृद्ध आणि आजारी पालकांप्रती असणारी आपली जबाबदारी मात्र संपत नाही। वय झाल्यावरती किंवा आजारपणामध्ये पालकांना आपल्या प्रेमाची आपल्या आधाराची सर्वात जास्त गरज असते आणि अशा वेळी कोणत्याही ठोस कारणाशिवाय आजारी सासू सासऱ्यांना किंवा आई वडिलांना सोडून वेगळं राहण्याचा हट्ट धरणं किंवा पतीवरती सुद्धा दबाव टाकणं हे नात्यातल्या विश्वासाला आणि समंजसपणाला तडा देणारं ठरतं। नात्यांची वीण ही एकमेकांना सांभाळून घेण्यात आणि आधार देण्यातच घट्ट होते। मंडळी, वृद्ध पालकांची सेवा करणं ही केवळ नैतिक जबाबदारी नाहीये तर मानवतेचा मोठा धर्म आहे। त्यामुळे मंडळी, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करूयात, त्यांच्या आजारपणामध्ये आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना प्रेमानं सांभाळूयात आणि आपलं घर खऱ्या अर्थानं सुखी करूयात। भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. 12:10 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एक खूप खास आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन आणि एका खूप भारी विषयाची माहिती घेऊन. तर मंडळी आज 20 ऑगस्ट तर आहेच आहे, आज सद्भावना दिवस सुद्धा आहे, पण मंडळी आज जागतिक मच्छर दिवस सुद्धा आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल की या छोट्याशा डासांसाठी सुद्धा एखादा खास दिवस असतो का? तर मंडळी हो असतो. हा दिवस काय उत्सव वगैरे काही साजरा करण्याचा नाहीये, तर बारीकशा डासांपासून होणारा डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया सारख्या मोठ्या आजारांबद्दल स्वतःला जागरूक करण्याचा दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपल्या घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुंड्यांमध्ये, जुन्या टायर्समध्ये किंवा छतावरती साचलेलं पाणी लगेच साफ करा, कारण साचलेल्या पाण्यातच हे आजार पसरवणारे डास अंडी घालत असतात. घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावा, पूर्ण बाहींचे कपडे वापरा आणि झोपताना मच्छरदाणी किंवा जे मॉर्टिन असेल तर ते नक्की वापरा, गुड नाईट वापरा. आणि मंडळी एकही डास आपल्या घरात आणि आयुष्यात फिरकता कामा नये याची दक्षता घ्या. त्यामुळे मंडळी परिसर स्वच्छ ठेवूयात आज आणि डासांना पळवूयात आणि आपलं कुटुंब सुरक्षित ठेवूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. मंडळी, आज स्वयंपाकघरामध्ये काहीतरी एकदम युनिक चमचमीत आणि हटके बनवायचे का? मग नेहमीचे पोहे उपमा आता विसरा आणि आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी अळू पनीर रोल. हो, अगदी बरोबर ऐकलत, अळूची पानं आणि पनीरचा हा भन्नाट कॉम्बिनेशन नक्कीच तुमच्या पाना तोंडाला पाणी आणेल बरं का. बनवायला अगदी सोपं आहे, मग पटकन नोट डाऊन करून घ्या. बारीक किसलेलं पनीर, त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एक छान स्टफिंग तयार करा. आता अळूच्या पानांवरती नेहमीसारखं बेसन चिंचगुळाची चटणी लावा आणि त्यावरती हे पनीरचं चविष्ट असं स्टफिंग पसरवा. रोल करा आणि वाफवून घ्या. वाफवल्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करा आणि तेलावरती खमंग शॅलो फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट पनीर हा रोल गरमागरम चहा किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. घरचे सगळेच आवडीनं खातील आणि विचारतील सुद्धा की अरे वा, ही कसली नवीन रेसिपी. तर मंडळी, आज संध्याकाळच्या चहाच्या वेळी ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कळवा. 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कधी उभं राहिल्यावरती अचानक डोळ्यांसमोर अंधारी येते का, किंवा बसल्या जागी संपूर्ण खोली फिरल्यासारखी वाटते का? जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं वारंवार होत असेल तर याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका. महिलांमध्ये सतत चक्कर येण्यामागे काही महत्वाची कारणं आणि लक्षणं असू शकतात बरं का. सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे अॅनिमिया, म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणं. यामुळे चक्कर येण्यासोबतच थकवा सुद्धा जाणवतो आणि त्वचा फिकट पडू लागते. दुसरं कारण म्हणजे रक्तदाब, ब्लड प्रेशर अचानक कमी जास्त होणं हे सुद्धा घातक आहे. याशिवाय शरीरामध्ये शुगरची पातळी कमी होणं, डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता असणं, किंवा हार्मोन्सच्या बदलांमुळे सुद्धा जसं की गरोदरपण, मेनोपॉजच्या काळात सुद्धा ही समस्या जाणवत असते. आणि मंडळी सोबतच मळमळ होणं, कान वाजणं किंवा छातीत धडधड होणं ही लक्षणं सुद्धा असू शकतात. आणि म्हणूनच चक्कर येण्याला फक्त थकवा समजून टाळू नका. भरपूर पाणी प्या, पोषक आहार घ्या आणि ही समस्या सतत होत असेल ना मंडळी तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आता आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे आणि आपण खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आहे, खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये स्नेहवार्ता या शोमध्ये वैशाली येते तुम्हाला भेटायला. त्यामुळे मंडळी दिवसभर आपल्याला या गाण्यांचा या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. तर मंडळी, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे आज वाढदिवस आहे। आज वाढदिवस आहे कीर्ती सुक्की यांचा। हे आपल्या स्नेहालय संस्थेशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत। हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत। तर नगरकर, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण स्नेहालय परिवाराकडून आणि आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएमच्या संपूर्ण टीमकडून कीर्तिताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, लग जा गले। हे अजरामर गीत 1964 साली प्रदर्शित झालेल्या ओ कोण थी या चित्रपटातील असून ते गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे। या गीताला संगीत मदन मोहन यांनी दिले असून गीतकार राजा मेहंदी अली खान आहे। लग जा गले हे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे कारण त्यातून व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम आणि क्षण जपून ठेवण्याची हळवी भावना मनाला थेट भिडते। तर नगरकर येथे कीर्तिताईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। कीर्तिताई, तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे सुंदर क्षण नेहमीच येत राहोत हीच मनापासून सदिच्छा। चला तर मग आपण ऐकूया तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत लग जा गले। ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन म्हणून बालभवन राबवले जाते. तर नगरकर, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगरच्या केंद्र समन्वयिका राणी निकालजे मॅडम. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये कशा उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, या विशेष दिनाच्या निमित्ताने बालभवन मधील मुलांनी कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि त्यातून मुलांना देशप्रेम, स्वातंत्र्याची किंमत आणि आपली जबाबदारी याबद्दल काय शिकायला मिळाले, हे आज आपण राणी निकालजे मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग नगरकर ऐकूया राणी मॅडम यांच्याकडूनच त्यांच्या बालभवन मध्ये साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची सुंदर कहाणी. नमस्कार मॅडम. मॅडम, आपल्या बालभवन मध्ये 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, मुलांचा सहभाग कसा होता आणि या माध्यमातून मुलांना कोणता संदेश देण्यात आला?
1: जय भीम, माझं नाव राणी ताराचंद निकाळजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथील समन्वयक म्हणून बालभवनचे मागील 5 वर्षापासून काम बघत आहे. आत्ताच आपण 15 ऑगस्ट हा सण साजरी केला. सर्वांच्या मनात असलेले देशभक्तीप्रेमी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले. बालभवनमध्ये 15 ऑगस्ट हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजामध्ये वावरत असताना महिला व त्यांना धरून आपण जे कामं करतात व त्यांचा सत्कार कुठेतरी व्हावा अशा हेतूने व स्त्री पुरुष समानता आपण देशामध्ये म्हणतो, तर आपण खरंच स्त्रियांना तेवढा सन्मान देतो का? त्यांना आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करतो का? नेमका हाच उद्देश ठेवून बालभवनमध्ये नारी शक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट शनिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्व आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे नारी शक्ती आणि एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा संकल्प बालभवन टीमच्या वतीने करण्यात आला होता. या संकल्पनातून समाजातील कर्तृत्ववान महिला आणि एकल महिलांना मान सन्मान देण्याचा सुंदर संदेश बालभवन मध्ये देण्यात आला. अशा या उपक्रमासाठी आम्ही कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर धनंजय गवाड महानगरपालिकेचे डॉक्टर सह त्यांचे सहकर्मचारी एकल महिला मंदाकिनी बोरुडे ताई तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व एकल महिला सुनंदा थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. त्यानंतर संविधान ध्वजगीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालभवनचे सल्लागार समितीचे सदस्य उपाध्यक्ष राहुल मकासरे, संदीप बोराडे, अभिमन्यू अंबोरे, शैलेश चाबुकस्वार, अमोल होरशील, डॉक्टर विनीत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवनचा सर्वात हुशार विद्यार्थी सम्राट वाघ याने अत्यंत उत्साहपूर्व पद्धतीने केले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांची ओळख करून देण्यात आली व त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते सादर करून भाषण, चारोळ्या व देशाविषयी असलेली भक्ती त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्व सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व, देशाचा स्वातंत्र्य लढा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी बालभवनाच्या कार्याचेही कौतुक केले. बालभवन नेहमीप्रमाणे वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात व ते यशस्वी ठरतात असे त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना सांगितले. त्यावेळी सल्लागार समितीचे सदस्य राहुल मकासरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मिळालेली मूलभूत हक्क आणि त्यांच्यासोबत असलेल्या जबाबदाऱ्या यांची माहिती दिली. देशाचे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. सर्व मान्यवर विद्यार्थी पालक आणि सहकार्याचे आभार मानून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही बालभवनचे विद्यार्थी क्रांतीचौक येथे सल्लागार समितीचे सदस्य पंकज बनसोडे यांच्या क्रांतीचौक येथे टाकलेल्या स्टेजवर नेहमीप्रमाणे डान्स परफॉर्मन्स करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेचे सुंदर सादरीकरण त्या स्टेजवर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत उत्साहपूर्वक डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम बालभवन टीमने केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. अशा प्रकारे नारी शक्तीचा सन्मान, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीची भावना आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक बालकांच्या स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांना सक्षम नागरिक बनवणे हाच बालभवनाचा खरा संकल्प आहे.
0: धन्यवाद मॅडम. नगरकर राणी निकाळजे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता मुलांच्या सहभागातून देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. मॅडम, बालभवनमधील मुलांना स्वातंत्र्य दिनाचा अर्थ इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल आणि आपल्या अनुभवातून ही माहिती नगरकरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि नगरकर अशाच प्रेरणादायी उपक्रमाची माहिती आपण आपल्या बालभवनमधील मुलांच्या सुंदर आठवणी ऐकण्यासाठी ऐकत रहा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन म्हणून बालभवन राबवले जाते. तर नगरकर, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगरच्या केंद्र समन्वयिका राणी निकालजे मॅडम. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये कशा उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, या विशेष दिनाच्या निमित्ताने बालभवन मधील मुलांनी कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि त्यातून मुलांना देशप्रेम, स्वातंत्र्याची किंमत आणि आपली जबाबदारी याबद्दल काय शिकायला मिळाले, हे आज आपण राणी निकालजे मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग नगरकर ऐकूया राणी मॅडम यांच्याकडूनच त्यांच्या बालभवन मध्ये साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची सुंदर कहाणी. नमस्कार मॅडम. मॅडम, आपल्या बालभवन मध्ये 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, मुलांचा सहभाग कसा होता आणि या माध्यमातून मुलांना कोणता संदेश देण्यात आला?
1: जय भीम. माझं नाव राणी ताराचंद निकाळजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथील समन्वयक म्हणून बालभवनचे मागील 5 वर्षापासून काम बघत आहे. आत्ताच आपण 15 ऑगस्ट हा सण साजरी केला. सर्वांच्या मनात असलेले देशभक्तीप्रेमी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले. बालभवनमध्ये 15 ऑगस्ट हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजामध्ये वावरत असताना महिला व त्यांना धरून आपण जे कामं करतात व त्यांचा सत्कार कुठेतरी व्हावा अशा हेतूने व स्त्री पुरुष समानता आपण देशामध्ये म्हणतो, तर आपण खरंच स्त्रियांना तेवढा सन्मान देतो का? त्यांना आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करतो का? नेमका हाच उद्देश ठेवून बालभवनमध्ये नारी शक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट शनिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्व आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे नारी शक्ती आणि एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा संकल्प बालभवन टीमच्या वतीने करण्यात आला होता. या संकल्पनातून समाजातील कर्तृत्ववान महिला आणि एकल महिलांना मान सन्मान देण्याचा सुंदर संदेश बालभवन मध्ये देण्यात आला. अशा या उपक्रमासाठी आम्ही कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर धनंजय गवाड, महानगरपालिकेचे डॉक्टर सह त्यांचे सहकर्मचारी, एकल महिला मंदाकिनी बोरुडेताई तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व एकल महिला सुनंदा थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. त्यानंतर संविधान ध्वजगीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालभवनचे सल्लागार समितीचे सदस्य उपाध्यक्ष राहुल मकासरे, संदीप बोराडे, अभिमन्यू अंबोरे, शैलेश चाबुकस्वार, अमोल होरशील, डॉक्टर विनीत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवनचा सर्वात हुशार विद्यार्थी सम्राट वाघ याने अत्यंत उत्साहपूर्व पद्धतीने केले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांची ओळख करून देण्यात आली व त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते सादर करून भाषण, चारोळ्या व देशाविषयी असलेली भक्ती त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्व सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व, देशाचा स्वातंत्र्य लढा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी बालभवनाच्या कार्याचेही कौतुक केले. बालभवन नेहमीप्रमाणे वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात व ते यशस्वी ठरतात असे त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना सांगितले. त्यावेळी सल्लागार समितीचे सदस्य राहुल मकासरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मिळालेली मूलभूत हक्क आणि त्यांच्यासोबत असलेल्या जबाबदाऱ्या यांची माहिती दिली. देशाचे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. सर्व मान्यवर विद्यार्थी पालक आणि सहकार्याचे आभार मानून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही बालभवनचे विद्यार्थी क्रांतीचौक येथे सल्लागार समितीचे सदस्य पंकज बनसोडे यांच्या क्रांतीचौक येथे टाकलेल्या स्टेजवर नेहमीप्रमाणे डान्स परफॉर्मन्स करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेचे सुंदर सादरीकरण त्या स्टेजवर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत उत्साहपूर्वक डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम बालभवन टीमने केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. अशा प्रकारे नारी शक्तीचा सन्मान, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीची भावना आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक बालकांच्या स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांना सक्षम नागरिक बनवणे हाच बालभवनाचा खरा संकल्प आहे.
0: धन्यवाद मॅडम. नगरकर राणी निकाळजे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता मुलांच्या सहभागातून देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. मॅडम, बालभवनमधील मुलांना स्वातंत्र्य दिनाचा अर्थ इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल आणि आपल्या अनुभवातून ही माहिती नगरकरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि नगरकर अशाच प्रेरणादायी उपक्रमाची माहिती आपण आपल्या बालभवनमधील मुलांच्या सुंदर आठवणी ऐकण्यासाठी ऐकत रहा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन म्हणून बालभवन राबवले जाते. तर नगरकर, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगरच्या केंद्र समन्वयिका राणी निकाळजे मॅडम. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये कशा उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, या विशेष दिनाच्या निमित्ताने बालभवन मधील मुलांनी कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि त्यातून मुलांना देशप्रेम, स्वातंत्र्याची किंमत आणि आपली जबाबदारी याबद्दल काय शिकायला मिळाले, हे आज आपण राणी निकाळजे मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग नगरकर ऐकूया राणी मॅडम यांच्याकडूनच त्यांच्या बालभवन मध्ये साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची सुंदर कहाणी. नमस्कार मॅडम. मॅडम, आपल्या बालभवन मध्ये 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, मुलांचा सहभाग कसा होता आणि या माध्यमातून मुलांना कोणता संदेश देण्यात आला?
1: जय भीम. माझं नाव राणी ताराचंद निकाळजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथील समन्वयक म्हणून बालभवनचे मागील 5 वर्षापासून काम बघत आहे. आत्ताच आपण 15 ऑगस्ट हा सण साजरी केला. सर्वांच्या मनात असलेले देशभक्तीप्रेमी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले. बालभवनमध्ये 15 ऑगस्ट हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजामध्ये वावरत असताना महिला व त्यांना धरून आपण जे कामं करतात व त्यांचा सत्कार कुठेतरी व्हावा अशा हेतूने व स्त्री पुरुष समानता आपण देशामध्ये म्हणतो, तर आपण खरंच स्त्रियांना तेवढा सन्मान देतो का? त्यांना आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करतो का? नेमका हाच उद्देश ठेवून बालभवनमध्ये नारी शक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट शनिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्व आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे नारी शक्ती आणि एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा संकल्प बालभवन टीमच्या वतीने करण्यात आला होता. या संकल्पनातून समाजातील कर्तृत्ववान महिला आणि एकल महिलांना मान सन्मान देण्याचा सुंदर संदेश बालभवन मध्ये देण्यात आला. अशा या उपक्रमासाठी आम्ही कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर धनंजय गवाड महानगरपालिकेचे डॉक्टर सह त्यांचे सहकर्मचारी एकल महिला मंदाकिनी बोरुडे ताई तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व एकल महिला सुनंदा थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. त्यानंतर संविधान ध्वजगीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालभवनचे सल्लागार समितीचे सदस्य उपाध्यक्ष राहुल मकासरे, संदीप बोराडे, अभिमन्यू अंबोरे, शैलेश चाबुकस्वार, अमोल होरशील, डॉक्टर विनीत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवनचा सर्वात हुशार विद्यार्थी सम्राट वाघ याने अत्यंत उत्साहपूर्व पद्धतीने केले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांची ओळख करून देण्यात आली व त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते सादर करून भाषण, चारोळ्या व देशाविषयी असलेली भक्ती त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्व सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व, देशाचा स्वातंत्र्य लढा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी बालभवनाच्या कार्याचेही कौतुक केले. बालभवन नेहमीप्रमाणे वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात व ते यशस्वी ठरतात असे त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना सांगितले. त्यावेळी सल्लागार समितीचे सदस्य राहुल मकासरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मिळालेली मूलभूत हक्क आणि त्यांच्यासोबत असलेल्या जबाबदाऱ्या यांची माहिती दिली. देशाचे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. सर्व मान्यवर विद्यार्थी पालक आणि सहकार्याचे आभार मानून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही बालभवनचे विद्यार्थी क्रांती चौक येथे सल्लागार समितीचे सदस्य पंकज बनसोडे यांच्या क्रांती चौक येथे टाकलेल्या स्टेजवर नेहमीप्रमाणे डान्स परफॉर्मन्स करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेचे सुंदर सादरीकरण त्या स्टेजवर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत उत्साहपूर्वक डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम बालभवन टीमने केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. अशा प्रकारे नारी शक्तीचा सन्मान, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीची भावना आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक बालकांच्या स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांना सक्षम नागरिक बनवणे हाच बालभवनाचा खरा संकल्प आहे.
0: धन्यवाद मॅडम. नगरकर राणी निकाळजे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता मुलांच्या सहभागातून देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. मॅडम, बालभवनमधील मुलांना स्वातंत्र्य दिनाचा अर्थ इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल आणि आपल्या अनुभवातून ही माहिती नगरकरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि नगरकर अशाच प्रेरणादायी उपक्रमाची माहिती आपण आपल्या बालभवनमधील मुलांच्या सुंदर आठवणी ऐकण्यासाठी ऐकत रहा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा कार्यक्रम सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकूया. नगरकर मनोरंजन, संगीत, बातम्या आणि स्नेहाच्या रंगांनी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत रेडिओ नगरच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाची खास पर्वणी आपल्या भेटीला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा. नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम. संवादक आहेत भूषण देशमुख. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी, यांच्या सोबत गप्पा आणि सुरांची रंगत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता सांज रंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल, यांच्या सोबत शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम हे सगळं घेऊन आपल्यासोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजता गुरु प्रवचन आपण ऐकणार आहोत. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे विशेष प्रवचन आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये प्रहार पोलीस भरती व प्रशिक्षण केंद्राचे संचालक, व्यावसायिक व उद्योजक संतोष पवार यांची विशेष मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत संवादक असणार आहेत अनुजा मुळे. त्याचबरोबर रात्री 8 वाजता श्यामची आई भाग 34वा अभिवाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी. त्याचबरोबर रात्री 9 वाजता क्रीडा झेप हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत अजय धोपावकर सर. रात्री 10 वाजता स्वर संजीवनी, संगीत आणि मानसिक आरोग्याची सुंदर सांगड घालणारी विशेष मालिका आपण ऐकणार आहोत. तर नगरकर अशी आहे आजच्या रेडिओ नगर वरील कार्यक्रमाची खास पर्वणी माहिती. मनोरंजन, संगीत आणि आपल्या नगरच्या घडामोडींची साथ देत तुमचा दिवस आणखीन सुंदर करण्यासाठी रेडिओ नगर सदैव आपल्या सोबत आहे. तर नगरकर स्नेहवार्ता या कार्यक्रमानंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमासह, नव्या विषयांसह आणि नव्या उत्साहासोबत. नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मी डॉक्टर किशोर खरड, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत मूळचे नगरकर असलेले पॅरिसस्थित इतिहास अभ्यासक डॉक्टर शशी धर्माधिकारी आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
2: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, हजारो मैल दूर असलेल्या फ्रान्समध्ये राहूनही ज्यांनी आपल्या गावाविषयीचं प्रेम तसूभरही कमी होऊ दिलं नाही ते आदरणीय डॉक्टर शशी धर्माधिकारी आजच्या संचित अहमदनगरचे पाहुणे आहेत. डॉक्टर धर्माधिकारी केमिकल इंजिनियर असले तरी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी मोठी मुसाफिरी केली आहे. असे होते नगर सुलताना चांदबीबी, जर्मन इंटरनीज ॲट अहमदनगर या पुस्तकानंतर लवकरच त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांवरचा मोठा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. डॉक्टर धर्माधिकारी हे आमचे शशी काकाच आहेत. नगरला आले की ते हेरिटेज वॉकमध्ये उत्साहाने सहभागी होतात. आज मी त्यांच्याशी मत मोकळ्या गप्पा मारणार आहे. नमस्कार शशी काका, तुमचा सीना नदी काठचं नगर ते सीन नदी काठचं पॅरिस हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
3: मी नगरमध्ये 1960 होतो. 1960 मी नगर सोडलं. मी आता जन्मापासून जवळजवळ 20 नगरला राहिलेलो आहे आणि त्यावेळचं नगर म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे एवढं अजूनही मित्र परिवार, खेळणे, शाळेत जाणे, म्हणजे पहिल्या नवीन मराठी शाळेपासून आपल्या भाऊसाहेब फिरोदिया म्हणजे
4: सोसायटी
3: हायस्कूल होतं. कारण आमचे सर्व बंधू शाळेमधनं गेलेले आहेत आणि आमचं शाळेचा अतिशय जवळचा संबंध होता वडिलांमुळे. आमचे वडील गणिताचे शिक्षक शाळेत होते त्यामुळे. आणि नगर म्हणजे त्यावेळी अगदी आम्हाला छोटं, एवढं छोटं किंवा आमच्यात जास्ती शक्ती असेल आम्ही कित्येक वेळा पायी पायी आम्ही राहत होतो त्यावेळेस सेंट्रल बँक रोडमध्ये. तिथपासून पायी पायी स्टेशन रोड स्टेशनला जायचो किंवा आमचा मळा आहे सावेडीला
4: धर्माधिकारी
3: तिथपर्यंत आम्ही पायी पायी जायचो. पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण केवढा उत्साह होता. म्हणजे नगरबद्दल किल्ल्यामुळे तर नेहमीच संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 5:30 घरी यायचं, चहा प्यायचा आणि निघाले क्रिकेट खेळायला कुठे तर किल्ल्याच्या ग्राउंडवर. म्हणजे एवढ्या लांब कधीच वाटलं नाही.

0: जमायला पाहिजे. तेव्हा आम्ही सुरुवात केली की जुने शाळेचे
1: सगळे
0: एकत्र यायचं, हुरडा खायचा किंवा गप्पा मारायच्या, असंच आम्ही सुरुवात केली होती. आणि त्यावेळेचे आता त्या फक्त दुर्दैवाने फक्त आता पीडी ऋषी, पांडू ऋषी किंवा खोपाड ऋषी मुत्ता किंवा पुण्याचे हडप पंचनदीकर बरोबर गेले ते पार एवढ्यातच वारले. असे काही मित्र होते डोंगणे, असे लहानपणीचे मित्र अजूनही आम्ही गेलो. आणि मी जेव्हा जेव्हा फ्रान्समधनं इथं आलो तेव्हा आम्ही एकत्र जमायचो, नगरला नाही तर पुण्याला, भास्कर मस्के अरेंज करायचं पुण्याला आणि शशीमुत्ता नगरला, असे एकत्र आणण्याचे प्रयत्न आणि केलेले आहेत. आणि त्याला बरं वाटायचं, मजा वाटायचं. आपला मिरीकर, गोपाळ मिरीकर, आमच्या गप्पा म्हणजे त्यावेळेच्या गाई कुठेही आलं तरी फोन किंवा भेटलंच पाहिजे, त्यामुळे नगरला अगदी लहानपणापासून मला प्रेम आहे.
1: धर्माधिकारी कुटुंब हे एक प्रतिष्ठित कुटुंब नगरचं, आणि तुमच्या वडिलांचं आजोबांचं खरं म्हणजे खूप जुना ऋणानुबंध अहमदनगरशी जोडलेला आहे. तुम्ही शालेय शिक्षण नगरमध्ये केलं आणि मग महाविद्यालयीन शिक्षण होण्यासाठी पुढे मग नगरमध्येच होता की आणखीन पुढे मुंबई वगैरे?
0: मी नगर कॉलेजला BSc केलं.
1: बर.
0: BSc कॉलेज तात्या बार्नबास आमचे प्रिन्सिपॉल आणि जे बार्नबास त्यांचे बंधू आणि सरला बार्नबास म्हणजे तोही आमचा जवळचा, जसा शाळेचा संबंध तसा कॉलेजचा संबंध, इतका अगदी जवळचा संबंध होता. तिथं मी BSc करून मग मुंबईला गेलो, तिथं BSc टेक केलं. आता त्याला CET म्हणतात, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणतात, ICT, त्यावेळेस डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी होती. तिथं करून मग मी लंडनला, कसा मला केमिकल इंजिनिअरिंग हा खूप आवडता विषय होता, तिथे मी डॉक्टरेट केले लंडनला. आणि तिथं डॉक्टरेट करून मग 4 वर्ष मी तिथला काम केलं एअर प्रोडक्ट्स कंपनी. आणि मग तिथनं मी आम्ही जर्मनीला आलो, त्यावेळी मी इंग्लंडला मी माझ्या तिथं लग्न केलं. माझी बायको मला तिथं भेटली, फ्रेंच असून सुद्धा लंडनला
1: भेटली.
0: आम्ही तिथनं मग जर्मनीला गेलो, तिथं 3 साडेतीन वर्ष राहिलो. आणि तिथनं 1975 मी फ्रान्समध्ये आलेलो आहे. कारण आमचा त्यावेळेस विचार होता की ईद म्हणजे तिच्या घरी राहायचं किंवा माझ्या घरी राहायचं, म्हणजे माझ्या घरी म्हणजे भारतात किंवा तिच्या घरी म्हणजे फ्रान्स. आणि ती एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिने जिंकलं. आम्ही त्या ठरवलं की तिचं, तिच्या आईच्या तिथं जायचं, त्यामुळे फ्रान्समध्ये.
1: त्या काळात खरं म्हणजे नगरसारख्या छोट्याशा शहरातून परदेशात जाणारी मंडळी फार कमी असतील. घरच्यांकडून कदाचित तेव्हा विरोध झाला असेल किंवा अडचणी खूप असतील, परदेशात जाणं काही सोपं नव्हतं.
0: बरोबर.
1: काय स्थिती होती तेव्हा?
0: नाही, मला जायचंच होतं. आणि जायचं त्याची आज कारण विविध कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे माझा जे मित्र होते ते रमेश अडप, तो इंग्लंडला गेला होता, तर आमचे खूप जुने संबंध. आणि मग मला अमेरिकेत ॲडमिशन मिळाली होती, पण मी रमेश हडप त्याचे, त्यामुळे मी ठरवलं की आपण इंग्लंडला जाऊया. तिथंच मला खूप खूप खूप म्हणजे त्यांनी मला खूप आवडलं. दॅट वॉज मी सांगायचं म्हणजे खरं सर्वात उत्तम शिक्षण घेतलं असेल तर मी लंडनला आणि माझं केमिकल इंजिनिअरिंग. आणि आवाज मी त्यावेळेस जेव्हा केमिकल इंजिनिअरिंग केलं, मला एवढी आवड होती केमिकल इंजिनिअरिंग की मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की जरी आमच्या वर्गात वेगवेगळ्या देशाचे इंग्लिश तर खूप होते, मी त्यांना सांगितलं मला पहिला यायलाच पाहिजे, मी आयुष्य आपण दाखवायला पाहिजे माझं किती आवड आहे केमिकल. तर मी वर क्लासमध्ये पहिला आलो आणि त्यांनी मला डॉक्टरेटसाठी त्यांनी स्कॉलरशिप दिली होती. पण मग तिथंच राहिलो. आणि मग त्या असंच, पण लंडन म्हणजे माझ्या फार मी लकी आहे म्हणावं सांगेल, कारण मी त्यावेळेस इंग्लंडमध्ये 1960 फारच चांगली चांगलं वातावरण होतं. तुम्हाला माहिती बीटल्स मानिया. नंतर मी फ्रान्समध्ये, नंतर जर्मनी आलो, तिथं सुद्धा खूप आवडलं. आणि मग मी जेव्हा फ्रान्समध्ये आलो तेव्हासुद्धा म्हणजे वातावरण खूप चांगलं असं वाटायचं नाही की आपण लंडनमध्ये किंवा तुमच्या डुसलडॉर्फ किंवा कलोनमध्ये होतो त्या किंवा पॅरिसमध्ये, असं कधीच वाटलं नाही की आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जातोय, काही हे नव्हते. आणि तिथेही प्रत्येक लंडनला किंवा जर्मनी किंवा फ्रान्समध्ये भारतीय लोक, मराठी लोक, खूप मित्र झाले आणि

0: एक गंमतची गोष्ट सांगतो मला. आय थिंक 1972 साली नवनीत भाई होते त्यावेळेस.
1: नवनीत भाई होते अतिशय लोकप्रिय नगराध्यक्ष आमदार.
0: येस. आणि आमच्या घराच्या त्याच गल्लीत राहत असल्यामुळे आमचा खूप जवळचा म्हणजे ओळखी होत्या. तर ते आले होते ना कलोनला, पण ते आले आमच्या भावाने त्यांना माझा फोन नंबर दिला आणि त्यांनी शनिवारी फोन केला. शनिवारी आले होते ते आणि त्यांनी माझ्या भावाने त्यांना ऑफिसचा फोन नंबर दिला होता, पण शनिवारी ऑफिसमध्ये बंद असतात. तर त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण मी लागलो नाही. तर मग त्यांनी डायरेक्टरी घेतली. ते म्हणतात काय कुठे शशी आहे कुठे? तर डायरेक्टरी धर्माधिकारी DHA. तर त्यांना धर्म, आमच्याकडे त्यावेळेस फोन नव्हता असं वाटतं मला. तर त्यांना धर्म, तुमच्याकडे माझा एक अरविंद दामणकर हा मित्र आहे नंतर झाला, त्याचं नाव सापडलं दामणकरला डिरेक्टर. तो मराठीच होता. तर अरविंदला फोन केला आणि सांगितलं की असं जी गडबड झाली आहे. अरविंद म्हणलं काय नाही आमच्या घ्या आंघोळ करा का घ्या. मग ते तिथं राहिले. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे शशी आहे इथं, पण त्यांना जायचं होतं लगेच दुसरं रविवारी. तर त्यांची भेट झाली नाही. मी केमिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे इंजिनिअरिंग कंपनीमध्येच काम केलेलं आहे. तुमच्या इंग्लंडमध्ये एअर प्रॉडक्ट्स कंपनी आहे, त्या कंपनीत मी सुरुवात केली. नंतर जर्मनीसुद्धा तिथे कहाडे प्रिचार्ड म्हणजे अर्धी अमेरिकन अर्धी जर्मन तिथं काम करून मग फ्रान्समध्ये मी सर्व टेक्निप नावाची एक फार मोठी कंपनी आणि वन ऑफ द उत्कृष्ट कंपनी तिथंच केलं. आणि त्याचा फायदा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जर्मनीत गेलो किंवा फ्रान्समध्ये गेलो तर तिथली भाषा येणं फार जरूर आहे. कारण तुम्हाला एक नुसतं तुम्ही काम करत नाही पण तुम्ही मित्र किंवा असं. तर जर्मनीत ज्या 3-3.5 वर्ष होतो तर दर संध्याकाळी तिथं जर्मन शिकायला जात होतो 3 वर्ष. आणि फ्रान्समध्ये तसंच केलं. आल्या मला येत होत्या माझ्या बायकोमुळे थोडं फ्रान्स बेसिक नॉलेज होतं. पण 5 वर्षे 5.5 कंपनी सुटली चालले 5.5 ते 8.5 फ्रेंच शिकायचं. असं 5 वर्ष शिकल्यामुळे खूप म्हणजे ऑफिसमध्ये कधीच अडचण आली नाही. आणि म्हणजे एक
1: भाषेवर प्रभुत्व मिळवणं फार आवश्यक असतं
0: फार जवळ सर्वांना.
1: तुमचा पुढचा प्रवास सुकर झाला असेल.
0: नक्कीच नक्कीच. आणि मी सर्व फ्रेंच कंपनीमध्येच काम केलेलं आहे. 30-40 वर्ष काम केलं आणि तिथे खूप मित्र मिळाले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या हाताखाली म्हणजे त्यावेळी तरुण जे केले होते ते आता मी जेव्हा सोडली त्यावेळी ते सिनियर खूप सिनियर किंवा काय काय डायरेक्टर सुद्धा झालेत. तर मी जेव्हा सोडलं म्हणजे रिटायर ठरवलं मी रिटायर फार उशिरा झालो कारण काम खूप आवडायचं. तर मी ते म्हणाले शशी तू आमच्या कंपनीत येऊन तरुण लोकांना सांगायला पाहिजे अशी तू जसं आम्हाला शिकवलं आणि तुझी जे आमच्या ज्या आठवणी आहेत तसंच तू आलं पाहिजे आणि शिक एक ट्रेनिंग केलं पाहिजे म्हणजे ट्रेन केलं पाहिजे त्यांनी. तसंच मी 5-10 वर्ष केलो होतो असं केलं. पण मी बाहेर खूप होतो. मी त्यावेळी कंपनीच्या मी इंजिनियर असल्यामुळे प्लांट माझा मुख्य होता प्लांट डिझाईन केमिकल प्लांट्स रिफायनरीज गॅस प्लांट्स एनर्जी प्लांट्स. तर हे याचा मी इंजिनिअरिंगमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर इंजिनियर असाल तर तुम्हाला प्लांटचं कन्सेप्शनपासून ते चालू करण्यापासून तुमच्या हातात प्रोजेक्ट
1: पूर्ण प्रकल्प सुरू करायची जबाबदारी
0: असं असते. त्यामुळे प्लांट जेव्हा सुरू होतो किंवा कुठलंही काम तर तुम्हाला तिथे जावं लागतं. त्यामुळे खूप वर्ष मी बाहेर होतो.
1: हे सगळं करत असताना तुम्ही मराठी पण विसरला नाही आणि हळूहळू तुमचा मराठी माणसांचा गोताळा वाढत गेला. सुरुवातीला मराठी माणसं कमी असतील पण नंतर आता अलीकडच्या काही वर्षांमध्ये गेल्या 2-3 दशकांमध्ये खूप जण आता महाराष्ट्रातून फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये स्थायिक झालेले दिसतात. या सगळ्यांना सांस्कृतिक धाग्यानं जोडण्याचं काम तुम्ही करता. ही सुरुवात कशी झाली?
0: ही सुरुवात अशी की मी सांगितलं मी खूप वर्ष बाहेर असल्यामुळे तरी जेव्हा 2000 आल्यानंतर मग माझे मित्र चंद्रशेखर राजगुरू आशा राजगुरू मी आम्ही तिघांनी असं ठरवलं की काहीतरी एकत्र जरी आम्ही 5-10 कुटुंब होते जास्ती नव्हते त्यावेळेस तरी काहीतरी आपल्या मराठी लोकांसाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे सांस्कृतिक दाखवायला पाहिजे फ्रेंच लोकांना. आणि चंद्रशेखर राजगुरू अशा ते सुद्धा माझ्यासारखे बऱ्याच वर्ष फ्रान्समध्येच असल्यामुळे आम्हाला भाषेची हे नव्हत्या काय अडचण नव्हती किंवा तर आम्ही सुरुवात केली आणि आत्ता जवळ 16 वर्ष झाली त्याला बघायला आणि आत्ता त्यावेळेस दहा बारा होते आता आमच्याकडे जवळजवळ तुम्हाला कल्पना येणार नाही 450 वर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत मराठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे एवढे 450 सगळे तरुण आणि तरुण कुटुंब लहान मुलं सुद्धा मराठी बोलतात
1: आणि या महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे कार्यक्रम वर्षभरात काय काय असतात कधी कधी तुम्ही भेटता?
0: मुख्य आम्ही कार्यक्रम करतो म्हणजे आपले जे सण असतात किंवा सुरुवातीला पहिला महिने मकर संक्रांत त्याच्यानंतर गुढीपाडवा त्याच्यानंतर महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणजे आमचा आमच्या महाराष्ट्र मंडळाचा स्थापन दिन आहे
1: एक मेला
0: आणि त्याच्यानंतर मग अर्थातच गणेश उत्सव आणि दिवाळी असे आमचे 5 तर नक्कीच असतात पण त्याशिवाय सुद्धा आम्ही एखाद्या एकत्र उन्हाळ्यात कुठतरी एकत्र जमून पार्कमध्ये किंवा परिस्थिती जाऊन पिकनिक किंवा असं काहीतरी गप्पा मारण्यासाठी जमतो असे आमचे मुख्य कार्यक्रम असतात आणि सर्वात काही जे मोठे कार्यक्रम केले आहेत माझ्या दृष्टीने काही कार्यक्रम म्हणजे आम्ही युनिक केले आमच्या महाराष्ट्र मंडळाने
1: कुठले
0: पहिला सांगायचं म्हणजे आम्ही पहिल्यांदाच म्हणजे युरोपमध्ये सुद्धा 2009 आपलं मराठी सिनेमा फेस्टिवल केलं होतं
1: मराठी
0: चित्रपट महोत्सव केला त्याच्यात आम्ही त्यावेळी 2009 तुम्हाला कल्पना असेल की हरिश्चंद्राची फॅक्टरी त्यावेळेचा ऑस्करमध्ये गेला होता तर त्या मोकेशी सर त्यांच्या आम्ही त्यावेळेचे पहिल्यापासून कुंकू किंवा अगदीच पहिल्या जुने चित्रापासून सगळा प्रवास सिनेमे दाखवले आणि महत्वाचे म्हणजे त्यांना जिथं केलं गिमे म्युझियम इज व्हेरी प्रेस्टिजियस हॉल आहे पण तो सरकारचा असल्यामुळे तुम्ही जो कुठेही सिनेमा दाखवाल तर त्याला फ्रेंच सबटायटल दाखवलंच पाहिजे कारण फ्रेंच लोक येतात ना
1: त्यांनाही
0: समजायला पाहिजे तर आम्ही सगळे फ्रेंच आपल्या पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधनं मदत करून डॉक्टर मोहन आगाश यांनी खूप मदत केली आम्हाला त्यांच्यासाठी तर आम्ही सर्व सबटायटल केले तिथे दाखवले हा एक महत्त्वाचा माझ्या दृष्टीने महाराष्ट्र म्हणण्याचा एक मोठा कार्यक्रम नंतर तर आम्ही केलेले आम्ही युरोपियन मराठी संमेलन आम्ही फक्त महाराष्ट्र फ्रान्समध्ये आम्ही फक्त नाही राहत आमचे म्हणजे आम्ही सर्व युरोप जेवढे जेवढे मराठी मंडळ आहेत युरोपमध्ये तर त्यांना एकत्र करून सुद्धा आम्ही दर 2 वर्षांनी युरोपियन मराठी संमेलन करतो आणि मी त्याच्यात पुढाकार अनेक वेळा केलेला आणि करतोय अजूनही तर आम्ही 2008 युरोपियन मराठी संमेलन केलं होतं पॅरिसला प्रशस्त राजवाड्यासारखंच ते स्थळ होतं आणि श्री प्रमोद चौधरी आमचे मुख्य होते आणि मोहन नगरच्या
1: सेनापती दादा चौधरींचे नातू
0: बरोबर ते आले होते खास नंतर तुमचे माशेळकर त्याच्या आधी डॉक्टर माशेळकर नंतर आपले असेच सगळे आले होते आणि कलाकार खूप आले होते भारतात आम्ही कलाकार आणले होते त्यावेळेस
1: तुम्ही दरवर्षी बोलवत असता ना कलाकारांना
0: आम्ही खूप बोलतात आता एवढ्यातच तुमचे अरविंद परांजपे तुमचे तबला पुण्याचे प्रसिद्ध आणि ज्योती ठाकर म्हणजे आपल्या स्मिता नागदेव त्या नेकीच नेतेच आमच्याकडे नेहमीच त्या स्मिता आमची फार मैत्रिणीसारखीच आहे ती दरवर्षी येते तिचा कार्यक्रम करतो आम्ही आणि असेच कार्यक्रम चाललेले असतात आणि महाराष्ट्र मंडळाचे ज्यामुळे आमचे मित्रच झाले सर युरोपमध्ये जेवढे जेवढे मोठे प्रेसिडेंट आहेत ते मित्रासारखेच आहेत
1: आणि तुमचा एक छान दबदबा आता फ्रान्समध्ये निर्माण झाला आहे म्हणजे भारतातले पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींसारखे अगदी VIP कोणी येणार असतील तर तुम्हाला आवर्जून बोलवलं जातं तुम्हाला त्यांचं डिनर असेल किंवा काही त्यांच्या कार्यक्रमामध्ये इन्व्हिटेशन असतं कोणाकोणाच्या भेटी झाल्या तुमच्या
0: 2015 म्हणजे 2015 नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान ते आले होते तर मला अंबासींनी काही लोकांना म्हणजे लीड म्हणजे आपल्या कम्युनिटीच्या ह्याच्यात माझ्यात मी होतो त्यांना भेटलो होतो नंतर उपराष्ट्रपती ते आले होते आणि मला अंबासींनी खूप मोठा जबाबदारी दिली होती
1: की नायडू
0: ते आले होते फार चांगले तर त्यांनी आंबसीन सांगितलं तुम्ही सर्व कम्युनिटीला रिप्रेझेंट करा तिथं. मी त्यांना स्वागत केलं होतं ना असं आता. यावेळेस परत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, फार उत्साहाने कार्यक्रम झाला मागच्या आठवड्यात. मी या इथं असल्यामुळे तर माझी भेट होऊ शकली नाही. त्यांनी खूप कार्यक्रम आंबसीने केले होते, फार सुंदर केले होते कार्यक्रम, त्यांची भेटी होऊ शकली नाही. तुमचे गडकरी सर,
1: नितीन गडकरी सर
0: सहकुटुंब आमच्याकडे आले होते 2010, तेव्हा ते मागच्या बीजेपीचे प्रेसिडेंट अध्यक्ष होते ते, तेव्हा आज सहकुटुंब आले होते आमच्याकडे आले होते. तर असेच कुणीतरी येणारे असतील तर आम्ही त्यांना बोलवतो आणि घरगुती पद्धतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांना वाटलं पाहिजे की
1: तुमच्या अगत्याने ते भारावून जात असते.
0: शरद पवार आले होते तर त्यांनी तो आंबसीला एवढं प्रेशर आणलं होतं, त्यांनी सांगितलं महाराष्ट्र मंडळाचे लोक आणलेच पाहिजे माझ्या मला भेटायला.
1: अरे वा,
0: आम्ही गेलो त्यांना भेटायला त्यावेळेस.
1: शशक तुम्ही खरं म्हणजे आता 5 दशकं होतील तुम्ही फ्रान्समध्ये आहात, पण तुम्ही नगरशी असलेले संबंध, नगरशी असलेली नाळ अजिबात तुटू दिली नाही. अहमदनगर हे अतिशय ऐतिहासिक महत्वाचं शहर आणि फ्रान्स लाईफ खूप मोठा इतिहास आहे. हा ऐतिहासिक दुवा तुम्हाला मला वाटतं तुमच्या ऐतिहासिक पुस्तकांच्या लिखाणाकडे त्यांनी तुम्हाला आकर्षित केलं असणार. सुरुवात कशी झाली?
0: मला वाटतं 2005 ते 2006 मला आठवते की तू आमच्याकडे आला होता 2005 तर त्यावेळी मी सांगितलं होतं की मला चांद बेबी सुलतान चांदवर पुस्तक लिहायचं आहे. तू तिकड तुमच्या लोकसत्तामध्ये होता त्यावेळेस, तू लिहिलंसुद्धा होतं की मी प्रसिद्ध करणार आहे. तर माझा कारण नगरबद्दल ज्या इमारती की जुन्या इमारती आणि मला वाटतं की माझा जो माझ्या जगण्याचा जो हेतू आहे तो एक त्याचा आहे की नगरबद्दल जी बाहेर माहिती आहे ती इथं पोचवायची. म्हणजे कुठे त्याचे दुर्मिळ ग्रंथ किंवा दुर्मिळ माहिती जर सगळ्या वाचनामध्ये माझे खूप संबंध असल्यामुळे मी माझा हा येतो की नगरच्या लोकांना ही जास्तीत जास्त तिथले जे दुर्मिळ ग्रंथ आहे किंवा वर्तमान काही खूप माहिती आहे ते नगरला मिळवून देणं.
1: आमच्या कामाच्या निमित्ताने तुम्ही अनेक संग्रहालय, अनेक गॅलरीज किंवा लायब्ररीजला भेट दिली असेल, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी नगरच्या कुठे ना कुठे आढळत होत्या आणि त्यातून हे सगळं पुन्हा आपल्या नगरच्या लोकांना समजायला पाहिजे
0: हा
1: एक तुमचा मनापासूनचा आग्रह होता आणि त्यातून पहिलं तुमचं पुस्तक प्रकाशित झालं. तर तुम्ही हे कसं म्हणजे ही कुठून कुठून माहिती गोळा केली? सुलताना चांदबीबी असेल, असे होते नगर असेल, किंवा पहिल्या दुसऱ्या महायुद्धातले जे युद्धबंदी होते, हे सोपं नाही काम करा. म्हणजे ही काही माहिती एका ठिकाणी उपलब्ध झाली असं नाही, तुमचा प्रवास खूप झाला असेल, अनेक माणसांना तुम्ही भेटला असाल, कुठून कुठून हे सगळं गोळा केलं तुम्ही?
0: मी ब्रिटिश म्युझियम किंवा आमच्या मुख्य म्हणजे मी फ्रान्समध्ये जास्त, फ्रान्समध्ये म्हणजे आमच्याकडे जे नॅशनल म्युझियम आहे BNF म्हणतात, बिब्लोथेक नॅशनल द फ्रान्स, तिथंसुद्धा ब्रिटिश म्युझियमसारखेच खूप माहिती मिळणारी आहे आणि मी तिथं नेहमी जाऊन त्यांची भेटायचो, त्यांना सांगायचो की माझे असे आहेत. पण तुम्ही जेव्हा जाता ना अशा वस्तू संग्रहालयामध्ये तुम्ही असं नाही म्हणत, तुम्ही तिथे गेलं आणि सांगायचं मला चांदबीवर माहिती द्या, ते कधी देणार नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम काय पाहिजे आणि ते कुठे आहे
1: हे
0: तुम्हाला शोधून काढावं लागतं ते, आणि नंतर मग ते तुम्हाला मदत करतात की तुम्हाला काही त्याच्या मग त्यांना कळतं की तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्या कशा या विषयावर, मग ते मग तुम्हाला सांगतात की आमच्याकडे हे सुद्धा आहे तुम्ही पहा. तर असंच मी म्हणजे तिथं गेलो होतो फ्रान्सचा सगळ्या म्युझियममध्ये गेलो होतो. तिथं गिमे म्युझियममध्ये खूप दुर्मिळ आहेत भारताबद्दल आणि आपल्या तुमच्या मालिक अंबरांचे तिथे चित्र आहेत, खूप चित्र आहेत तिथं.
1: चांदबीबीच्या पुस्तकात देखील तुम्ही खूप चित्र तिथे पेंटिंग दिलेले आहेत. नगरमध्ये एखादं ते घोड्यावरचं चित्र फक्त बघायला मिळायचं, पण तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने चांदबीबीचे वेगवेगळे पैलू उलगडले. एवढी मोठी राणी की जिची तुलना इंग्लंडच्या आणि तुमच्या फ्रान्सच्या राणीशी देखील त्या काळी 16व्या शतकामध्ये केली जात होती.
0: हे खरं आहे की त्यावेळी सुलताना चांदबीबी म्हणजे फार मोठी बाई, म्हणजे त्यांनी आपल्या मोगलांच्या एकट्या हाताने जवळ युद्ध 1595-96 जिंकलं, दुर्दैवाने ती
1: 1600
0: आली, पण ते धाडसच होता उदाहरण आहे. आणि हे आपल्या नगरमध्ये झालं, म्हणजे नगरचेच ते म्हणजे त्यांचे वंशजा परवून 1400
1: अभिमान वाटावा असा पराक्रम मुघलांना रोखून धरणं ही काही सोपी गोष्ट नव्हती.
0: बरोबर,
1: 4-4 महिने वेढा देऊन ते बसले होते.
0: आणि
1: तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचत होत. असे होते नगर हे एक तुमचं महत्वाचं पुस्तक आहे. त्यामध्ये साधारण 100 वर्षापूर्वी नगरचे रस्ते कसे होते, नगरमधले चर्च असेल, रेल्वे स्टेशन असेल, सोसायटी असतील किंवा तेव्हाच्या सगळ्या इमारती, खरं म्हणजे आता असं वाटतं की किती सुंदर असेल ना नगर शहर, लोखंडी पूल, सिन्हा नदीवरचा. अजूनही या गोष्टी खरं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये आहेत, पण आजच्या पिढीला दुर्दैवाने त्याची फारशी माहिती नाही. तुमच्या पुस्तकामुळे निदान तोंड ओळख तरी होऊ शकते. असे होते नगरमध्ये तुम्ही खूप खरं म्हणजे वेगवेगळ्या देशातून ती चित्र फोटो गोळा केले होते.
0: हे सर्व चित्र म्हणजे मी बहुतेक पोस्टकार्ड, बरेच पोस्टकार्ड पोस्टकार्ड असायचे. आणि मग जेव्हा पुस्तक छापलं गेलं 2009-10 साली तेव्हा पहिली आवृत्ती काढली होती. आणि नंतर तुझ्यामुळे किंवा आपल्या त्याच्यामुळे एकत्र आपण अजून खूप माहिती, म्हणजे आपण खूप छान अजूनही चित्र मिळाली आपल्याला. आणि त्याच्यातले काही चित्र तर मी तर सांगतो मी युनिक, म्हणजे काय आपल्याला कल्पना सुद्धा होते. आम्हाला एवढ्यात एक चित्र मिळालेलं 1585 साली की नगरच्या किल्ल्यामध्ये काय होतं
1: हा
0: हे चित्र मिळालं आम्हाला.
1: अरे वा, म्हणजे हे किल्ल्यामध्ये काय काय कारभार व्हायचा,
0: कारभार बाजार भरायचे किंवा तिथे लोक काय करायचे, हे जे 1585 म्हणजे जानबी सुद्धा नंतर आलेली आहे त्या, हे कल्पना करा.
1: आणि एकेकाळी कैरो बगदा नंतर अहमदनगर हे का म्हटलं जात होतं, तर हे बऱ्याचदा गंगाराम तांबट यांनी फराबक्षमालाचं चित्र जे अमेरिकेत आता येल युनिव्हर्सिटीकडे आहे, तेव्हा नगर हे वैभवशाली होतं. अनेक मोठमोठ्या तोफा मुलुक मैदान सारख्या इथे तयार व्हायच्या, उत्तम कापड तयार व्हायचं, अनेक कुशल कारागीर इथे होते, इंजिनियर होते. सापरी नळ योजना काही इंजिनियरशिवाय पूर्ण होऊ शकली
0: नव्हती.
1: हे सगळं इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल, केवळ लढायांचा इतिहास नाही तर हा सगळा खरं म्हणजे खूप मोठा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करावा असा इतिहास आहे. तुम्ही अलीकडे आता शिवाजी महाराजांच्या चित्रांवर काम करताय, तो ग्रंथ तुमचा लवकरच प्रकाशित होणार आहे, ही सुरुवात कशी केली तुम्ही आणि काय काय त्यासाठी गोळा केला?
0: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मी तर म्हणतो की भारतात छत्रपती शिवाजी महाराजांतर मोदी, हे दोघं माझ्या दृष्टीने हे दोघं जण आहेत की त्यांनी आपल्या संस्कृतीला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य पहिला जो शब्द आहे तो त्यांनी केलेला आहे, त्या हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि त्यांचे ते म्हणजे नगरचे त्यांचे वडील, म्हणजे
1: नगर
0: आई आई सुद्धा म्हणजे त्याचं लग्न
1: नकोजीराव दोन्ही आजोबा अहमदनगरच्या राज्यात.
0: येस, ते नक्कर. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्ती म्हणजे मला मला दोन व्यक्ती म्हणजे अगदी आदर्श वाटतात, अर्थात इतर आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि अर्थात लता मंगेशकर या माझ्या म्हणजे आदर्श व्यक्ती आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मला पहिल्यापासूनच खूप शाळेपासूनच त्यांचं आपण नेहमीच वर्ग त्यांच्या सगळ्या लढाया झाल्या सगळं खूप वाटायचं. पण त्यांच्याबद्दल माहिती मी चित्र गोळा करायची सुरुवात केली, म्हणजे काय झालं असे झालं की त्या 1630-1680 छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे, त्यावेळेसच युरोपमधनं लोक म्हणजे प्रवासी म्हणण्यापेक्षा जे लोक आहेत वेगवेगळ्या कारणाने आले. पहिले म्हणजे इंग्लिश लोक त्यांना राज्य म्हणजे करायचं, पॉलिटिकल त्यांना रिझन. नंतर फ्रान्स त्यांनी म्हणजे पांडिचेरीला त्यांचा तोच येत होता, पोर्तुगीज त्यावेळी होतेच, डच आले. पण डच लोक यांचं फार वैशिष्ट्य आहे, यांचं वैशिष्ट्य असे की याने वेगवेगळे जे हेतू होते डच लोकांचा, अर्थात हेतू तर होताच राज्य त्यांचं काही करावं, पण त्यांना भारतीय संस्कृती आणि भारतीय आर्ट म्हणतात आपण ज्या जे आपले कला याबद्दल खूप आवड होता आणि त्यांनी इंटरेस्ट घेतला. त्याचं कारण असं की ती त्यांची वखार होती ती गोळकोंड्याला होती. आणि गोळकोंड्याला तुम्हाला इतिहास माहिती असेल की त्यावेळेसच औरंगजेबाने त्याच्यावेळेस 1685 गोळकोंडा घेतलं. 1685 तोपर्यंत हे डच लोक तिथं त्यांचं होते आणि त्यांचं जी वखार होती ती अगदी त्या सुलतान होता त्यांच्या तिथं जवळच हो त्यांचे वाकार, तर त्यामुळे खूप त्यांना हे होते, अवेलेबल होते, ॲक्सेस होता तिथले जाऊन तिथले चित्रकार, तर त्यांनी तिथले हे सर्व गोळा केले चित्र किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा, आणि तिथनं मग ॲम्स्टरडॅमला पाठवायला सुरुवात केली.
1: बरोबर, त्यांच्या देशामध्ये.
0: हां, गोळकोंडा ते ॲम्स्टरडॅम.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे नंतर पुढे गेले, तर त्यामुळे माझा पुस्तक शेवट मी लिहितो आहे त्याच्यात तीन मोठ्याले चॅप्टर्स म्हणावे लागतील किंवा मोठा भाग. पहिला भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मी तुम्हाला सांगितलं, ते लोकांनी आणले, पण दुर्दैवाने हे सगळं युरोपियन सर्व चित्र जेव्हा परत गेले सर्व घेऊन गेले. फक्त आपल्याकडे आहेत, आपल्याकडे सालारजंग म्युझियममध्ये आहे, आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहामध्ये आहेत, पण बहुतेक चित्र बाहेर गेले. तर मी इंटरेस्ट केला, मी प्रत्येक म्युझियम जिथे जिथे गेले आपल्या आमच्या फ्रान्समध्ये तर 5 चित्र शिवाजी महाराज त्या काळची अस्सल चित्र. मी फक्त अस्सल चित्राबद्दल बोलतोय. नंतर तुमच्या आपल्या ॲम्स्टरडॅम मध्ये 2 चित्र आहेत, नंतर तुमच्या रशियामध्ये आहेत, तुमच्या जर्मनीमध्ये आहेत, आणि असे हे चित्र मी ॲम्स्टरडॅम तर जाऊन आलो. त्या संग्रहात जाऊन माझे वैशिष्ट्य असे की ही चित्र आली कशी तिथं, आहे चित्र आहेत सर्व म्हणतात चित्र आहेत इकडे तिकडे, पण अशी आली कशी त्याचा मी शोध काढला, म्हणजे प्रत्येक चित्राचं प्रवास कसा झाला हेच काढलेलं. हा पहिला विभाग. दुसरा विभाग असा आहे की त्यावेळी जे युरोपियन प्रवासी किंवा इतिहासकार किंवा आपल्या त्यावेळच्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना काय लिहिलेलं आहे त्याबद्दल, तर ते मी अभ्यास केला आणि तो माझा मी लिहिलेला आहे त्याच्यावर. आणि तिसरा मी तुम्हाला सांगितलं की ॲम्स्टरडॅम ते गोलकोंडा याच्यात जे कल्चरल एक्सचेंज झालं तर त्याबद्दल फार मोठा मी अभ्यास केला, कारण तो तुम्हाला माहिती असेल रेमब्रांड सारखे जे फारसे चित्रकार आहेत त्यांना ही चित्र मिळाली तिथं ॲम्स्टरडॅमला याच्यामुळेच, आणि त्यांनी 25 चित्र जवळजवळ कॉपी केले, म्हणजे कॉपी केलेले आहेत सगळ्या भारतीय चित्रांची कॉपी करून मग त्याचे त्यामुळे केलेले. तर अशा कलाकारांनी हे सगळे चित्र म्हणजे प्रसिद्धी केली, त्यामुळे हा माझा आवडता विषय, म्हणजे माझा इतिहासाचा विषय नाही हा पुस्तक माझ्या.
1: तुम्ही खरं केमिकल इंजिनियर पण आवड आणि मूळचे नगरचे असल्यामुळे तो एक धागा नगरला आलात की सुरेश जोशीचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्ताने कसे होते, तर त्यांच्या गाठीभेटीतून हे सगळं विकसित होत गेलं. आणि या सगळ्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी मैत्र तुम्हाला जोडता आलं, त्यांच्या काय काय आठवणी आहेत?
0: बाबा माझे 3 गुरु आहेत, कारण बाबासाहेब पुरंदरे महागुरु म्हणायस काय हरकत नाही आहे, आणि बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतके मोठे पण अतिशय साधे, सर्वांना माहिती ज्यांनी भेटल्यानंतर कळलं, तर ते त्यांनी माझं पहिल्यांदा चांदबीचं पुस्तक वाचलं, तर त्यापासून ते मला म्हणतात तुम्ही मिस्टर चांदबी असं म्हणायचं आहे, मला मला तो पण नाव दिलं होतं नकर. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर मग आम्ही आता बोलता बोलता आणि शिवाजी मी त्यांना सांगितलं माझा असा विषय आहे शिवाजी महाराजांच्या चित्राबद्दल, त्यांनी जरूर काम करा, आणि मी आणि मग त्यांनी प्रसाद तारेंची ओळख मला करून दिली, तर आम्ही मिळून त्यांच्याबरोबर या चित्रांची माहिती आणि बाबासाहेब पुरंदरे हे एवढे मोठे आहेत की त्यांना मी काही चित्र आणून दाखवली बॅरिसची पहिल्यांदाच पाहिजे, पण ते जर ते त्यांचं वैशिष्ट्य असे की तुम्ही जर चित्र दाखवलं ना तर ते जवळजवळ 15-20 मिनटं किंवा अर्धा तास या चित्राकडे पाहणार,
1: बोलणार
0: करायचं, बोलणार सुद्धा नाही तुमच्याशी, अगदी कसं काय इकडे तिकडे डावीकडनं उजवीकडनं पाहणार आणि नंतर तुम्हाला सांगणार आहे चित्र खरं आहे की खोटं आणि तुम्हाला माहिती सांगणार
1: ते कसं खरं असलपणा जो आहे चित्राचा तो कसा ओळखला जातो. तुम्ही अनेक चित्र बघितली असतील ना, तुमच्या लक्षात आलं असेल की हे असल आहे हे नाही आहे हे काहीतरी कॉपी केलेली आहे, हे कसं तुम्हाला लक्षात येतं?
0: या चित्रांची स्टाईल आहे, गोळकोंड्याच्या चित्राची एक वेगळी स्टाईल आहे, आणि तुम्ही जर पाहिलं तर लगेच कळतं की हे गोळकोंड्याचे चित्र आहेत किंवा बाहेरचे चित्र आहेत, त्याची स्टाईल फार वेगळी आहे. आणि दुसरं म्हणजे त्यावेळी काय झालं, या मोगल आता औरंगजेबच्या आधी किंवा औरंगजेबाच्या वेळेपर्यंत हे चित्रकार असायचे, त्यांचं एक हे याचा काय म्हणायचं त्यांची एक एकत्र बसून ते सगळे चित्र काढणार म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ते का
1: त्यांची स्कूल असायची
0: स्कूल असं म्हणायचं आपले जसं पुण्याचे स्कूल होते तुमच्या गंगाकडे केलं त्या स्कूलमध्ये हे सगळे चित्रकार शिकायचे आणि मग शिवाजी महाराजांचं कोणी चित्र असेल तर मग ते कॉपी करायचे म्हणजे त्यांच्याकडे मॉडेल आपल्याकडे असावं त्यामुळं ते मॉडेल तयार करायचे आणि आपल्यात ठेवायचे ते तर जे हे जेव्हा औरंगजेब नंतर जेव्हा मोगल संपले तर हे सर्व कलाकार हे गोळकोंड्याला आले गोळकोंड्यात संपले तर मग बिजापूरला आले मी असेच पसरत गेले तर जेव्हा या युरोपियन लोकांनी सांगितलं आम्हाला विचारलं की आम्हाला चित्र पाहिजे तर यांच्याकडे मॉडेल्स होते तर त्यामुळेच तुम्हाला जर शिवाजी महाराजांनी तुम्ही चित्र पाहिले तर सारखे त्यांचे चेहरे सारखे दिसतात म्हणजे हातात पट्टा किंवा तलवारी किंवा शिवरायांचा चेहरा हे सगळ्या सारखा का दिसतात त्याचं हे कारण आहे की त्यांनी हे ड्रेसिंग केलेले जो जो प्रत्येकाने
1: आणि राजाश्रय असल्यामुळे हे शक्य होऊ शकलं
0: आणि शिवाजी महाराजांचं नाव त्यावेळी सर्व जे बाहेरचे आलेत सूरजचे दोन हल्ले आग्र्याहून सुटका तुमचे अफजुल खान यासारखं सामान्य हा सामान्य नाही माणूस हा त्यांना कळालं
1: हे चित्रातलं मोठेपण महाराजांचं तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने रसिकांना उपलब्ध होईल आणि या पुस्तकाला स्वतः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली प्रस्तावना
0: आहे
1: आणि मला वाटतं बाबासाहेबांनी जायच्या आधी हे सगळं तुम्हाला कबूल केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ते सांगूनही ठेवलेलं होतं. तुम्ही शशी आणखीन एक महत्वाचं केलं म्हणजे अहमदनगरमध्ये जेव्हा ब्रिटिशांच्या युद्ध छावण्या होत्या तर त्याच्यामध्ये बरेच युरोपियन होते पोर्तुगीज होते जर्मनीचे काही बरेच काही युद्धबंदी आपण ज्याला म्हणतो ती पण सगळी पत्र गोळा केली त्यांचे चित्र व्यंगचित्र असतील काही छावणीमध्ये असताना त्यांनी केलेलं लिखाण असेल पुस्तकं असतील आणि त्याचं एक मोठं प्रदर्शन नगरच्या किल्ल्यामध्ये आयोजित केलं होतं मोठा प्रतिसाद त्याला मिळाला होता हे कसं शक्य झालं हे तुमच्या मनामध्ये कधी आलं होतं.
0: मी आणि माझी मिस फ्रेंच असले तर आमचा एक तिथे एक जर्मनीमध्ये एक ग्रुप आहे तर म्हणजे ते सुद्धा इंटरेस्ट आहे आणि त्यांचा त्यांच्यामध्ये त्यांनी खूप रिसर्च केलेलं आहे म्हणजे आपल्या या जर्मन जे आले होते आपल्याकडे तर त्यांनी ग्रुप केला आमचा कॉन्टॅक्ट होता त्यांच्याशी तर त्यांच्यातर्फे मला कळालं की या जे जर्मन होते त्याचं असं झालं की पहिल्या आणि दुसऱ्या युद्धात किंवा त्याच्या आधीसुद्धा बोअर युद्धामध्ये
1: आफ्रिकेमध्ये
0: झालं त्याच्यात तर त्यावेळेस इंग्रज लोकांना भीती वाटली की हे जे जर्मन लोक राहत आहेत भारतात ते त्यांना सामील होतील आपल्याविरुद्ध कारभारी करतील तिथं तर त्यावेळेस त्यांनी सर्वांनाच म्हणजे फक्त माणसं सगळ्या त्यांच्या स्त्रिया मुलं सर्वांना कैदी टाकले होते आणि त्यात त्यापैकी एक काही कैदी आपल्या नगर अहमदनगरमध्ये होते बोरमध्ये किल्ल्यामध्ये होते आणि बाकीचे जे होते बाकीच्या वेळी किल्ल्याच्या बाहेर एक छावण्या होत्या त्यांच्या तिथं ठेवलं होतं त्यांना. मला हे कळालं आहे त्याच मला खूप माझ्या पत्नीला खूप आवडला विषय तिनेच पुस्तक जे लिहिलं आहे ना तिने खूप मदत केलेली तर हा विषय मला खूप आवडला म्हणजे साध्या लोकांना कैदी करून 3 वर्षे आपल्या कैद्यात ठेवलं पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही लोकांनी त्याच्यामध्ये ते चित्रकार होते कलाकार होते नाटकं करत होते सर्व करत होते
1: क्रिकेट खेळायचे फुटबॉल खेळायचे
0: फुटबॉल खेळायचे व्यंगचित्र काढायचे अर्थात ब्रिटिशांविरुद्ध
1: आणि ते हे सगळं करताना नगरवर प्रेम करायला लागले होते.
0: परत गेल्यानंतर त्यांनी नगरवर त्यामुळे मला वाटलं की या हा विषय कोणालाच माहिती नाही आपण काहीतरी करायला पाहिजे.
1: पहिल्या महायुद्धाला जेव्हा 100 वर्ष झाली तेव्हा ते तुम्ही
0: बरोबर 2014 साली बरोबर
1: अहमदनगर मध्ये खूप खरं म्हणजे मोठा इतिहास आहे अनेक वास्तूंच्या रूपाने तो आजही बघायला मिळतो. तुम्ही जेव्हा नगरला येतात तेव्हा हे नक्की तुम्ही खरं म्हणजे कुठे ना कुठे भेट देत असता जुन्या मंडळींना भेटत असता. मगाशी एक तुमच्या बोलण्यामध्ये लता मंगेशकरांचं नाव आलं तुमच्या गुरूंपैकी म्हणजे तुमचं एक दैवतच ते आहे आणि त्यांना तुम्ही खरं म्हणजे फ्रान्समध्ये बोलवलेलं होतं एक विशेषांक त्यांच्यावर काढलेला आहे.
0: लता दीदींचा माझा जो फार अगदी जो तुम्हाला कल्पना असेल एवढा जवळचा संबंध होता प्रत्येक त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना फोन करायचो आणि त्यांना त्यावेळी फार मोठ्याने फोन यायचे मोदी सर प्राईम मिनिस्टर असले तरी माझ्याशी 2 मिनिटं बोलतील मला सांगतील की नाही मला वेळ नाही मला बोलायचं पण मग असं नाही म्हणणार की फोन करू नका. किंवा दुसरं भाऊबीज मी त्यांना एवढं जवळचं मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही मला माझी बहीण होती एक ती तुम्हाला खूप आवडते मी तुम्हाला सुद्धा बहीण म्हणूनच समजतो ते हो म्हणाले होते म्हणजे एवढं काही वर्षापासून आमचे एवढं जवळचे संबंध होते तर आम्ही एकदा मिस लता दिदींना आम्ही दोनदा इंटरव्ह्यू घेतला होता त्यांचा पहिल्या महाराष्ट्र मंडळातर्फे पहिल्या वेळेस म्हणाल्या नाही शशी मला एवढा वेळ नाही मिळणार 45 मिनिटं बोलत होते आमच्या एवढ्या विषय वेगवेगळ्या विषय तर त्यांनी तेव्हापासून लता दिदी म्हणजे म्हणजे शिज येऊन आपल्या देवासारखेच मानावं लागेल त्यांनी माहिती नसलं खूप लोकांना की ते जवळ 8 ते 10 माझ्या ते 8 वाजता पॅरिसमध्ये येऊन गेला त्यांना पॅरिस खूप आवडत होतं फार आवडत होते फक्त एक कार्यक्रम केला 1986 साली फक्त तोच कार्यक्रम केला होता दोन वेळा केला पण प्रायव्हेट त्यांच्या त्यांना आवडायचं त्यांना खूप चित्र म्हणजे पॅरिस वाढायचं तर मी बोलता बोलता त्यांचे एवढे बोलणार मी त्यांना सांगितलं की लता दिदी आपण एक असं करूया की तुम्ही रुद्रनाथ पंडित रुद्रनाथ तुम्ही येऊ नका कारण मग तुम्हाला इथं लांब येणं जरा अवघड आहे तर तुम्ही तिथंच राहायचं आणि आमचे जे कलाकार आहेत ना म्हणजे आमच्या ज्या तरुण गाणाऱ्या काय खूप आहेत आमच्या पॅरिसला तर त्या गातील तुमचे गाणे आणि तुम्ही तिचं आपण असं हे करूया काहीतरी प्रोग्राम ते म्हणा जरूर जरूर करूया पण दर्दमान त्या वारल्या आणि त्यांचं मग आम्ही तरी मी अंबासडांना विचारलं सांगितलं होतं माझी इच्छा फार वर्षापूर्वी ते असं करायचं आहे तेव्हा जरूर करूया आपण तर आम्ही तो प्रोग्राम मागच्या वर्षी आमचा 28 सप्टेंबरला करण्याचा विचार होता कारण 28 त्यांचे वाढदिवस आहे त्यांचा माझा सुद्धा आहे तोच वाढदिवस आहे आम्ही आणणार होतो पण नाही जमलं मी 28 ऑक्टोबरला केला पण असं नाही केलं की नाही तो केला होता खूप लोकांना आवडला तो
1: मेघालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनाही तुम्ही बोलवलेलं होतं आणि त्यानिमित्ताने अनेक हितचिंतक युरोपमध्ये तयार झाले
0: गिरीश फार जुना त्याचे वडील माझे मित्र होते म्हणजे दिनूभाऊ त्याचे काका राजाभाऊ हे माझ्या क्लास आमचे NCC मध्ये आमचे त्यामुळे आमचा त्याची रेवा ती माझ्या क्लासमेट पण अशा त्यामुळे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना आम्ही युरोपियन संमेलन केलं 2008 तर त्यांना आणि मिलिंद कुलकर्णी हे दोघं जण त्यांना खास बोलवलं होतं प्रमोद कांबळे यांनी सुद्धा स्टेजवर प्रमोद चौधरींचं हे चित्र काढलं होतं ते होतं म्हणजे हे आणले होते प्रेमाने आले होते आणि गिरीश त्यापासून म्हणजे स्नेहाला म्हणजे त्याचं कार्य तर फार मोठं कौतुक एवढं मोठं कार्य करू शकतो म्हणजे त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या गिरीशने केले म्हणजे
1: अभिमानाची गोष्ट शशिकाका तुम्ही खरं म्हणजे अहमदनगरला येत असता अहमदनगर बदललेलं तुम्ही बघता आहात तुमच्या लहानपणीचं अहमदनगर आणि आत्ताचं खूप विस्तारलेलं पूर्वी दिल्ली गेटच्या आतच बहुतेक नगर शहर होतं 11-12 वेशींच्या आतच तटबंदीच्या आत शहर एकेकाळी होतं आणि गेल्या 20-30 वर्षामध्ये विस्तार आता खूप वाढलेला आहे नवीन नगर कसं वाटतंय तुम्हाला काय जे बदल झालेत ते रुजतात तुम्हाला की काही खंत वाटते
0: खंत असं नाही मला खंत म्हणजे आपलंच घर जरी तो आपल्या सावरकरांनी सांगितलं माझ्या आईची हीच सर्वात तसंच वाटतं आपलं जरी खंती वाटत नाही मला खंती वाटत नाही वाईट वाटतं की हे आपण प्रत्येक वेळेला आपण सांगतो हे बोलतो विषय काढतो कलेक्टरांसाहेब सर बऱ्याच वेळा विषय काढलेला आहे की काहीतरी करायला पाहिजे आणि पण काही होत नाही नवनीतबाईंनी खूप प्रयत्न केला होता त्यांचा म्हणजे कौतुक करावं थोडंच आहे पण अशा कुणीतरी म्हणजे मला परवाच कुणीतरी एक मेसेज पाठवला होता की आम्ही माळेवाड्याच्या वेशावर गेलो तिथे गेलो होतो तिथं आम्हाला त्यावेळेस जो ब्रिटिशांनी एक बोट ठेवला होता तिथं आहे त्याच्यावर कोणतरी
1: म्हणजे मराठा इंग्रज युद्ध जे झालं होतं 1803 मध्ये त्याचा तो शिलालेख
0: होता
1: आपल्या खरं आपल्या सैनिकांनी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना मारलं त्यांची नावं त्या शिलालेखात म्हणजे आपल्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला तो शिलालेख
0: त्याच्यावर कोणतं सांगितलं की पानाचं काहीतरी कोणत्या पानवाल्यानी असं म्हणजे वाईट वाटतं की आपण
1: याचं महत्व आजच्या पिढीला किंवा आजच्या सत्ताधीश मंडळी जी आहेत त्यांना फारसं नाही दिसत या शहराने किती मोठा इतिहास घडवला त्याच्या पाऊलखुणात जागोजागी आपल्याला बघायला मिळतो आपल्याकडे तालीकोटच्या लढाईचं स्मारक आहे पहिल्या महायुद्धाचं दुसऱ्या महायुद्धाचं असेल पण आजच्या मंडळींना त्याची फारशी काही समा राहिलेली नाही, त्यामुळे हा इतिहास हळूहळू सिना नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून चाललेला दिसतो. आता सध्या एक विषय आहे की अहमदनगर शहराचं नामांतर, अहमदनगर शहराचं नाव बदलण्याचा एक काही जणांचा आग्रह आहे. तुम्ही अस्सल नगरी आहात, नगर प्रेम करणारे आहात, म्हणून मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला काय वाटतं.
0: मी आपण या विषयावर बोललो होते आता फोनवर, मी सांगितलं की तुम्ही काही केलं तरी इतिहास बदलू शकत नाही, कधी कधी कुणीही बदलत नाही. आणि इतिहास हा फार महत्त्वाचा विषय म्हणजे झालं त्याच्यावरनंच आपण शिकतो का कसं त्याच्यावरनंच पुढे जातो. तर नगरचं जरी नाव बदललं तरी नगरचा इतिहास कधीच बदलणार नाही माझ्या मते. नवीन शहर नाव द्यावं, चांगली आयडिया, छान आयडिया, म्हणजे आपल्याला करता येईल, तसंच दर्शन करायला पाहिजे. पण जुनं नगर जे त्याला महत्त्व द्यायला पाहिजे माझ्या मते. आपण आता फार पुढे चाललेलो आहे, म्हणजे वी आर गोइंग, आपण प्रोग्रेस कसे करतोय टेक्निकल किंवा इंजिनिअरिंग, तर नुसते इतिहासात बोलून अर्थ नाही,
1: अडकून पडायचं नाही. पण जुनं जपलं पाहिजे, जुनं शोध घेतला,
0: शोध घेतला. आणि कोणी नवीन नवीन लोकांनी म्हणजे आपले जे आहेत बाहेर, मी सर्वांना सांगतो, नगरचे आहेत आमच्या मंडळात, सर्वांना सांगतो की तुम्ही नगरसाठी काहीतरी करा. म्हणजे उद्योग तुमचे असतील किंवा काही जणांनी सुद्धा केलेले आहेत, म्हणजे असे करा की नगरचं काहीतरी नवीन तरुण पिढीला. कारण महत्त्वाचा प्रश्न असतो की नोकरी, त्यांनी नोकरी मिळत नाही, मग पुण्याला जातं की असं आता, तर त्यांना काहीतरी उत्तेजन द्या, त्यांना नोकरी द्या, तुम्ही काहीतरी चालू करा.
1: इथे राहूनच त्यांना काही
0: किंवा तुम्ही फ्रान्सला राहून तुम्ही सुद्धा करू शकता, असं करू शकता. आणि आता एवढं फास्ट चाललेलं आहे आणि जग एकत्र म्हणजे ग्लोबल झालेलं आता, म्हणजे असं काही नाही,
1: जवळ आलो,
0: जवळ आले, तर त्यामुळे सर्वांनी मिळून काहीतरी अहमदनगर बद्दल करायला पाहिजे आणि पुढे याच्या पुढे नेलं पाहिजे. असं नाही की सर्वांनीच टीका करायची नाही करायची चिकन, असं नाही आहे सगळ्याकडे. आणि आपण या बरेच वेळा लेख लिहिलेले आहेत, मी कळवले होतं की आमच्याकडे जे अशा जुन्या ज्याच्या माळीवाड्याच्या वेश अशा आमच्याकडच्या ज्या वेश फ्रान्समधल्या जे अशा जुन्या वेशी आहेत त्यावेळेस त्याच्या पण आधीच्या आहेत, त्या कसं त्यांनी जपून ठेवल्या, त्यांनी त्याच्या आजूबाजूला कसं ठेवलेलं आहे.
1: आणि वाहतुकीला अडथळा होतो म्हणून आपल्या वेशी एका रात्रीतून उद्ध्वस्त केल्या गेल्या. पण फ्रान्समध्ये अतिशय छान असं ते पर्यटन स्थळ, एक गौरव स्थळ म्हणून त्याची जपवणूक केली गेली. त्या जपायचं असेल अहमदनगरचा किल्ला असेल किंवा डोंगरावरचा सलाबत खानाचा मकबरा असेल, दमडी मशीद असेल, सराफ बक्ष महाल असेल, काळाच्या ओघात होणारी पडझड तर जाऊ द्या, पण अनास्था फार मोठी आहे. सरकारकडून मिळणारा निधी तेवढा मिळत नाही. पर्यटनाच्या अंगाने थोडाफार प्रयत्न केला तर लोक आकर्षित होऊन त्यातून काही उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकतील. युरोपमध्ये कशा प्रकारे हा इतिहास जपला जातोय, अनेक देश खरं म्हणजे पर्यटनाच्यावर त्यांचा अर्थव्यवस्थेचा पूर्ण डॉलर अवलंबून असतो, तिथे काय करतात नेमकं?
0: तिथं अशा ज्या जुन्या इमारती प्रिझर्वेशन, म्हणजे गव्हर्नमेंट फारच म्हणजे उत्तेजन देतात म्हणजे त्यांना अलोकेशन देतात. आणि खरं सांगायचे खूप लोकंसुद्धा, म्हणजे मी सांगतो की काही लोक म्हणजे आपल्या नगरसारखे तिथले गाव तिथंच पडलेले आहेत, अर्थात नॅचरली फार जुने आहेत, पण या लोकांनी एकत्र येऊन ते बांधायचा प्रयत्न केला. एक सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी बांधायचा प्रयत्न केला,
1: रिस्टोरेशन
0: करायचं स्वतःच्या खर्चांनी, वीक आपल्या शनिवार रविवारी काम करून. तर हे म्हणजे त्यांच्या मनात किंवा याच्यात आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि प्रिझर्वेशन करायला पाहिजे अशी इच्छा. आणि गव्हर्नमेंट खूप देतं आणि एवढं सुद्धा सांगतो आमच्याकडे, तर तुम्ही जरी तुमच्या एका गल्लीत किंवा कुठे नवीन घर बांधायचं असेल तर असं पाहतो की सर्व घरी सारखे असायला पाहिजे, म्हणजे डिझाईन त्यांचं किंवा एक घर नाही असं पुढे की दुसरं मागे त्याचे गटारे, असं नाही. प्रत्येक जणाला माझ्या मते म्युन्सिपाल्टीज त्यांना हे देतो कंपल्सरी की तुमचे घरं सारखी दिसायला, म्हणजे काहीतरी त्याच्यात होमोजिनियस असायला,
1: शहरात एक वैशिष्ट्य
0: असायला पाहिजे. तर तुम्ही जर आला आमच्या गावात पिठोला राहतो, तिथं एवढी आम्ही जेव्हा आलो 40 वर्षापूर्वी तिथं आलो, तर काहीतरी वस्ती काही काही फार बेकार घरांचीच परिस्थिती होती. आता त्या आमच्या ज्या मेयर आहेत त्यांनी एवढे पुढाकार घेतले की सर्वांच्या घरांना पैसे देऊन त्यांना दुरुस्त करायला लावले, आणि विशिष्ट म्हणजे बाहेरून जर्मनी सुद्धा हे फार महत्वाचं आहे की तुमच्या घराचं बाहेर आहे असे जे जुनं घर आहेत ना, तुम्ही त्याला हात सुद्धा लावू शकत नाही. तुम्ही
1: हेरिटेज आपण
0: हेरिटेज म्हणतात बरोबर,
1: संचित आहे
0: महत्वाचं आहे सर्व.
1: विशेषतः तुमचं प्रेम तर आहेच, उद्याचं नगर शहर कसं असायला हवं किंवा नगर शहरात शहरांनी आता नाशिक औरंगाबाद म्हणजे एकेकाळी आपण खूप पुढे होतो पण आता काळाच्या ओघात या स्पर्धेमध्ये आपलं शहर खूप मागं पडलंय. उद्याचं नगर कसं असेल किंवा काय असावं तुम्हाला काय वाटतं?
0: आपण मग 2 वर्षापूर्वी एक केली होता स्पर्धा केली होती की कसे असावे नगर, खूप छान लोकांनी कल्पना दिल्या होत्या. तर ती माझी कल्पना म्हणजे मोठं सांगतो, मी इंजिनियर आहे मला माहिती आहे. आय थिंक जर आपण अशाच या टेक्निकल किंवा इंजिनिअर किंवा सॉफ्टवेअर पीपल त्यांनी जर इन्व्हेस्ट केलं नगरला, इकॉनॉमी जेव्हा तुमची वाढ होती ना तेव्हा तुमचं बाकीचं वाढ होते सर. आता भारताने तेच उदाहरण दिलेलं आहे, आपली इकॉनॉमिक वाढ होती आणि मग आपण ज्या आगरकर किंवा त्यावेळी जे लोक होते ना, एक दोन पंत होते, काही म्हणायचे आपण काही नाही स्वराज्य मिळवायचं मग पाहू करायचं
1: सामाजिक सुधारणा की स्वातंत्र्य.
0: ते दोन गट होते. तसंच माझा एक असा विचार आहे की नगरचे एकूण तुम्ही हे करा,
1: इकॉनॉमी चांगली,
0: इकॉनॉमी जर चांगली झाली ना तर मग माझ्या ते लोक हे घेतील. पहिलं असं नाही की आपण पहिल्यांदा फक्त ऐतिहासिक इमारतीचं एक स्वराज्य, इकॉनॉमिक झालं मग पैसे येतील लोक आपल्या शहरामध्ये आणि मग लोक बाहेरून लोक राहायला येतील आणि मग त्यांची त्यांना इंटरेस्ट वाटेल की नगरच्या इतिहासाबद्दल की इमारतीबद्दल, या ज्या जुन्या इमारती आहेत त्या प्रिझर्व करायचं. हे असं असं माझं
1: आपण अपेक्षा करू नगर शहराचा भविष्य काळ उज्ज्वल असेल, इथली माणसं इथे राहतील आणि खूप मोठं करतील या शहराला, पुन्हा एकदा जगातलं एक महत्वाचं आणि सुंदर शहर म्हणून अहमदनगरचा लोक येतील. शशिकाका तुम्ही आलात आणि खूप छान तुमचे अनुभव सांगितले, तुमच्याशी संवाद साधण्याची संध्या आम्ही शोधत होतो खरं म्हणजे, या निमित्ताने तुम्ही बिलखुलास गप्पा मारल्या आमच्याशी, त्याबद्दल रेडिओ नगर आणि स्नेहालयाच्या वतीने तुमचे मनापासून आभार.
0: मी सुद्धा सर्वांचे तुमचे आभार मानतोच पण प्रेमाने सांगतो की मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा नगरमध्ये माझं खरं सांगायचं माझ्या कधी कधी म्हणतात तुमचं शरीर तिकडं असतं कधी कधी मन इकडं असतं तसं असं वाटतं
1: आणि तुम्ही
0: कित्येक मनाने नगरमध्येच असतो आणि राहणारच कायम राहणार.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली मूळचे नगरकर असलेले पॅरिस स्थित इतिहास अभ्यासक डॉक्टर शशी धर्माधिकारी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका.

आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमच्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आजच्या शोमध्ये आपण ऐकणार आहोत मुजरा सॉन्ग याविषयी माहिती आणि काही मुजरा गीतं.

आपल्या बॉलिवूडमध्ये म्हणजे हिंदी चित्रपटात यांना खूप लोकप्रियता लाभली. अनेक मुजरा गीतं अजरामर देखील झाली आहेत. या मुजरा गीत प्रकारामुळं अगदी आपल्या चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून ते आस्था गायत सर्व काळांमध्ये मुजरा गीतं चित्रपटात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. चला तर मग सुरुवातीला आनंद घेऊया उमराव जान या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मुजरा सॉन्ग. गीतकार आहेत शहरयार आणि याला अप्रतिम अशा संगीतात सजवलंय प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी. आणि श्रोते हो, हे सॉन्ग पडद्यावर चित्रित झाले अभिनेत्री रेखा यांच्यावर.

वेलकम बैक मित्रांनो, आता आपण मुजरा हा गीत प्रकार याविषयी माहिती बघूया। तर मुजरा हा नृत्य प्रकार प्रामुख्यानं मुघल आणि नवाब काळात उदयास आलेला आहे। भारतीय चित्रपट सृष्टीत मुजरा गीतं अत्यंत लोकप्रिय आहेत, कारण ज्यावेळी प्रत्यक्षात मुजरा गीतं राजकालीन काळात सादर व्हायची तेव्हा ती फक्त राजा महाराजांसाठीच, त्यांच्या मंत्र्यांसाठी, राजदरबारात उपस्थित त्यांच्यासाठीच असायची। सामान्य नागरिकांना तिथं प्रवेशच मिळत नव्हता, तर हे गीतं प्रत्यक्ष अनुभवणं लांबच राहिलं। भारतीय चित्रपटात जेव्हा यांचा समावेश झाला तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य प्रेक्षकांपर्यंत हा नृत्य प्रकार अनुभवायला मिळाला आणि प्रसिद्धही झाला। मग चित्रपटातल्या कथेमध्ये देखील अगदी बेमालूमपणे हा मिसळला जायचा, असे गीतं मिसळले जायचे आणि प्रेक्षक श्रोते हे गीतं ऐकून बघून बेधुंद व्हायचे, कारण हे गीतं शास्त्रीय नृत्य म्हणजे कथ्थक प्रामुख्याने याच्यावर अवलंबून असायची। भावपूर्ण गायन, मनमोहक अदाकारी आणि शास्त्रीय नृत्य या सर्वांचं उत्कृष्ट मिश्रण म्हणजे हे गीतं असायचे। मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे मुजरा गीत त्या काळी अत्यंत गाजलं होतं आणि आजही ते ऐकलं जातंय, बघितलं जातं। लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे प्रकाश मेहरा यांचं, आणि याला संगीत साज चढवलाय कल्याणजी आनंदजी यांनी। हे गीत लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे पडद्यावर या गीतावर भन्नाट नृत्य केलं होतं अभिनेत्री रेखा यांनी, आणि सोबत होते सुपरस्टार अमिताभ बच्चन।

वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या शोमध्ये आपण ऐकत आहात मुजरा सॉन्ग याविषयी माहिती. तर मुजरा हा शब्द मूळ अरबी भाषेतील मुजराह या शब्दापासून तयार झालाय, ज्याचा अर्थ आहे वंदन किंवा सन्मान करणं. पूर्वीच्या काळी दरबारात किंवा राजवाड्यात नवाब आणि श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी एक कुशल नर्तिका हे गीत सादर करायची, जिला तवायफ असंही म्हटलं जातं. गीत सादर केल्यानंतर उपस्थित रसिक खुश होऊन तिला बक्षीस तोफा म्हणून सोनं नाणं पैसे द्यायचे. हे सर्व श्रीमंत राजा महाराजांच्या इथं चालायचं, मात्र नंतर ते सामान्य नागरिकांमध्ये देखील रुजलं. आता आपण ऐकूया 1972 साली प्रदर्शित पाकिजा या चित्रपटातलं हे मुजरा गीत, ज्याचे गीतकार कैफी आझमी, संगीतकार गुलाम मोहम्मद आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्रांनो, मुजरा गीतामध्ये प्रामुख्यानं नृत्य किंवा डान्स हा कथ्थक प्रकारचा असतो आणि ज्यामध्ये जलद चक्कर, हातापायांच्या नाजूक हालचाली आणि घुंगरांच्या लयबद्ध आवाज यांचा समावेश असतो आणि त्यामध्ये सहकारी गायक देखील असतात. तेव्हा आता आपण ऐकूया 1982 साली प्रदर्शित धरमकाटा या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत नियोजक नौशाद आणि पडद्यावर रीना रॉय आणि राजेश खन्ना आणि सहकारी यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. शो सुरू आहे थोड्या गप्पा थोडी गाणी. तर मुजरा गीत यामध्ये मित्रांनो गायन हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये गझल, ठुमरी किंवा दादरा यासारख्या शास्त्रीय संगीत प्रकाराचा वापर केला जातो. आता ऐकूया 1978 साली प्रदर्शित मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटातलं गीत. संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, गायिका आहेत शोभा गुरटू आणि पडद्यावर हे गीत चित्रित झाले आशा पारेख या ज्येष्ठ अभिनेत्रींवर.

वेलकम बॅक मित्रांनो. मुजरा गाण्यात आपल्या भारतीय चित्रपटामध्ये कुठंही कमी नाही. डायरेक्टर, प्रोड्युसर हे जाणून बुजून चित्रपटामध्ये एखादं मुजरा गीत असलंच पाहिजे असा एक अट्टहास असायचा. या एका गीतामुळं चित्रपट हा सुपरहिट व्हायचा. तर या मुजरा गाण्यात भाव फार महत्वाचे आहेत. चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत आकर्षक आणि रोमॅन्टिक असतात, बोलके असतात. पण कधीकधी फक्त रोमॅन्टिकच नाही तर विरह, भक्ती, वेदना या भावनांचे देखील प्रकटीकरण होत असते. आता आपण जे गीत ऐकणार आहोत या गीतात देखील वेदना, तिरस्कार हे दिसून येतं. हा चित्रपट आहे 1983 साली प्रदर्शित घुंगरू. या गीताचे गीतकार आहेत प्रभा ठाकूर, संगीतकार कल्याणजी आनंदजी, गायिका आशा भोसले आणि पडद्यावर स्मिता पाटील या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं अभिनय केलाय. त्यांच्यासह शशी कपूर आणि इतर सहकलाकार देखील आहेत.

वेलकम बॅक मित्रांनो. तर मुजरा गीतात सादरीकरण करताना नर्तिका जनरली अनारकली, लहंगा किंवा पारंपरिक पोशाख आणि दागदागिन्यांनी नटलेली असते, म्हणजे 16 शृंगार तिनं केलेले असतात. पण काही चित्रपटात नर्तिकाच फक्त नृत्य करत असते आणि नायक हा गात असतो. हे गीत देखील त्याचंच एक उदाहरण. 1971 साली प्रदर्शित दुश्मन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे मुजरा गीत संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायक आहेत किशोर कुमार.

वेलकम बॅक मित्रांनो. तर मुजरा गीताविषयी आपण माहिती बघत होतो. मुजरा गीत हे सामान्यत हिंदी आणि उर्दू भाषेत असतं. आता हल्ली ते मराठी भाषेत देखील चित्रपटामध्ये यायला लागलेलं आहे. आणि हे आज नाही तर जुन्या जमान्यात देखील, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळात देखील असे भरपूर गीतं होती. त्यातलंच हे एक, जे 1964 साली प्रदर्शित गझल या चित्रपटातलं आहे. गीतकार आहेत साहिर लुधियानवी, संगीतकार आहेत मदन मोहन, गायिका आहेत आशा भोसले आणि पडद्यावर आहे मीना कुमारी, म्हणजे मीनू मुमताज. आता शोची पण वेळ संपत आली आहे, तेव्हा या गीताबरोबरच मी आर जे आदी आपली रजा घेतोय. तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी मस्त अशी ही संध्याकाळ आहे। खूप साऱ्या गप्पा पण मारणार आहोत, पण या सगळ्या गप्पांची सुरुवात होत असते एका मोटिवेशनल शायरीनं, कारण मोटिवेशन तो बनत आहे ना। चला तर ऐकूयात आजची शायरी। हर दिन हमें कुछ सिखा कर जाता है, हर दिन हमें कुछ सिखा कर जाता है, कुछ अच्छा और कुछ बुरा। हर दिन हमें कुछ सिखा कर जाता है, कुछ अच्छा और कुछ बुरा। अच्छी बातों को याद रखे और बुरी बातों से सबक ले। खरंय मित्रांनो की आयुष्य आहे, आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडणार आहेत, पण म्हणजे असं नाही आहे की सगळ्यात चांगला होणार सगळ्यात वाईट होणार, नाही। दोन्हीही दोन्हींचाही समतोल असणार आहे, पण त्यातून काय शिकायचं त्यात ते आपल्या हातात आहे। त्यामुळे कोणत्याही गोष्टीतून शिकण्यासारखं खूप असतं, आपल्यावर डिपेंड आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:18 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, खरं म्हणजे खूप छान संध्याकाळ असते पण आपल्या मूडवर पण डिपेंड असते बरं का. म्हणजे दरवेळी मी जसं म्हणते नेहमी की छान आल्हाददायक संध्याकाळ असते, पण या संध्याकाळी किंवा आपल्यासोबत जर दिवसभरामध्ये काहीतरी झालं असेल, काहीतरी गोष्ट खटकली असेल ना, तर आपल्याला मग ती संध्याकाळ चांगली वाटत नाही. आणि मला जर असं खूप रिग्रेट होतं माहितीये का काही काही गोष्टींचं, की मला नाही माहीत पण कधीतरी जर कोणीतरी माझ्यामुळे हर्ट होत असेल तर असा प्रश्न मला नेहमी पडतो की काही गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाहीत किंवा प्रत्येक गोष्टीला आपण एखाद्याला सपोर्ट करू शकत नाहीत, पण मग ते जेव्हा होतं ना तेव्हा मला खूप वाईट वाटतं, रिग्रेट वाटतं की यार माझ्यामुळे एखादी व्यक्ती हर्ट होतीये, माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय. सो याचं गिल्ट मला नेहमी असतं, पण मी त्या व्यक्तींना, त्यांना सगळ्यांना, ज्यांना ज्यांना माझ्यामुळे हर्ट झालं त्यांना खरंच खूप खूप मनापासून सॉरी म्हणते. म्हणजे काय होतं ना, कधी कधी नकळत सगळ्यांकडूनच असं होतं की आपल्याकडून एक चुकी होऊन जाते आणि मग त्यामुळे अनेक जण हर्ट होतात, त्यामुळे अनेक जण दुखावले जातात. तर जे जे माझ्यामुळे दुखावले त्यांना आज मी खरंच खूप खूप सॉरी म्हणते, आणि मला तुम्हाला दुखवण्याचं काहीही इंटेन्शन नव्हतं असं मी म्हणेल. आता तुम्ही म्हणत असाल कोमलला आज हे काय झालं अचानक, नाही हे अचानक झालेलं नाहीये, मला असाच विचार आला होता तर मला आठवलं की यार आपण दिवसभरामध्ये किती काही काही कृती करतो, पण आपल्या, म्हणजे आज मला माझी एक फ्रेंड सहज बोलून गेली आणि तिचं मला खूप त्रास झाला, मला, मी हर्ट झाले, मला दुखावलं गेलं, आणि मग मला रिअलाइज झालं यार आपण तर कळत न कळत किती जणांना दुखावत असू हो ना. त्यामुळे मी एक गोष्ट नेहमी म्हणते की बोलताना विचार करा, कारण एक शब्द, एक वाक्य आपल्या तोंडातून सहज निघून जातो पण पुढच्याच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला असेल हेच कळत नाही, आणि कदाचित तो परिणाम एवढा तीव्र होऊ शकतो की त्यानं स्वतःला जज केलेलं असू शकतं. त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत विचार करून बोलणं. आणि म्हणजे तुम्हाला माहितीये का हो की आपल्या इकडे ना आता सगळीकडेच चर्चा चालू आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची, आणि आपल्याकडे असं असतं की कोणाचा मोठा गणपती बाप्पा असणार, कोणाची मोठी मूर्ती असणार, ही चर्चा सगळीकडे चालू असते. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच POP गणपतीच्या मूर्त्या खूप असतात, पण ना या POP बनवलेल्या 6 फुटांवरील गणेश मूर्ती ज्या आहेत ना त्या आता विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती परवानगी दिली आहे, आणि यासंबंधीच्या याचिकेवरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. त्यामुळं संभ्रम निर्माण झाला होता, मात्र गणेश उत्सव तोंडावर आल्यानं यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आलंय आणि शेवटचा निकाल येईपर्यंत 6 फुटांवरील मूर्तींचं विसर्जन समुद्र आणि नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये करण्याच्या परवानगीचा 24 जुलै 2025 रोजीचा आदेश लागू राहील असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे 6 फुटांवरील POP गणेश मूर्ती देखील विसर्जित केली जाऊ शकते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक मंडई. संध्याकाळचे 4:28 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, सध्या राज्यामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यात ना सर्व दूर पाऊस देणारी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नाहीये बरं का. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या उरलेल्या दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता नाहीये आणि समुद्रात कमी दाबाची क्षेत्र तयार होत असली तरी पण त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यातच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात प्रमुख धरणांतील पाणी साठा समाधानकारक असला तरी दक्षिण भागात पाऊस कमी असल्यानं चिंतेचं वातावरण आहे आणि चिंता व्यक्त होतीये. तर मित्रांनो, खरं म्हणजे पाऊस हा खूप महत्वाचा आहे. पावसावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पाणी पिण्याचं म्हणजे आपण एक वेळी अन्ना शिवाय राहू शकतो पण पिण्याच्या पाण्याशिवाय किंवा पाणी न पिल्यानं आपण राहू शकत नाही. त्यामुळे पाणी खूप महत्वाचं आहे. शेतीसाठी पाणी खूप महत्वाचं आहे आणि जर पावसाचं जे आत्ता सध्या परिस्थिती आहे ही अशीच राहिली तर खूप चिंताजनक परिस्थिती होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी डॉक्टर सचिन उदमले. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे, तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी एकल महिलांच्या पडताळणीसाठी आपल्या इथून अकोले इथून 75 महिला आपल्या अहिल्यानगरकडे रवाना झाल्या होत्या. आणि आजच त्या रवाना झाल्यात. आणि या महिलांना अहिल्यानगर इथं म्हणजेच आपल्या शहरामध्ये जाण्यासाठी म्हणजे इकडे येण्यासाठी आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून मोफत बस सेवेची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र एकल महिलांना पडताळणीसाठी वारंवार अहिल्यानगर इथं जावं लागू नये यासाठी बालसंगोपन योजनेची पडताळणीची व्यवस्था अकोले इथूनच करण्यात यावी अशी मागणी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अकोले तालुक्यातून आपल्या अहिल्यानगर इकडे रवाना झालेल्या आहेत 75 एकल महिला. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोता हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमला हे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 4:53 झालेत. आणि मित्रांनो, आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्यासाठीच काय, पण रेडिओवरती जो जो आरजे बोलतो त्या प्रत्येक आरजेसाठी, त्या प्रत्येक उद्घोषकासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण आज असं नाहीये की आज रेडिओ जॉकी डे आहे, असं नाहीये आज उद्घोषक दिन आहे, तर आज आहे जागतिक रेडिओ श्रोता दिन. हो, म्हणजे तुमचा दिवस आहे. पण आमच्यासाठी जे रेडिओवर बोलतात, जे तुमच्याशी संवाद साधतात ना, त्यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. कारण काय ना, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि तुम्ही ऐकता, तुम्ही आमच्याशी बोलता, आमच्याशी फिलिंग्स शेअर करता, त्यामुळे आम्हाला जो आनंद होतो ना, आणि त्या आनंदामुळे आम्ही एवढं छान बोलू शकतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला सामील करत असता, सो ती आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज तुमचाच दिवस आहे, जागतिक रेडिओ श्रोता दिन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या सगळ्या श्रोत्यांना मी या निमित्तानं हेच सांगेल की बऱ्याच जणांचं असं होतं की तू खूप छान बोलतेस, तू जे मनात चालू आहे आमच्या ते बोलतेस, पण एक सांगू का, हे फक्त तुमच्यामुळंच शक्य होतंय. कारण तुम्ही एवढं स्वतः जे आहेत ना, आम्हाला आपलंसं मानता, त्यामुळे आम्हाला लक्षात येतं की यार हो, असं होऊ शकतं. आणि त्यामुळे तुमच्या फिलिंग्स आम्हाला कळतात. त्यामुळे खूप खूप प्रेम आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देता. आणि तुमचं हे प्रेम नेहमी असंच ठेवा, नेहमी सोबत राहा. काही चुकलं तेही सांगा, काही आवडलं तेही सांगा. आणि तुम्हाला काय आवडतंय किंवा काहीतरी नवीन तुम्हाला ऐकायचं असेल ते देखील नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि आज आहे जागतिक रेडिओ श्रोता दिन, त्यानिमित्त मी माझा पर्सनल नंबर पण सांगते. सो माझा नंबर आहे 91 56 61 05 14. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर नक्की या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकताय, संपर्क साधू शकताय आणि माझ्याशी गप्पा मारू शकताय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक रेडिओ श्रोता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का ना, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी आता तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणि त्यामुळं आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ते दोघं जे आहेत ते शुभमंगल जोडी दंगलम या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणि सिनेमाची घोषणा करण्यात आली असून दोघांच्या पहिल्या झलकने कथेबद्दल कुतूहल देखील वाढवले. तर या दोघांच्या जोडीबद्दल काय वाटते नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि आपल्यासोबत काही पाहुणे आपले मित्र देखील आहेत बरं का। तर आज आपल्यासोबत आहे आपल्या स्नेहालय संस्थेतील आपला एक मित्र अजय शिंदे। हाय अजय।
3: हाय।
2: सो अजय, तू आता सध्या काय करतोस?
3: मी 11वी ते कॉलेजमध्ये जातो।
2: अच्छा, आणि तुला म्हणजे संस्थेत येऊन किती दिवस झालेत?
3: महिने झाले।
2: कसं वाटतंय स्नेहालय संस्थेवर?
3: छान।
2: जेव्हा तू नवीन आलास तेव्हा तुला काय वाटत होतं संस्थेबद्दल?
3: नवीन आलो तो मला माहित नव्हतं इकडचं, जीकेनलाच राहायचो तिकडं, मग मला कळालं संस्था चांगली, सर चांगले, सगळं समजून घेते।
2: आणि तुझा दिवस कसा असतो संस्थेमध्ये?
3: दिवस संस्थेमध्ये एकदम छान जातो।
2: काय करतोस उठल्यापासून झोपेपर्यंत, काय काय ऍक्टिव्हिटी होतात?
3: सकाळी 6:30 उठलो का मग परिसर स्वच्छ वगैरे करतो, मग त्याच्यानंतर प्रार्थना, आमचे युवराज सर ते केअरटेकर आहे ना, ते सगळं करून घेते, मग नंतर आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून मग कॉलेजला येतो 10:30।
2: आणि तू आता 11वीत आहेस, कोणत्या साईडने आहेस?
3: आर्ट्स।
2: तुला पुढे जाऊन काय करायचंय?
3: पोलीस भरती।
2: का बरं?
3: मला दाखवणं आहे की आम्ही करू शकतो।
2: आणि मग त्यासाठी तुझे प्रयत्न चालू आहेत?
3: हो।
2: तुझ्यासारख्या अनेक विद्यार्थी जे आहेत जे संस्थेमध्ये आहेत ज्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज काय सांगशील?
3: मेहनत घेत राहा आणि प्रयत्न चालू ठेवा।
2: सो अजय, तू आज इथे आलास, आमच्याशी खूप छान गप्पा मारलास, त्याबद्दल थँक्यू। तर मंडळी, आताच आपण अजय शिंदे याच्याशी गप्पा मारला, त्याचं स्वप्न जाणून घेतलेलं आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

0: Hello, I'm Ishita Bora, and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आर्ष कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण आपल्या शोमध्ये आज वेगवेगळ्या मित्रांशी गप्पा मारतो आहोत, जे आपल्या स्नेहालय संस्थेतीलच आहेत, जे शिक्षण घेत आहेत. नुकतंच आपण अजयसोबत गप्पा मारल्या, आता आपल्यासोबत

0: आहे राजू. हाय राजू.
1: हाय.
0: सो राजू, तू आत्ता सध्या काय करतोस?
1: शाळा.
0: कितवीला आहेस?
1: आठवीला.
0: कोणत्या शाळेत?
1: दादा चौधरी.
0: तुला कोणकोणते विषय आवडतात?
1: मला मॅथ, मराठी.
0: तुला मोठं होऊन म्हणजे पुढे भविष्यात काय करायचंय?
1: माझा फुटबॉल.
0: अच्छा, म्हणजे फुटबॉल आवडतं तुला. मग तू आत्ताही खेळतोस फुटबॉल?
1: हा.
0: आणि तू खरं म्हणजेस नेहालय संस्थेत राहतोस, तर केव्हापासून तिथे राहतोस?
1: 2013 पासून.
0: कसं वाटतं संस्थेत राहायला?
1: चांगलं.
0: जसं की तू जसं म्हणालास की 2013, तर आतापर्यंत म्हणजे आता बरेच वर्ष झालेले आहेत तुला संस्थेत, तर मग संस्थेतल्या कोणकोणत्या गोष्टी तुला खूप जास्त आवडतात?
1: मला शिक्षकांचं बोलणं बिन सगळं आवडतं चांगलं.
0: तुझे आवडते शिक्षक कोण आहेत?
1: माझे आवडते सुभाष सर.
0: का बरं?
1: कारण की ते आम्हाला मदत करतात जास्त.
0: आणि तुझा दिवस कसा असतो इथे संस्थेत?
1: स्नायलात गेल्यावर मग आम्ही फुटबॉल क्लास असतो, तो खेळत असतो आम्ही. मग नंतर जिकेनला गेले होते, आमचं ते आमचे थोडा प्रॅक्टिस असते मग ते फुटबॉलचे.
0: अभ्यास करतोस की नाही?
1: हा, ते आठच्या दरम्यान.
0: आठच्या दरम्यान का? आणि मग अभ्यास कोण घेतो तुझा?
1: सुजाता मावशी.
0: आज तू आपल्या संस्थेतले जे मुलं आहेत किंवा इतरही जे मुलं आहेत त्यांना काय सांगशील?
1: त्यांना पण अभ्यास हे करायला
0: की अभ्यास करत राहा. आणि जे शिक्षक आहेत, संस्थेतील जे कर्मचारी आहेत, जे तुम्हाला सांभाळतात, जे तुझं सगळं काम करू लागतात किंवा तुझी मदत करतात, त्यांना काय सांगशील?
1: लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी तेवढी मदत केली, त्यांच्यासाठी धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आताच आपण राजू सोबत गप्पा मारला, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या शो मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई सध्या ना सगळीकडे लगबग चालू आहे, ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. म्हणजे बाप्पासाठी काय काय करायचं, कसं डेकोरेशन करायचं, प्रसाद काय असणार, हे सगळं आपण ठरवतो आहोत. पण त्या सगळ्यांच्या आधी येतात ते म्हणजे बाप्पा. आणि बाप्पांना घरी आणण्यासाठी आपण बाप्पांच्या सुंदर सुंदर ज्या मूर्त्या आहेत ना त्या घेऊन येत असतो. आणि त्या देखील आकार घेत आहेत. काही मूर्त्यांचा आकार तर तयार आहे, पण त्या आता बाहेर पडण्यासाठी सज्ज होत आहेत, म्हणजे त्यांच्यावर रंग चढत आहे. तर अशा सगळ्या बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आता सध्या घडतात आणि याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील काही कारखान्यातील बाप्पा घडवणारे कलाकार. तर आता आपल्यासोबत आहेत गणेश कांबळे. नमस्कार काका.
1: नमस्कार.
0: आपले नाव?
1: मी गणेश कांबळे, स्वस्तिक आर्ट्स.
0: काका, खरं म्हणजे आता सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे, तर तुम्ही किती दिवसापासून या तयारीला लागता?
1: आमचं गणपती विसर्जन झाल्यानंतर परत पुढच्या गणपतीच्या तयारीला सुरुवात होते.
0: म्हणजे
1: वर्षभर काम चालू असतं.
0: आणि यावर्षी कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे?
1: यावर्षी आता बऱ्याच प्रकारच्या आहेत. त्याच्या नवीन मध्ये जसं पेटा घातलेली मूर्ती आहे इथे, त्याच्यानंतर टिटोळा बैठक मधली आहे, त्याच्यानंतर विठ्ठलाच्या रूपातली आहे, लालबागची आहे, दगडूशेठची आहे, नवीन एक माऊली म्हणून आहे परत, त्याच्यानंतर महादेवाची आहे मल्हार मध्ये आहे.
0: आणि मागण्या कोणत्या मूर्तीच्या जास्त असतात?
1: मागण्या तशी लालबागची तर नवसाचा गणपती, त्याच्यामुळे दगडूशेठ, लालबाग, तसं पुण्यातला कसबा गणपती, अशा गणपतीला मागणी आहे जास्त. आणि जसे विविध रूप असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या आवडीनुसार रूपामध्ये गणपती घ्यावासा वाटतो भाविकाला.
0: आणि साधारण जास्तीत जास्त किती उंचीचा गणपती आता आपल्याकडे?
1: आता आपल्याकडे 2 फुटापर्यंतच गणपती अवेलेबल आहे, आपण त्या साईज पर्यंतच बनवतो गणपती. तसे बाहेर मार्केटमध्ये बरोबर 6 फूट 7 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत, तशा काही ठिकाणी 20 फुटाच्या आहेत, 21 फुटाच्या आहेत. तशा
0: तुम्हाला जेव्हा तुम्ही मूर्ती घडवता तेव्हा तुमच्या मनात काय भाव असतो?
1: आता भाव म्हणजे आता असं वाटतं देव आपल्याला घडवतोय, पण आपण देवाला घडवतोय असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण खूप नशीबवान आहे की आपण गणपतीची मूर्ती तयार करतोय जशी आपल्याला देवाने कला दिली असं.
0: आणि जेव्हा गणपतीची मूर्ती घडवत असतात तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते जेणेकरून बिघडणार नाही?
1: जेणेकरून मूर्ती बनवताना आम्हाला त्याच्या हाताची, बोटांची, डोळ्यांची व्यवस्थित आकर्षक दिसावी मूर्ती, तशी आम्हाला काळजी घ्यावी लागते. तसं मूर्तीला आकर्षक रूप दिसावं, तिचे बोट व्यवस्थित दिसावे, जसे आपले हात आहेत तसे.
0: तुम्हाला ह्या कामाची किंवा मूर्ती घडवण्याची आवड कशी निर्माण झाली?
1: आवड म्हणजे आता मी लहानपणापासून कलेची आवड होती आपल्याला, चित्रकलेची आवड होती. आमच्या असं पाहत असं वाटलं भाऊ आपल्याला गणपती बनवावे. हळूहळू काही ठिकाणी काम करून दोन वर्ष करून त्याच्यामध्ये मी थोडंसं पारंगत होत गेलो त्या कलेमध्ये. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचा बिझनेस सुरू केला.
0: आणि जेव्हा आपल्याकडे ग्राहक येतात किंवा बाप्पाला खरेदी करण्यासाठी लोक येतात तेव्हा कोणती गोष्ट खटकते? की
1: प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या बजेटनुसार माणूस मूर्ती घेत असते. तर कसं आता माझ्याकडे थोडेसे मी जेवढं आकर्षण करते तेवढं आकर्षक करतो, त्याच्यामध्ये वेळ खूप लागतो आणि त्यामुळे बजेट थोडंसं समोरच्या कस्टमरचं थोडंसं हे होतं. आपण समोरच्याला समोर एक XYZ किंमत सांगितली समोरच्याला, पण ती त्याला पटली नाही, तो म्हणतो अरे ही मूर्ती इतकीशी आहे तू एवढी किंमत सांगतोय, हे खूप जास्त होतं त्याचे. पण आम्हाला ते कसं वेळ तेवढा दिलेला असतो आम्ही त्या मूर्तीसाठी, पण ती किंमत त्याच्यापेक्षा आम्हाला कमीच वाटते ती किंमत, पण कस्टमरला आणखीन कमी किमतीत वाटतो गणपती यावासा वाटतो.
0: आणि जर आज बाप्पांना काही सांगायचं असेल तर काय सांगाल?
1: काय नाही, सर्वांना सुखात ठेव, सर्वांचं चांगलं होऊ दे, हेच बाप्पाची चरणी प्रार्थना. सर्वांना निरोगी आरोग्यदायी असं ठेवावं.
0: श्रोते हो, आताच आपण गणेश कांबळे यांच्याशी गप्पा मारल्या, ज्यांच्याकडे बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. आणि बाप्पांची मूर्ती घडवताना त्यांच्या मनामध्ये काय भाव असतो हे देखील आपण जाणून घेतलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: नमस्कार. माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण सगळे खूप उत्साही आहोत बरं का, कारण लवकरच बाप्पा येणार आहेत. आणि बाप्पा आल्यावरचं वातावरण इतकं प्रसन्न असतं ना, आणि याचमुळे आता सध्या ना सगळीकडेच बाप्पांच्या मूर्तींचे जे कारखाने आहेत ना, तिथे खूप जास्त लगबग चालू आहे. काही बाप्पा आकार घेत आहेत, तर काही बाप्पांवर रंग चढतोय, काही बाप्पांच्या डोळ्यांचं नाजूक काम होत आहे. तर अशा प्रकारे बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आपल्याला दिसतात, आणि त्या तयार होतात कारखान्यामध्ये आणि त्याला घडवतात कलाकार. त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत, आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत विनायक दादा.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: तुमचं नाव?
3: विनायक संदीप सुसरे.
2: आणि आपल्या आर्ट मध्ये किंवा या गॅलरी मध्ये या कारखान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत?
3: माझ्याकडे जास्त करून बाल गणेश मूर्त्या जास्त आहेत, नाथांची मूर्ती आहे, स्वामी समर्थ आहे, विठ्ठल रुक्मिणीचे आहे, त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाई आहे, लालबाग आहे, चिंचपोकळीचा राजा आहे, अशा भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत.
2: आणि आपल्या मूर्त्यांचं वेगळेपण काय?
3: माझ्याकडच्या मूर्त्या या जास्त करून बालगणेश स्वरूपात आहेत, त्याच्यामुळे त्या आणखीन आकर्षक दिसतात. बालगणेश आता जास्त करून बालगणेशची जास्त डिमांड आहे आम्हाला, त्याच्यामुळे बालगणेशच्या मूर्त्या भरपूर आहेत आमच्याकडे.
2: किती वर्षापासून हे काम चालू आहे?
3: आमचे जवळजवळ आता ही माझी तिसरी पिढी आहे. माझ्या आजोबांनी हा व्यवसाय चालू केला, वाढल्यांनी वाढवला, आणि आता मी सुद्धा सांभाळतोय.
2: तुम्हाला कशी आवड निर्माण झाली याला?
3: आता आम्ही लहानपणापासून याच कामात आहेत, त्याच्यामुळे आम्ही आणि लहानपणापासून फक्त एकच देव माहिती आहे आम्हाला, गणपती, दुसरं काहीच नाही. कारण तीन पिढ्यांपासून हाच आमचा व्यवसाय.
2: तुम्ही स्वतः देखील या मूर्त्या घडवता, तर जेव्हा तुम्ही घडवत असता तेव्हा मनामध्ये काय भाव असतो?
3: मनामध्ये तसं आता आमचं भरपूर धाकधूक चालू असते, मूर्ती कशी दिसन कशी नाही, आवडन की नाही लोकांना, याचे सुद्धा भरपूर असतं. पण ते बरोबर आमच्या हातून देव कसा बरोबर भरून घेतो ते त्यालाच माहिती असं आहे.
2: आणि जेव्हा तुम्ही मूर्त्या घडवता, जेव्हा तुम्ही फिक्स ठेवता, पण काय होतं ना, बऱ्याचदा काही गोष्टी अचानक घडतात की कधी मूर्ती खराब होते, कधी काहीतरी नुकसान होण्याची शक्यता असते, तेव्हा काय वाटतं?
3: त्यावेळेस भरपूर टेन्शन येतं, कारण की आम्ही त्याच्यासाठी जवळजवळ वर्षभर त्या मूर्तीसाठी आम्ही काम केलेलं असतं. कारण आता दिवाळी झाल्यापासून डिसेंबर महिन्यापासून काम चालू असतं, आणि मग असं जर झालं तर ते आमचं एकदमच हे होऊन जातं, नाही का?
2: आणि साधारण वर्षात तुम्हाला किती मूर्त्या जातात तुमच्या, किती बनवाव्या लागतात?
3: आमच्या जवळपास वर्षभरात 5 ते 10 हजार मूर्ती जाते आमची. जास्त करून बाहेरच्या राज्यात जास्त, मुंबई, पुणे या सिटीने ज्यादा जातात मूर्त्या.
2: आणि मूर्ती घडवत असताना कशाचा धोका जास्त असतो?
3: धोका तसं काही नसतो मूर्ती घडवतानी, कारण की याच्यामध्ये काय असतं, आपलं कधी जरी काही झालं तरी ते पण रिपेअर करतात, त्याच्यामुळे त्याच्यात काही नसतं बनवतानी.
2: आणि तुम्ही जेव्हा मूर्ती स्वतः घडवता किंवा तुमच्याकडे जे कर्मचारी आहेत जे मूर्त्या घडवतात, तेव्हा जेव्हा घडवत असताना वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुमच्याकडे असतात, मग हे तुम्हाला कशा सुचतात, आयडिया कशा येतात नवनवीन?
3: या आयडिया आम्ही जवळजवळ म्हणजे नाही का, जसे आम्हाला एक एक आयडिया सुचती आम्ही त्याप्रमाणे मूर्त्यांना आकार देत चालतो. म्हणजे आम्हाला जर वाटलं समजा या मूर्तीत असं काहीतरी बघायचं आहे आपल्याला, आम्ही त्या हिशोबाने ती मूर्ती बनवत चालतो, मग ते बरोबर त्या प्रमाणे घडत चालते ती मूर्ती.
2: यावर्षी कोणत्या मूर्तीची जास्त क्रेज आहे असं वाटतं?
3: या वर्षी सगळ्यात जास्त क्रेज आमच्याकडे ही नाथांच्या मूर्तीची आहे. ही नाथांच्या स्वरूपातली मूर्ती आहे, हिची भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी यंदा.
2: अच्छा अच्छा. आणि आता गणपती बाप्पा खूप जवळ येत आहेत, अगदीच 15-20 दिवसावर राहिलेत, तर कसं वाटतंय मनातून?
3: आता भरपूर धाकधूक आहे, कारण की आता सगळ्यांना आम्हाला ऑर्डर पूर्ण करायच्या, सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या, त्याच्यामुळे ती अजून धाकधूक चालू आहे आमची.
2: तर आज या निमित्तानं बाप्पांना काय सांगाल?
3: बाप्पांना काय सांग, बाप्पांना एवढं सांगणार की चांगला पाऊस पडू दे, लिमिट मध्ये पडू दे, जास्त पण नको, कारण की काय शेतकरी खुश तर आम्ही खुश, शेतकऱ्यांशिवाय काही नाहीये.
1: श्रोते, आताच आपण विनायक सुसरे यांच्याशी गप्पा मारल्यात, आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे बाल गणेशाच्या मूर्त्या आहेत. आणि खरं म्हणजे बाल गणेश म्हटलं की आपण प्रेमातच पडतो, छान वाटतं, मनाला एकदम शांत करतात या मूर्त्या. तर अशा मूर्त्या यांच्याकडे आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: श्रोतहो तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी आज आपण गप्पा मारत आहोत गणपती बाप्पाबद्दल. गणपती बाप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे सगळीकडे तयारी चालू आहे आणि बाप्पांच्या जिथे मूर्ती होतात तो जो कारखाना आहे तिथे देखील लगबग चालू आहे बर का. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आता कारखान्यात घडतायत. बाप्पा आकार घेतोय, बाप्पांना सुंदर सुंदर कलर चढतो आहे. आणि त्याचबरोबर ना जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती बघतो तेव्हा खूप शांत वाटतं कारण त्यांचे डोळे तसे घडवलेले असतात. जर बाल गणेश असेल तर त्यांचे डोळे तितकेच निरागस असतात. तर मोठा बाप्पा असेल तरीही ते सुंदर भावनिक आणि मनाला आनंद देणारे असे ते डोळे असतात आणि तेच घडवण्याचं काम करतात हरीश तिरमल. नमस्कार दादा.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: खरं म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडवताना त्यांच्या डोळ्यांचं काम करता तर कसं वाटतं हे काम करताना?
2: एकदम छान वाटतं मला. मला हे काम आवडतं माझं डोळे काढतानाच. जे डोळे काढताना मला जे उत्सुकता जे म्हणजे मूर्ती घडवताना किंवा डोळे काढताना छान वाटतं मला.
1: आणि खरं म्हणजे डोळ्याचं काम हे खूप नाजूक असतं.
2: खूप नाजूक
1: कारण त्याच्यात ते दिसलं पाहिजे.
2: दिसलं पाहिजे तेवढं ते हसरे दिसले पाहिजे, रागीट नाही दिसले पाहिजे. जे गणपती घेताना तो कोणी पण असू दे की मूर्ती हसरी बघणार त्याच्यावर एकदम छान असं ऊर्जा निर्माण होईल अशी मनाला शांत वाटेल असे मूर्ती बघतात त्यामुळे त्या टाईप मध्ये आम्हाला डोळे काढावे लागतात.
1: आणि जेव्हा तुम्ही हे काम करत असता कारण डोळे जसं मी म्हणाले की नाजूक काम आहे तर भीती वाटते का चुकेल का याची?
2: आधी भीती वाटायची मला स्टार्टिंगला पण आता जसं माझं काम मूर्ती समोर येते का तसं डोळे काढता काढता मला आवड निर्माण झाली आणि मूर्तीचे डोळे पण छान येत.
1: आणि तुम्ही जेव्हा हे काम करायला लागलात तर याची आवड कशी निर्माण झाली आहे तुम्हाला?
2: माझं झालं ETD प्रगत कला भवन महाविद्यालयामध्ये माझं ETD झालेले त्यामुळे मग ह्या क्षेत्रात आलो मी काम केलं थोडं मग मला छान वाटायला लागलं डोळे काढताना.
1: आणि जेव्हा तुम्ही डोळे काढता तेव्हा आता इथे बाल गणेश खूप आहेत किंवा मोठे बाप्पा पण आहेत तर प्रत्येक डोळा हा वेगळा असतो की सेमच असतात?
2: नाही वेगवेगळा असतो. प्रत्येकाचे हावभाव वेगळे असतात, चेहरे त्यांचे आकार लहान मोठे. काहींचे मोठ्या गणपतीचे लहान डोळे असतात, लहान गणपतीचे मोठे असतात. बाळ गणेशचे जसे बोलले तुम्ही की त्याचे मोठे डोळे असतात त्यात तसे कलर भरावे लागतात त्याप्रमाणे त्यात असं प्रेम दिसलं पाहिजे म्हणजे उठाव दिसला पाहिजे नाही का डोळे उठून दिसले पाहिजे.
1: आज जर बाप्पा आपल्याला ऐकत असतील तर बाप्पांना काय सांगाल?
2: की हे काम जे ना माझं हे असंच चालू राहू द्या. कोणाला माझ्यामुळं जेवढे कारखाने आहेत माझ्याकडे त्यांना कधीच माझ्यापासून त्रास नाही व्हायला पाहिजे. काम करताना सगळ्या मूर्तींचे डोळे चांगलेच आले पाहिजे. कधी चुकलं नाही पाहिजे माझ्या हातून काही बाप्पांच्या डोळ्यांचं काम.
0: तर मंडळी लवकरच बाप्पा आपल्या घरात येणार आहे पण त्यापूर्वी खूप तयारी असते. त्यापूर्वी बाप्पा घडत असतो, आकार घेत असतो, बाप्पाचे डोळे बनत असतात. ते भावनिक, नाजूक, शांत, निरागस डोळे पाहून आपल्याला शांतता वाटते. आणि आता आपल्यासोबत असेच बाप्पांचे डोळे बनवणारे हरीश तिरमल होते. त्यांनी सांगितलं की त्यांना किती छान वाटतं बाप्पांचे डोळे बनवताना. आणि आज आपण ना खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि बाप्पा आकार कसा घेतो, कोणकोणत्या बाप्पांच्या मूर्त्यांची सध्या क्रेज आहे हे सगळं जाणून घेतलंय. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता नोट करून ठेवा आणि भेटायला या. खूप सारी गाणी असणार आहेत, गप्पा असणार आहेत आणि मजा मस्ती देखील असणार आहे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे श्रोता दिवस आणि याच निमित्तानं छत्रपती संभाजीनगर येथे श्रोते संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आपल्या रेडिओ नगरचे आर जे आदी हे सुद्धा त्या संमेलनामध्ये सहभागी झालेत. आणि याचसोबत मंडळी, सरकारी आणि विविध खाजगी रेडिओंमधील आर जे आणि कर्मचारी सुद्धा या संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून.
2: श्रोते मित्र हो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन संभाजीनगर इथं अनेक श्रोते मित्र आलेले आहेत आणि त्यांच्यापैकी या ठिकाणी खूप ज्येष्ठ श्रोते आहेत. खूप दिवसापासून, खूप वर्षापासून ते रेडिओचा आनंद घेतात. पुणे इथून आलेले आहेत माननीय रवींद्र कुडाळकरजी आणि ते आता आपल्याला या संमेलनाविषयी आपली प्रतिक्रिया देत आहेत.
3: अथ स्वागतम, शुभ स्वागतम, आनंद मंगल मंगलम इति प्रियम भारत भारतम, अथ स्वागतम, शुभ स्वागतम. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर, आपल्या सर्वांचा स्नेहांकित श्रोता मित्र. पुण्याहून खास संभाजीनगर येथे 19 आणि 20 ऑगस्ट रोजी रेडिओ दिनानिमित्त होऊ घातलेल्या संमेलनास आलेलो आहे. आणि जसं पंढरीची वारी असती वर्षातून एकदा, तशी ही आमची श्रोत्यांची वारी म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत मी औंढ्या नागनाथ, अहिल्यानगर, पैठण आणि आता संभाजीनगर हे माझं चौथं संमेलन. यामध्ये अगदी उत्साहाने, उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतो. खरं तर सांगायचं म्हटल्यानं की आमचा जो संपूर्ण श्रोता वर्ग आहे, दुर्गम ग्रामीण आदिवासी भागातनं आलेला असतो. कुणी किराणा मालाचं दुकान चालवतं, एक हमारे श्रोता मित्र देखील माझा झालेला आहे बंडू अंकुशे म्हणून. नंतर अनेक श्रोता मित्र जे आहेत ना, म्हणजे विविध क्षेत्रातले, कुणी शेतकरी, कुणाच्या मेडिकलचं दुकान, कुणी पांढरपेशा बुद्धिजीवी प्रकारची नोकरी करणारे. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल, समानता दिसेल, संयुक्तिक एकच बाब असते, आकाशवाणीचं प्रेम. खरं तर आकाशवाणी माझं पहिलं प्रेम, आय विल से लव ॲट फर्स्ट साईट. मी जवळपास 55 वर्षापासून आकाशवाणी ऐकत आहे. आता 61 वय माझं आहे. आणि आकाशवाणीनं आम्हाला समृद्ध केलं. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सादरीकरण, सूत्रसंचलन करणे हे तर शिकलोच, पण आम्ही जिथे काम करतो शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात, तिथे देखील आम्ही ज्या उपेक्षित उद्दिष्ट गटांसाठी काम करतो, त्यांच्यासाठी काम करताना देखील आकाशवाणीने जी तत्व आणि नीतिमूल्य आमच्या व्यक्तिमत्वात रुजवलेली आहेत, त्याचा उपयोग प्रकर्षाने होतो हे सांगायला मला नक्कीच आवडेल. आता आम्ही संमेलनानिमित्त एकत्र येतो म्हणजे काय करतो, आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दल विविध विषयांवर सांगोपांग चर्चा, कार्यक्रमाबद्दलच्या सूचना. आम्ही मित्र झालेलो असतो, हे पा, आम्ही एकमेकांना पाहिलेलं देखील नसतं, आवाज फक्त ऐकलेले असतात. या हृदयाच्या त्या हृदय या उक्तीप्रमाणे आम्ही भेटत असतो. यामध्ये काही उद्घोषक देखील येतात. आता आदिनाथ अन्नदाते साहेब, आवाज ऐकायचो, मैत्री झालेली होती, अनेकदा बोलायचो मी आईल्या नगर आकाशवाणीला. पण संवाद आकाशवाणीवर साधताना त्या व्यक्तिमत्वाबद्दलची जी एक कल्पना मनात केलेली असते तशी ती प्रत्यक्षात नसते. ही गंमत आकाशवाणीची, प्रत्यक्षात तुम्हाला आदिनाथ अन्नदाते वेगळे दिसतील, पण आवाजामध्ये भारदस्तपणा, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि प्रत्यक्षामध्ये प्रेमळ नारळ गोड पाणी तुम्हाला आज दिसेल. त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही जर पाहिलं, रांगडेपणा, मिशा, स्ट्रॉंग तब्येत, असं वाटतं सांगली, सातारा, कोल्हापूर भागातला रांगड्या गडी, पण तसं प्रत्यक्षात नाही. उद्घोषकामध्ये जो संवेदनशीलता असतो, जो प्रेमळपणाचा गुण असतो, श्रोत्याने अंकित करणं असतो, असं अन्नदाते सरांमध्ये जाणवलं. असं मी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. आमच्या अहिल्यानगरचे विनाताई दिघे आहेत, डॉक्टर प्राची शेकटकर आहेत, भारती कुलकर्णी आहेत, साताऱ्याच्या वसुंधरा खांडके आहेत, मानसी मोगे आहेत, असंख्य उदाहरणं आहेत की पूर्वीच्या काळी बघा, आम्ही लहान असताना आकाशवाणीवर निवेदक कोण आहे हे नावं सांगण्याची पद्धत तेव्हा नव्हती. पण आता उद्घोषक कोण आहे नाव सांगतो. आम्ही आवाज देखील पूर्वी ओळखायचो नाही, एखादा अंदाज चुकायचा, पण आता अंदाज चुकत नाही. कोण उद्घोषक आहे, कोण उद्घोषिका आहे हे आम्ही अचूक ओळखतो. मी आपली आवडी कार्यक्रमात सहभाग घेत असतो. त्यानंतर गीत बहार अहिल्यानगरचा कार्यक्रम, पुणे आकाशवाणी, नंतर तुम्हाला सांगतो मी सातारा आकाशवाणी, मुंबई रेनबो, मुंबई अस्मिता अशा अनेक वाहिन्यांवर मी फोनवरनं सहभाग घेतो. आकाशवाणीमुळे आम्हाला एक ओळख दिलेली आहे. रवींद्र कुडाळकर म्हटलं की ओळखतात लोक. आत्ताही मी इथे संमेलनाच्या ठिकाणी आलो, अहो मला दम घेऊ दिला नाही, लगेच मिठाई चालून बोलणं चालू झालं लोकांचं. हे आकाशवाणीचं प्रेम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि आकाशवाणी काम करता करता ऐकू येते आपल्याला. आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे काय झालंय, ॲप्लिकेशनमुळे मोबाईलमध्ये तुम्ही जगभरात आकाशवाणी ऐकू शकता. मी जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो किंवा इव्हिनिंग वॉकला जातो, लोक विचारतात हा रेडिओ आहे का, तर मी त्यांना ॲप देत असतो कसं वापरायचं काय, हे पण जनजागृती मी करतो. ज्यांना आवड आहे तो सवड काढतो, ऐकतो. अनेकदा असं होतं, एखादा कॉल माझा गाडी चालवता चालवता दहावीतला संजय लेले, संजय मुनत नावाचे मित्र ऐकतात आणि लगेच कॉल करतात, अरे रवी तुझा कॉल ऐकला पुणे आकाशवाणीला, तुझा कॉल ऐकला आयल्यानं वगैरे आकाशवाणीला. यापेक्षा अधिक समाधान आम्हा श्रोत्यांना काय हवं असतं. दुसरी गोष्ट, गाण्याबद्दल बोलताना, एखाद्या विषयाबद्दल बोलताना आमचाही अभ्यास असतो त्यामागे. प्रसार माध्यमात बोलताना जबाबदारीने आम्हाला बोलावं लागतं, एखादा शब्द चुकला जाणार नाही, नंतर आपण ओघवत्या शैलीत कसं संवाद साधू, आवाजातल्या चढउतार शब्द भावनांप्रमाणे, हे सुद्धा आकाशवाणीने शिकवले. त्याचं कारण सांगतो मी, लहानपणापासून प्रत्येक उद्घोषकाची शैली संवाद फेक मी ऐकत आलेलो आहे. आणि त्यांची जी पद्धत आहे

0: आकाशवाणी सगळ्यात विश्वासार्ह असं माध्यम आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. अधिक वेळ घेत नाही, जाता जाता एक शेर ऐकवतो माझ्या आवडीचा नेहमीचा, कोई हो सफर में जो साथ दे, कोई हो सफर में जो साथ दे, मैं रुकू जहां मुझे हाथ दे, मैं रुकू जहां मुझे हाथ दे, मेरी मंजिले अभी दूर है, मेरी मंजिले अभी दूर है, मुझे रास्तों की तलाश है, मुझे रास्तों की तलाश है. आकाशवाणी निरंतर ऐकत जा. आकाशवाणी आहे म्हणून श्रोते आहेत आणि श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. तर आकाशवाणीच्या ऋणानुबंधात किती राहू याचा स्वयंअवलोकन करताना मनात प्रश्नचिन्ह माझ्या नेहमीच निर्माण होते. मी निशब्द होतो आणि या प्रिय आकाशवाणीला थँक्यू म्हणण्याचं धाडस यासाठी होत नाही की आम्ही सर्व श्रोता मित्र हे एक कुटुंब झालेलो आहे आणि या कुटुंबाचे एक सदस्य असताना आम्ही एकमेकांचे सुखदुःख संमेलनात येऊन व्यक्त होतो, बोलतो आणि असं एक आहे कुटुंब की एकमेकांमध्ये कुठलीही स्पर्धा नसते, कुठलेही हेवेदावे नसतात, कुठल्याही अपेक्षा नसतात. एकच बंध असतो तो आकाशवाणीचा. मला एक आवर्जून सांगायचंय, सरकारी आकाशवाणी वाहिनींच्या भाऊगर्दीमध्ये खाजगी चॅनल्स देखील वाढत चाललेले आहेत. उदाहरणार्थ मी सांगतो की विद्यापीठ, एखादं शेती संस्था, महाविद्यालय, साखर कारखाना यामध्ये देखील कम्युनिटी रेडिओ स्थापन झालेले आहेत. रेडिओ शुगरला आमचे फोन असतात. माझी मध्यंतरी खडकी टिकाराम महाविद्यालय कॉलेजच्या कम्युनिटी रेडिओला एक मुलाखत देखील झालेली आहे. बाबळेश्वर भागात देखील आहे, रावजी विद्यापीठात देखील आहे. तर ही जी केंद्र आहेत नाही 30 किलोमीटर परिसरात काम करतात ज्ञान माहिती करमणूक. खाजगी रेड एफ एम आहे, अनेक अनेक चालू झाले. तुम्ही मोबाईलमध्ये सर्च केले ना तर अनेक चॅनल्स आपल्याला दिसतात. आता रेडिओ नगर सुद्धा 90.4 FM हा देखील आहे. तर अशा चॅनलचं चॉईस इतका आम्हाला वाढलेला आहे. श्रोत्यांना प्रश्न पडतो की कुठले चॅनल ऐकावं आणि कुठलं ऐकू नये. आपल्याला कुणाला नावं ठेवायचे नाही, कारण खाजगी आणि सरकारी दोन्हीचा हेतू एकच असतो. आणि मी नक्की म्हणेन की टिल द एंड ऑफ लाईफ आय विल लव्ह माय आकाशवाणी.
1: धन्यवाद कुडाळकरजी, खूप छान अशी तुम्ही या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, धन्यवाद. श्रोते मित्र हो, अखिल महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे आणि या संयोजन समितीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ श्रोते माननीय सुरेशजी जाधव साहेब या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. जाधव साहेब, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या श्रोता संमेलन आकाशवाणी आणि खाजगी रेडिओ संदर्भात?
2: नमस्कार सर, मी पैठणचा सुरेश जाधव. मला आकाशवाणीविषयी सांगायचं झालं तर आकाशवाणी ही आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला काही ना काही देऊन जाते, म्हणजे आपल्या ज्ञानात अगदी भर पाडून जाते. जेणेकरून चित्रपट संगीतच नव्हे तर इतरसुद्धा माहिती आपल्या ज्ञानात भर टाकते. आणि ह्या आकाशवाणीशी मी आज नाही तर जवळपास 1970 पासून जोडलेलो आहे. आणि जोडलेला असूनच नाही तर मी आतापर्यंत जेवढे बी श्रोता संमेलनाचे कार्यक्रम आयोजित झालेले ते मी जवळपास 90% याच्यामध्ये समाविष्ट झालेलो आहे. जेणेकरून सर्वात पहिले 2010 म्हणजेच 2010 पहिले रेडिओ श्रोता संमेलन शिर्डी येथे भरवण्यात आलं. आणि शिर्डी येथे भरवण्यात आल्यानंतर हे श्रोता संमेलनाची एक सांगता म्हणून प्रत्येक ठिकाणी असे संमेलन करण्यात यावे, जेणेकरून तीर्थ क्षेत्र, पर्यटक क्षेत्र असे ठरवण्यात आलं, जेणेकरून श्रोते हे सर्व एकत्र येतात. ते पर्यटक मध्ये आपल्याला काय तिथं महत्वाचं आहे आणि तिथं काय बघण्यासारखं आहे आणि श्रोता मेळावा हा कसा भरतोय याच्याविषयी संपूर्ण आपल्याला ही प्रत्यक्ष साक्षात आपल्याला अनुभव येतो. हा श्रोता मेळावा म्हणल्यानंतर जेव्हा 2010 शिर्डी येथे झाले आणि ठरवण्यात आले दुसरं श्रोता संमेलन 2011 हे पैठणला भरवण्यात येईल. तर पैठण नगरी ही प्रतिष्ठान नगरी, एकनाथ महाराजांची नगरी, जेणेकरून शांती ब्रह्म अशा गावामध्ये तेथे नाथसागर डॅम, संत ज्ञानेश्वर आणि नागघाट असे बरेचसे तीर्थस्थळ आपल्याला पैठणला पाहायला मिळतील. म्हणून ह्या कार्यक्रमाला 2011 ला मी

0: आयोजित केला आणि त्या निमित्ताने आपले विविध भारतीचे ज्येष्ठ निवेदक दिवंगत हे सध्या अशोकजी सोनोने, जे फार मोठे निवेदक होते, त्यांना मी स्वतःहून मी आणि रघुनाथ शेळके यांनी आमंत्रण दिलं मुंबईला जाऊन. असे ज्येष्ठ निवेदक लोक होऊन गेलेले आहेत आणि हे जवळपास हा श्रोता मेळावाचा हा कार्यक्रम मग तेथून पुढं, म्हणजे आम्ही स्वतः ह्या कार्यक्रम जेव्हा घेतला तेव्हा स्वखर्चाने आम्ही एक टीम बनवली आणि ती टीम जवळपास आमची जवळपास 11 लोकांची होती आणि 11 लोकांनी ठरवूनच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि त्या टायमाला आम्ही कोणाची ही वर्गणी बाहेर गावाची घेतली नाही. आता असं एक झालं, प्रत्येक जण आपापल्या परीने एक आपला अविभाज्य घटक समजून ते आपली स्वखुशीने आपली निधी प्रत्येक श्रोता मेळाव्याला देत असतो, जेणेकरून प्रत्येक श्रोता जो आयोजक असतो तो त्याच्यावर जास्त भार न पडता आपले काही ना काही फूल नाही फुलाची पाकळी देत असतो, जेणेकरून त्याला हातभार लावण्यात येतो. आता हा संपूर्ण खर्च एकटा किंवा दुकटा कोणी उचलू शकत नाही, म्हणून हे सगळे श्रोते एकत्र येतात आणि श्रोते म्हणल्यानंतर फक्त आपण त्यांचं नाव आकाशवाणीवर ऐकलेलं राहतं पण साक्षात आपण त्यांना कधी बघितलेले नसतं. पण ह्या श्रोता मेळाव्यामध्ये आपला इतकी उत्सुकता असती का बाबा सुरेश जाधव कसा आहे, काय करतो, हा अन्नदाते निवेदक हे कसे आहे, आपल्याला तर आकाशवाणी नगरवर त्यांचा आवाज ऐकतो आपण पण ते साक्षात दिसतेत कसं, याची उत्सुकता प्रत्येक आपल्या श्रोत्यांना असती, जेणेकरून आपले उद्घोषक कसे दिसतात. आता मी लहानपणी बघा, मला विचारलं होतं का बाबा आकाशवाणी रेडिओ तुम्हाला हा नाद कसा लागला, तर मला जवळपास मी शाळेतून जेव्हा आलो अभ्यास करत होतो तर आमच्या वडिलांनी ते रेडिओ लावला तर मी माझ्या वडिलांना विचारलं, दादा बाबा हे रेडिओ मधून कोण बोलतंय, अरे ती तर दिसत नाही, अरे बाबा ते रेडिओ वरती हे ना ध्वनी लहरी, हे ध्वनी लहरी म्हणून याचा आवाज येतो. आजच्या युगामध्ये हे इंटरनेट युग आहे, आपण जवळपास ना पहिले रेडिओवरचे FM SW मध्ये ऐकत होतो पण आता FM मध्ये त्याचं रूपांतर झाल्यामुळे प्रत्येकाच्या आज रेडिओ सोबत न घेऊन जाता प्रत्येकाच्या खिशात आलेला आहे आणि हा रेडिओ इतका खिशात आल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक अजून तुम्हाला फोन फरमाईश हे सगळे कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतात. असा हा श्रोता मेळाव्याचा औचित्य साधून मी आज संभाजीनगरला या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि माझं एक उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. उपाध्यक्ष म्हणून मला फार गौरव वाटतो कारण की मी पहिले संभाजीनगरला आज पहिल्यांदाच आपण कार्यक्रम घेतो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये भरपूर 19 आणि 20 या कार्यक्रम भरल्या असल्यानं मी सर्व श्रोते मंडळी एकमेकाचा प्रेम दुगुणित करतात असा हा श्रोता मेळावा भरतो, जेणेकरून स्नेह भाव आणि त्यांचे आदर विदर विचार हे आपल्याला कळतात. श्रोता मेळा म्हणल्यानंतर प्रत्येक श्रोता हा प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्माचा असतो आणि कोण काय करतं ह्या श्रोत्यामध्ये कोणाचा भेदभाव मानला जात नाही, जेणेकरून हम सब एक है हम पंछी एक डाल के, जेणेकरून आपल्याला पत्र मैत्री जसे आपण करत होतो तसंच हे पत्र मैत्री म्हणून आपल्याला एकमेकांविषयी स्नेह भाव आणि प्रेम भेटतं, जेणेकरून आपल्याला हा प्रेम भाव हे असं कुठंच भेटत नाही पण एकमेकाविषयी आपला जे प्रेम आहे हे फक्त आकाशवाणी यांनीच दिलेलं असतं. आणि बघा आज रेडिओ नगर म्हणजे 90.4 FM हा महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संमेलन छत्रपती संभाजीनगर असं एक खाजगी रेडिओ चॅनल आहे. रेडिओ नगर हे चॅनल पण ऐकतो आणि मी जवळपास साधे लोकल स्टेशन सुद्धा ऐकतो विविध आणि मोठे स्टेशन म्हणल्यानंतर जे आज पण फेमस आहे रेडिओ शिलोन आज म्हणल्यानंतर कोण ओळखत नाही रेडिओ शिलोनला, प्रत्येक जण माणूस ओळखतो पण हे काल्पनिकता म्हणजे कमी होत चाललेली आहे कारण की त्यांना काही अनुदान न भेटल्यामुळं रेडिओ शिलोन ह्याची कमतरता आपल्याला भासते. आज अग्रेसर म्हणल्यानंतर रेडिओ विविध भारतीवर जास्त आहे भर कारण की प्रत्येक जण आपापल्या परीने फोन फरमाईशला भाग घेतो, मंच आयोजितला आपले पत्र पाठवतो आणि अशा ह्या विविध भारती स्टेशनला आज सर्वच जण ओळखतात. आज रेडिओ हे प्रत्येकाच्या घराघरात नसून प्रत्येकाच्या खिशात आहे असे आणि प्रत्येक जर मला कोणी आपल्या गावचा कोणी आज फक्त मला बघतो का सुरेश जाधव असं कसा दिसतो ते आज प्रत्यक्षात त्यांना अनुभवण्यात येते, जेणेकरून प्रत्यक्ष म्हणल्यानंतर सुरेश जाधव आदिनाथ अन्नदाते सय्यद जलालभाई अशोक पाटील ही आमची फार मोठी टीम आहे आणि त्या टीममुळेच आम्ही आज हे श्रोता संमेलन भरत आहे. त्याच्यातले त्यात आज आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका म्हणजेच अंजली खंडाळीकर ह्या अध्यक्षस्थानी विराजमान आहे आणि त्यांच्या महिला असताना सुद्धा त्यांनी हा फार मोठा निर्णय घेतला की श्रोता संमेलन हे फक्त छत्रपती संभाजीनगर येथे भरवण्यात येणार आणि त्यांच्या या पुढाकाराने आम्ही त्यांना सपोर्ट करतोय जेणेकरून अशोक पाटील अन्नदाते सर प्रकाश बोरगावकर मी स्वतः सुरेश जाधव आम्ही त्यांना इतकं सहकार्य करतो आणि आज हा कार्यक्रम घडून आणला त्याच्याबद्दल माझं एवढंच मनोगत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रोता संघ.
1: धन्यवाद सुरेश जाधवजी खूप छान प्रतिक्रिया दिली त्याबद्दल फार फार आभार. श्रोते मित्र हो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अखिल महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन जे आयोजित केलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे श्रोते आलेले आहेत आरजे आलेले आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला एक आरजे जे आहेत मुंबईवरनं जे आरजे आहेत रेडिओ DFCचे आणि ते आता आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत. तर सर्वप्रथम आरजे देव सर मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं. तो ये श्रोता सम्मेलन के बारे में आप क्या कहना चाहते हैं?
2: सर नमस्कार. मैं देव रेडियो DFC वर्ल्ड से. श्रोता सम्मेलन के बारे में हम ये कहना चाहेंगे कि ये बहुत ही प्यारा संगम है. सभी श्रोताओं के बीच में मुलाकात होता है. हालांकि मुझे यह मौका महाराष्ट्र में श्रोता सम्मेलन के जरिए दूसरी बार मिला हुआ है और हम तहे दिल से सम्मान करते हैं और इस सम्मेलन में सभी आए हुए साथियों से मिलकर के बहुत खुशी मिलती है. और जैसे कि हम दूसरी बार आए हैं तो यकीनन इतना आनंद आता है जब लोगों से मिलते हैं और मिलकर के पहली बात तो एक चीज हमने देखा है साथियों की जो फोटो खिंचाने का प्रचलन है और लोग अपनी यादों को अपनी तस्वीर में कैद करके रखते हैं और सभी श्रोता उतना सम्मान देते हैं. आप लोगों ने आरजे देव को पूरी तरह से रेडियो DFC वर्ल्ड के जरिए जाना है और हमने भी महाराष्ट्र में श्रोता सम्मेलन क्या होता है वो महाराष्ट्र के श्रोता सम्मेलन के जरिए हमने जाना है. अच्छा। तो मैं धन्यवाद कहता हूं श्रोता सम्मेलन का कि ऐसे शुभ अवसर पर जब सब साथियों से मुलाकात होता है तो दिल में बड़ी प्रसन्नता होती है.
1: तो श्रोता सम्मेलन के दौरान आपको क्या क्या अनुभव आया है?
2: अनुभव यही है कि जब सब लोग मिलते हैं और अपने विचार प्रकट करते हैं और हालांकि जिंदगी में सब लोग अपने काम में बिजी रहते हैं और उस काम को थोड़ा सा यानी काम से समय निकाल करके जब एक सम्मेलन रखा जाता है लोग वहां पर आते हैं और अपनी बातचीत करते हैं अपनी दिल की बातें करते हैं लोगों से एक जो मिलाप होता है वो अपना श्रोता और आरजे के साथ मिलना जुलना और उनसे जो है अपनी दिल की बातें कहना और एक आरजे को भी प्रसन्नता मिलती है तब जब वो लाइव यानी अपने श्रोताओं से मिलता है और मिल करके उनसे बातें करता है. हालांकि एक आरजे को सभी श्रोता लाइव सुनते हैं रेडियो DFC वर्ल्ड पर या किसी अन्य रेडियो पर जब श्रोता से लाइव मुलाकात होती है श्रोता सम्मेलन में तब वो खुशी जो मिलती है वो खुशी काबिले तारीफ होती है. तो श्रोता सम्मेलन से मुझे बहुत कुछ मिला है और एक जो सम्मान होता है एक जो नाम होता है और एक जो लोगों के बीच में एक अपना पन होता है और एक अपना जगह बनाने का एक अपना जो है एक जो मिलनसार कार्यक्रम है इसे हम यानी यह जान करके मुझे बहुत खुशी मिली है कि श्रोता सम्मेलन एक बहुत बड़ा मंच है जहां पर सभी श्रोताओं के साथ सभी आरजे को मिल करके प्रसन्नता मिलती है.
1: और अभी सरकारी चैनल जो है इसके साथ साथ अपने प्राइवेट चैनल भी आए हैं.
2: बिल्कुल.
1: जैसे कि अपना हमारा रेडियो नगर 90.4 FM जो है
2: जी
1: ये भी प्राइवेट चैनल है
2: जी.
1: तो ये प्राइवेट चैनल की भी संख्या भी बढ़ रही है तो इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं?
2: बिल्कुल. और इसके बारे में हम ये कहना चाहेंगे कि आज जो डिजिटल इंटरनेट प्लेटफॉर्म रेडियो है
1: जी जी
2: डिजिटल इंटरनेट प्लेटफॉर्म रेडियो बढ़ने का सबसे बड़ा रीजन है.
1: सही बात है
2: कि जो डिजिटल इंटरनेट प्लेटफॉर्म रेडियो होते हैं जैसे कि आज रेडियो DFC वर्ल्ड के आने के बाद कई रेडियो आए हैं और रेडियो DFC वर्ल्ड के आने के पहले भी कई रेडियो आए हैं. तो ये जो रेडियो का प्रचलन है रेडियो डिजिटल इंटरनेट रेडियो का जिसे हम बेस्ट डिजिटल इंटरनेट रेडियो कहते हैं उसमें जो भी आरजे होते हैं वो सभी श्रोताओं से डायरेक्ट कनेक्ट होते हैं और उनके दिल की बातें सुनते हैं और उनके मनपसंद गीत भी सुनवाते हैं और कार्यक्रम में उनकी शेर-ओ-शायरियां भी या एनीथिंग जो भी उनके मन के एहसास होते हैं वो डायरेक्ट जो है डिजिटल इंटरनेट रेडियो के द्वारा शेयर किया जाता है. और आकाशवाणी का जो प्रतिनल है, आकाशवाणी अपने आधार से कार्यक्रम चलाते हैं और हालांकि श्रोताओं की पसंद पूरी करते हैं, पर उनका वहां पर अपना नियम होता है और डिजिटल इंटरनेट का, रेडियो का एक ही नियम है, वो श्रोताओं के मन मुताबिक कार्य करना और श्रोताओं के साथ उनके दिलों जान में अपना जगह बनाना। ये डिजिटल इंटरनेट रेडियो का प्रतिनल है और आने वाले समय में मैं उम्मीद करूंगा कि बेस्ट डिजिटल इंटरनेट रेडियो यानी जो भी अच्छे प्लेटफॉर्म है उन सब का आगे आना तय है।
1: बहुत बहुत धन्यवाद, बहुत अच्छे आपने राय बताई है, इसके लिए मैं आपका बहुत बहुत फिर से एक बार धन्यवाद मानता हूँ। श्रोते संमेलन या ठिकाणी जोरात चाललेलं आपल्याला लक्षात येतंय आणि आता एक श्रोते मित्र आहेत माननीय रवी वानखेडेजी जे आपल्याला आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत, तेव्हा मी रवी वानखेडेजी यांना विनंती करतो की आपली प्रतिक्रिया या ठिकाणी सांगावी।
3: नमस्कार, मी रवी वानखेडे सुकळी जहागीर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून आलेला आहे। मी ओल्ड एकदम जुना SLBC म्हणजे सिलोन 1985 पासून श्रोता आहे। मला रेडिओची एवढी आवड आहे, जवळपास घरी जर पुरणाची पोळी केली, माझा आवडीचा जर कार्यक्रम सुरू झाला तर मी पुरणाची पोळी साईडला ठेवून देतो आणि कार्यक्रम ऐकतो। मला एवढी या रेडिओची आवड आहे आणि माझ्याकडे अवेलेबल आता 7 रेडिओ आहेत आणि आता त्या आता कॅम्प्युटरच्या युगामुळे आता थोडं प्रसारण थोडं आम्हाला इंटरनेटनंच ऐकावं लागते आणि दरवर्षी आम्ही 19 तारीख म्हणजे आम्ही अशी जशी भेटी लागे जीवा भेट, जसे तुकाराम महाराजाचा अभंग आहे तशी आम्ही 19 तारखेची अशी वर्षातून वाट पाहतो आणि 19 तारखेला आम्ही तिथं प्रत्येक संमेलनाला हजर राहून 20 तारखेच्या कार्यक्रमाचा स्वाद घेतो। जवळपास आपल्या महाराष्ट्रातले सर्वच कार्यक्रम मी ऐकले, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, आता संभाजीनगर, यवतमाळ, बरेचसे कार्यक्रम ऐकले आणि विशेष म्हणजे मी सोबतीला माझ्या जोडीदार म्हणजे माझी पत्नीच घेऊन येत असतो, मी सोबतीला कोणी आणत नाही आणि मला एवढी रेडिओची मला आवड आहे की आता ते सांगायला थोडं कमी आहे आणि संगीत क्षेत्राची मला एवढी आवड आहे की मला फारच, मी दिवसभर संगीत क्षेत्रातच असतो, मग दिवसभर तेच ऐकत असतो आणि मला मी नेहमी खाजगी सुद्धा ऐकतो, सरकारी ऐकतो आणि अहिल्यानगरचं वगैरे ते केंद्र आहे ते तर फारच एकदम जोरदार मला आवडते आणि ते रेडिओ DFC वगैरे सगळे कार्यक्रम अहिल्यानगरचे कार्यक्रम ऐकतो आणि एवढे मला धन्यवाद देतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: धन्यवाद, खूप छान प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अखिल महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या आयोजनाची खूप मोठी जबाबदारी असते आणि या जबाबदारी पार पाडण्यासाठी इथं संयोजन समिती स्थापन केली आणि या संयोजन समितीचे सर्व मेंबर्स आहेत, पदाधिकारी हे श्रोते आहेत, त्यातलेच आता या समितीचे सेक्रेटरी असलेले ज्येष्ठ श्रोते माननीय प्रकाश बोरगावकरजी हे आपल्या सोबत आहेत, तर आता ते आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत। माननीय प्रकाश बोरगावकरजी, रेडिओ नगरच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे?
4: नमस्कार, मी सूर्यवाडी छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाश बोरगावकर आपल्याला संमेलनाविषयी थोडीशी माहिती देतोय। तर संमेलनाचा उद्देश असा असतो की संमेलन जेव्हा घडवलं जातं तर ते म्हणजे एवढं सोपं काम नसते, हे घडवण्यासाठी जवळजवळ बरेच दिवस लागतात, सगळी तयारी करणे वगैरे, सगळी माहिती देणे, याच्यासाठी सगळ्या श्रोत्यांबरोबर संपर्क करावा लागतो। शेवटी कसं कार्यक्रम म्हणलं की निधीची जरूरत आलीच तर तो श्रोत्यांकडून जमा करणे, त्यांच्याबरोबर नेहमी संपर्कात राहणे, असे बरेच काम करावं लागतात आणि नंतर मग सगळं जमवजमव झाल्यावर कंटिन्यू मिटिंग्स वगैरे घ्यावं लागतात आम्हाला, त्याच्यानंतर मग तिथं ठरलं जातं आणि शेवटी मग ती तारीख ठरवली जाते आणि तारीख जवळजवळ आमची फिक्सच असते, 19 आणि 20 ऑगस्ट श्रोता दिवस हा साजरा केला जातो आणि श्रोता दिवस साजरा करण्याचा जो कार्यक्रम असतो तो करण्यासाठी इथे सगळे श्रोते जमा होतात आणि श्रोते जमा झाल्यानंतर जसे कुंभमेळ्यामध्ये साधू संतान एकत्र जमतात त्याचप्रमाणे श्रोता दिवस म्हणजे श्रोत्यांचा हा कुंभमेळा जवळजवळ प्रत्येक वेगवेगळ्या गावाहून येणाऱ्या श्रोत्यांच्या मुलाखती, एकमेकाच्या भेटी, याच्यामध्ये जो वेगवेगळा आनंद मिळतो त्याच आपल्याला गणनाच करता येत नाही, म्हणजे एवढा हर्ष उल्हासाचा दिवस असतो आमचा।
1: धन्यवाद प्रकाश बोरगावकरजी, खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहेत। नमस्कार, श्रोते मित्र हो, आज या ठिकाणी संभाजीनगर इथं अखिल महाराष्ट्र राज्य श्रोता संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून श्रोते मित्र आलेले आहेत. आता आपल्या सोबत आहेत शिवदास गलांडेजी. तर सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो. शिवदास गलांडेजी नमस्कार.
5: नमस्कार.
1: आपला परिचय द्या आणि तुम्हाला श्रोत्या संमेलना संदर्भात काय अनुभव आहे ते सांगा.
5: मी परळी वैजनाथ जिल्हा बीड इथून आलेलो आहे. माझे नाव आहे शिवदास गलांडे. मी 1996 पासून आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आहे आणि आतापर्यंत ऐकत राहणार आहे आणि यापुढे सुद्धा ऐकेल अशी माझी इच्छा आहे. आणि या आकाशवाणीमुळे मला असंख्य श्रोते लाभले आहेत. ज्यांच्या प्रत्यक्ष भेटी होऊ शकल्या नाहीत त्यांच्या भेटी या 20 ऑगस्ट श्रोता दिनी होतात. आजच्या संगणकाच्या युगात टीव्ही प्रसार माध्यमाला जेवढे महत्व आहे त्याच्यापेक्षा दुप्पट महत्व आहे आपल्या आकाशवाणी रेडिओ केंद्राला आहे.
1: बरोबर.
5: कारण रेडिओ हा प्रत्येकांच्या घराघरात असतो. जिथे पाहिजे आपल्याला तिथे नेता येतो आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतात. टीव्ही आपल्याला सोबत नेतात नाही, संगणक युग आपल्याला सोबत येतात नाही. कारण रेडिओ हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला नेता येतो. त्यामुळे रेडिओला आजच्या युगामध्ये किती महत्व आहे या श्रोता दिनी निमित्त कळालेच आहे. आणि या मेळाव्याला असंख्य श्रोते येत आहेत. महाराष्ट्रातून आणि परराज्यातून सुद्धा या संमेलनासाठी श्रोते येतात आणि या संमेलनामुळे आमच्या प्रत्येकांच्या भेटीगाठी होतात. एकमेकांच्या मनातील विचार, भावना, सुख दुःख या सर्व गोष्टी एकमेकांच्या मनामध्ये ज्या असतात त्या प्रत्येकाला मनमोकळेपणाने इथे बोलायला मिळतात.
1: वा वा वा, छान. आणि आता तुम्ही किती संमेलनामध्ये सहभाग घेतलेला आहे? बरं,
5: मी आतापर्यंत हे संभाजीनगरच्या संमेलनाला धरून हे माझे 12वे संमेलन आहे आणि प्रत्येक संमेलनाला मी गेलेलो आहे. उदाहरण द्यायचं असेल तर पहिला श्रोता मेळावा झाला होता परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात खेडुळा येथे. नंतर परभणी, यवतमाळ, अकोला, नांदुरा, परळी वैजनाथ, संभाजीनगर, अहिल्यानगर, पैठण, शिर्डी आणखी 2-3 ठिकाणी झालेले आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाला मी गेलेलो आहे. परिचय सर्व श्रोत्यांना माहीत आहे. समजा आपण उदाहरण द्यायचे असेल तर आपण जर समजा काही कामानिमित्त बाहेर गावी गेलोत आणि त्या ठिकाणी जर आपले काही नातेवाईक नाहीत किंवा आपल्याला कोणती जर अडचण आली अशा श्रोत्यांना लगेच फोन केला की ते श्रोते आपल्या मदतीला धावतात. हेच या कार्यक्रमातून मला सिद्ध करायचं आहे.
1: वा वा वा, छान. आणि आता आकाशवाणी हे सरकारी चॅनल आहे आणि त्याचबरोबर आता काही प्रायव्हेट चॅनल पण आलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, सरकारी चॅनल आणि प्रायव्हेट चॅनल या दोन्हीवर पण कशा प्रकारचे कार्यक्रम होतात?
5: सरकारी चॅनलवरचे आता सध्या कार्यक्रम कमी कमी होत आलेले आहेत.
1: बरं.
5: आणि प्रायव्हेटवरले म्हणजे श्रोते जास्त आकर्षित झालेले आहेत.
1: बरं.
5: सरकारी चॅनलच्या म्हणून ते अधिकाऱ्यांच्या मनावर असते आणि प्रायव्हेट चॅनल आपल्या आपल्या श्रोत्यांच्या मनावर प्रसारित केले जातात आणि ते आवर्जून ऐकावसे वाटतात.
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि या खासगी चॅनलवर जे आहेत तर ते कार्यक्रम आता जवळपास 24 तास असतात आणि सरकारी चॅनलला थोडस मर्यादा आहे. मग तुम्ही खासगी चॅनल ऐकता का?
5: खासगी चॅनल ऐकतो मी सर.
1: बरं, कोणकोणती चॅनल ऐकता?
5: रेडिओ नगर, रेडिओ धमाल आणि बिग सिटी आणि इतर 2-3 कार्यक्रम मी ऐकत असतो.
1: बरं बरं बरं. वा, मग आता इथे सर्व श्रोते मित्र जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस काय काय कशा प्रकारचे कार्यक्रम असतात?
5: येते 20 ऑगस्टच्या अगोदर 19 ऑगस्ट असतो. ज्या श्रोत्यांना त्या दिवशी येणे होत नाही ते श्रोते 19 तारखेला येते मुक्कामाला येतात.
1: बरं.
5: आणि त्या वर्षभरात नंतर पुढच्या दिवशी भेट होते. पण त्या वर्षभरातले का आपले काय सुख दुःख अनुभव किंवा आपले काही मनातील विचार, घटना घडलेल्या कुठे या सविस्तर आपल्याला त्या दिवशी 19 तारखेच्या संध्याकाळी आपल्याला बोलता येतात. आणि मनोरंजन म्हणून ऑर्केस्ट्रा आपल्या भावगीते, भक्तिगीते, देशभक्तपर गीते हे प्रसारित होतात आणि ते सुद्धा श्रोत्यांना ऐकवले जातात.
1: वा वा वा, छान. शिवदास गलांडेजी, आपण खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.
6: आताच आपण ऐकल्या छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रोते संमेलनामध्ये सहभागी झालेले विविध आरजे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
7: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी. सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
8: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
7: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आणि आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये प्रहार पोलीस आणि सैनिक भरती प्रशिक्षण केंद्राचे संचालक व्यावसायिक संतोष पवार सर आहेत। अनेक बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी दिलेला आहे। त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्यांच्या प्रहार पोलीस आणि सैनिक भरती प्रशिक्षण केंद्राबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। तर सर, सगळ्यात आधी तुमचं या कार्यक्रमामध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार, धन्यवाद।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो, किंवा असं म्हटलं जातं की बालपणीचा काळ पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये यावा। सर, तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: माझं बालपण जे आहे ते जामखेड तालुका आणि धोंडपारगाव या खेडेगावामध्ये झालं। तसं मी खेडेगावातूनच आहे, पण व्यवसायाच्या निमित्तानं मी संभाजीनगर शहरामध्ये वाळूजा माडीशीला गेलो, आणि माझ्या व्यवसायाची सुरुवात एका नोकरीमध्ये काम करण्यापासून ते आता माझ्याकडे जवळजवळ 1000 लोक काम करतात अशी माझे व्यवसायाची एक प्रवास आहे। आणि तसं बघायला गेलं तर माझं बालपण जे आहे खेडेगावात, तसं माझं 4th पर्यंत शिक्षण जे माझ्या गावातच झालं, आणि तिथून 3-4 किलोमीटर माझं 5वी ते 10वी नान्नज येथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं। 10वीनंतर मी तांत्रिक इलेक्ट्रिकल जे आहे ते ITI मी जामखेडला केली, आणि मग तिथून मी डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी मग मी संभाजीनगरला व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्तानं शिफ्ट झालो होतो।
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शालेय काळ जो असतो तो आपल्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा असतो। आजही तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवतात का? शाळेचे शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
3: खरं तर आपण बघतो की एक मराठीमध्ये म्हणलं बालपण देगा देवा मुंगी साखेरचा रवा, आणि बालपण हे खरंच चांगलं असतं। म्हणजे आज मी व्यवसायामध्ये जरी एका मला वाटतं की मी आहे त्या ठिकाणी नक्कीच समाधानी आहे, पण बालपणामध्ये जे समाधान होतं ते मात्र आत्ता नक्कीच नाही, यात काही शंका नाही।
2: नक्कीच नक्कीच। 10वीनंतर पुढे करायचं काय हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो, आणि जामखेडमधून तुमचा जन्म झालेला आहे, तुमचं बालपणीचं प्राथमिक शिक्षण तिथून झालं होतं, आणि 10वीनंतर तुम्ही ITI जे केलं ते जामखेडमधूनच केलं। त्या काळामध्ये घरातून मार्गदर्शन करणारी फारशी मंडळी नसायची की 10वीनंतर आता तू या शाखेमध्ये प्रवेश घे किंवा इथे ॲडमिशन घे हे कर, तर 10वीनंतर पुढे करायचं काय हे कसं ठरवलं?
3: ॲक्च्युली खरं तर 10वी झाली आणि काय करायचं, तर वडिलांचे आमचे वडील थोडे सुशिक्षित होते आणि त्यांनी ठरवलं होतं की मुलाला आपण शिक्षक बनवूया, आणि 10वीमध्ये मला 63% पडले, आणि त्यावेळेस DEDचं जे आहे ते 70 क्लोज झालं, आणि मग 7% डिफरन्स होता। तर मग मॅनेजमेंट कोट्यातून वडील म्हणे की आपण 4-5 एकर शेती विकू आणि आपण तुला DEDला घेऊ, पण मी त्यावेळेस नकार केला, मला शेती विकून मला काय मान्य नाही म्हणलं। आणि मग मी ठरवलं की आपण तांत्रिक शिक्षण घेऊ, आणि त्यातून आपण टेक्निकल झाल्यानंतर काहीतरी नोकरी मिळू शकते किंवा व्यवसाय करू शकतो। तसं बघायला गेलं तर वडिलांचं मार्गदर्शन नक्कीच होतं, पण हे करत असताना शेती विकू नये ह्या मताचा मी होतो, आणि म्हणून खरं तर तुम्ही मला आधी ओळख करून देताना सांगितलं की प्रहार करी अकॅडमी, तिथं आम्ही 11वी 12वीचं कॉलेज आणि त्याबरोबर पोलीस आणि आर्मीचं भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे आमच्याकडं। खरं तर आम्ही म्हणजे मला शिक्षक व्हायची जी इच्छा होती 10वी झाल्यानंतर वडिलांची, ती संस्था चालू करून पूर्ण केली मी।
2: नक्कीच नक्कीच। ITI पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाकडे वळालात की कुठली नोकरी केली?
3: ॲक्च्युली माझी ITI झाली, ITI झाल्यानंतर ITI आणि त्याचा निकाल लागण्यामध्ये साधारण 3 ते 4 महिन्याचा कालावधी असतो, आणि त्यामध्ये मग मी घरी न बसता जामखेडमध्ये एक कालिका इलेक्ट्रिकल्स म्हणून आमचे नानाचेच होते कोळवकर, त्यांच्याकडे मी इलेक्ट्रिकल म्हणलं हे निकाल लागेपर्यंत आपण घरगुती फिटिंग असन, फॅन रिपेरिंग असन, लाईट रिपेरिंग असन, इस्त्री असन, गिझर असन, हे रिपेरिंगचं

0: मी 3-4 महिने तिथं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर वाटलं की आता आपण आपल्याकडं आता तांत्रिक पदवी आलेली आपण शहराकडे जाऊया. आणि मग आमच्या गावातले एक इंजिनियर सिमेंट्स कंपनीला संभाजीनगरला होते, आमचे पाहुणे होते नातेवाईक बबन शिंदे म्हणून, त्यांनी मला मी त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी मला संभाजीनगरला बोलून घेतलं आणि तिथं मला एका छोट्या कंपनीमध्ये त्यांच्या ओळखीतून मला लावलं. आणि माझी 1996 एंडला म्हणजे 1957 मी एका प्रिसिजन पॉवर प्रोडक्ट म्हणून वाळूजामा डीसीला ड्युटीला लागलो मी. आणि तिथून खरी माझी जर्नी चालू झाली. पण मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा करत असताना ठरवलं की आपली स्पर्धा ही स्वतःचीच असली पाहिजे. की आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती आपणच भरून काढू शकतो. आपण दुसऱ्याकडे बघू शकतो असं बनायचं तसं बनायचं, पण करायचं हे स्वतःला असतं. आणि म्हणून मी त्या कंपनीमध्ये जी सुरुवात केली 1997 दरम्यान आयटीआय झाल्यानंतर, ठरवलं की ह्याच्या बाजूला आपली कंपनी असली पाहिजे. म्हणजे मी स्वतःशी चॅलेंज केलं. म्हणजे मी अतिशय म्हणजे विनम्रपणे सांगन आणि तेवढंच अभिमानानं पण सांगन की मी प्लॉट नंबर C114 MIDC वाळूजला होतो, ती कंपनी पण अजून आहे. आणि मी त्या कंपनीच्या विषयी केलं, कंपनी झाडण्यापासून सुरुवात केली मी जर्नी माझी, तर मी तिथं शपथ घेतली ह्याच्या बाजूला माझी कंपनी असली पाहिजे. आज नक्कीच माझ्या तिथं प्लॉट नंबर C112 आणि C113 अशा 2 कंपन्या, आणि ते बी आपण म्हणतो ना भिंतीला भिंत. म्हणजे माणसाने ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण दिशेने वाटचाल केली, आपण तशी जिद्द ठेवली, उद्दिष्ट ठेवलं, तर ते पूर्ण होतं. मी एका कंपनीची उंची जाणून बुजून 1 फूट जास्त ठेवली, त्या ठरवलं होतं की माझी उंची ह्या कंपनीपेक्षा जास्त असली पाहिजे. आणि मी तसं केलेलं आहे.
1: नक्कीच. आणि आता तुम्ही सांगितलं की शेजारचाच प्लॉट जी तुमची कंपनी झाली, तुमचं स्वप्न पूर्ण झालं आणि ते एक ध्येय एक एकनिष्ठता जी होती ती तुम्ही दाखवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी स्वतःची स्पर्धा असते आणि त्यामध्ये जर सातत्य ठेवलं तर नक्कीच सगळं काही शक्य आहे. ही कंपनी कशी सुरू झाली किंवा कुठला व्यवसाय करायचा कसं ठरवलं?
0: खरं तर मी इलेक्ट्रिकल फील्डमधून टेक्निकल प्रशिक्षण होतं, माझा आयटीआयचा अनुभव होता, मी बाहेर 4-5 महिने ट्रेनिंग घेतली. खरं तर मी म्हणजे आयटीआयला असताना पण काय केलं की मी खेडेगावातून 10 किलोमीटर यायचो आणि त्यावेळेस ST असायची, ST चे टप्पे असे ठरलेले की 7 वाजता ST. आमची 5:30 आयटीआय संपली की 7

0: पार्ट टाईममध्ये कोणाची लाईट रिपेअर कर, कोणाचं फॅन रिपेअर कर, कुठं फिटिंगचं काम कर. आणि ती माझ्या अंगी आलं की आपण आता मेहनत केली तर आपले पैसे मिळू शकतात. आणि मग नोकरी करत असतानाच मला पार्ट बिझनेसची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं.
1: नक्कीच. व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल आलं किंवा अनेक चॅलेंजेस, सुरुवातीचे काही प्रश्न समोर आले, तर हे तुमच्या पुढे काय होतं आणि हे कसं फेस केलं?
0: खरं तर चॅलेंज म्हणलं की मला थोडा राग येतो. खरं तर जीवन एक संघर्ष आहे आणि जीवनामध्ये आम्हाला कुठलं एक पाऊल टाकायचं असलं तर समोर खड्डा आहे का, काय आडवं येते का आपण बघतो. म्हणजे पावलोपावली जर आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये चालण्यामध्ये जर संघर्ष असेल तर व्यवसाय तर असणारच आहे. त्यामुळं संघर्षाशिवाय जीवनच नाही हे तर मला वाटतं की हे आपण असं अधोरेखित करून ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये संघर्ष आहे आणि संघर्ष असेल तर खरं जीवन आहे. नाहीतर जर जीवनात संघर्ष नसेल तर मला वाटतं जगण्याला अर्थ नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मला कुणाशी आर्ग्युमेंट नाही करायचं पण मला वाटतं. तर मला हे व्यवसाय करत असताना तुम्ही म्हणलात की पैसा लागतो का व्यवसायाला, तर व्यवसायाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये की आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहोत का, की आम्ही ट्रेडिंगमध्ये आहोत का, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. आता सेक्टर कुठलं तुम्ही निवडताय त्यावर गुंतवणूक अवलंबून आहे. मला वाटतं की व्यवसाय करायचं म्हणलं तर आम्ही सेक्टर जे निवडतो त्यानुसार गुंतवणूक लागते. पण मला वाटतं की आम्ही सुरुवात करत असताना छोट्या प्रमाणात केली, सर्व्हिसेसमधून केली, तर मला वाटतं ग्रोथ करायला काय अडचण येत नाही, तो माझा अनुभव आहे. आणि म्हणून गुंतवणूक कमीत कमी गुंतवणूकमध्ये आम्ही व्यवसायाची सुरुवात करून त्याचा अनुभव घेता तशी इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच. व्यवसाय मग सुरू झाला आणि या व्यवसायासाठी कोणाची मदत किंवा कुठलं पाठबळ मिळालं तुम्हाला?
0: खरं तर म्हणजे मला व्यवसायाला आर्थिक मदत म्हणलं तर आमच्या आईवडिलांनी तर नक्कीच सहकार्य केलं. पण आमच्या मावशी होत्या आणि मावशीनी त्यांच्याकडे शेळ्या होत्या. म्हणजे ही रिअल मी गोष्ट सांगतोय. एक 10-15 शेळ्या विकल्या आणि त्यावेळेस त्यांनी मला एक 17,000 रुपये त्यावेळेस आले. साधारण ही गोष्ट आहे 2001-2000 दरम्यानची. आणि शेळ्या विकून त्यांनी दिल्या, काही वडिलांनी दिल्या, आमचे मुंबईला चुलते होते त्यांनी 10,000 दिले मला. साधारण मला वाटतं काहीतरी त्यावेळेस 30,000-32,000 रुपयांनी मी व्यवसायाची सुरुवात केली होती. पण माझा सेक्टर सर्व्हिसेस होता आणि त्याला मी जोडून थोडी ट्रेडिंग म्हणून मला थोडे पैसे लागले. नाहीतर मला असे कमीत कमी पैसे म्हणजे 32,000 मी हा व्यवसाय सुरुवात केली आणि अतिशय मी आता चांगल्या लेवलला एक काम करत आहे.
1: आज या युनिटमध्ये तुमच्या किंवा आज या तुमच्या व्यवसायामध्ये किती जण आहेत?
0: खरं तर माझ्या व्यवसायाचा जो विस्तार आहे तो संभाजीनगर, त्याचबरोबर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मुंबई आणि नागपूर अशा 6 ठिकाणी आहे. खरं तर ह्याच्यामध्ये एक साधारण 900-1,000 लोक माझ्याबरोबर काम करतात आणि मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की मी व्यवसायाची सुरुवात जी 2000 केली 2001 ती लोकही तागायत आजच्या तागायत माझ्याबरोबर आहेत. एक आहे की पैसा कमवत असताना माणसाला आपण म्हणतो ना की जमिनीवर पाऊल राहत नाही. तर मी शक्यतो तो विचार केला की आपल्याबरोबर जी माणसं आहेत ती पण मोठी झाली पाहिजे. आपण तर नक्कीच झालं पाहिजे पण आपल्याबरोबर जेवढे सहकारी ते मोठे झाले पाहिजेत. आणि मग हे करत असताना व्यवसायाची वृद्धी करत असताना जुन्या लोकांनाच आम्ही वाव दिला. आज माझे मी हा व्यवसाय करत असताना खरं तर ह्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग आम्ही शिकलो आहोत, आता संघटित होणं गरजेचं आहे आणि आमचा संघर्ष व्यवसायातला आहे तो आम्ही केला. आणि नक्कीच मला वाटतं काही व्यवसायातल्या गोष्टी ह्या थोड्याशा आपल्याला गुप्त ठेवा लागतात. म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फॉर्म्युला जो गनिमी काव्याचा आहे तो व्यवसायामध्ये आम्ही वापरला. व्यवसायात युद्ध करण्यापेक्षा आम्ही बुद्धीने काम केलं पाहिजे आणि आम्ही ते केलं आणि तो सक्सेस मिळाला. मग मी काय केलं की जे माझ्याबरोबर जुने फाउंडर होते त्यांनाच मी जवळ केलं आणि त्यांनाच भविष्यामध्ये म्हणलं दुसरे पार्टनर घेण्यापेक्षा मी त्यांनाच पार्टनर बोललो. आज माझ्याजवळजवळ जुने जे आहेत सगळे सहकारी जे आहेत ते मी पार्टनर बनवले आहेत. बाहेरचे व्यक्ती पैसेवाले घेण्यापेक्षा जी मेहनत करतात ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांनाच मोठं करावं. आणि आज माझ्या जवळजवळ 50 पार्टनर आहेत वेगवेगळ्या युनिटमध्ये. प्रत्येकजण आज 900 माणसं हँडल करायचं म्हणलं तर भरपूर मोठं लागतं. मला ते सोपं आहे, 15-20 लोक एक माझा पार्टनर सांभाळतो आणि 1,000 लोक तयार होतात. म्हणून मी असं सोप्या पद्धतीने आणि थोरांचे महापुरुषांचे जे अनुभव होते त्याला कुठंतरी आपण

0: अंगीकृत केलं आणि पुढे गेलो, चाललो होतो आम्ही.
1: नक्कीच, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की संघर्ष असायलाच हवा, त्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ येत नाही. व्यवसाय म्हटलं की संघर्ष आले, चढउतार आले, टप्पे आले, या सगळ्यामध्ये आठवणीत राहिलेला एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव काय आहे?
0: खरं तर म्हणजे मी ड्युटी करत होतो आणि ड्युटी करत असताना खरं तर जुन्या काळामध्ये असं असायचं की नोकरीला जे महत्त्व होतं ते की म्हणजे नोकरी ही वरिष्ठ असायची आणि नोकरीला इतकं महत्त्व होतं की म्हणजे कुठली नोकरी असू द्या की वाटायचं की नोकरीला मुलगा तर मग त्याचं लग्न करण्याचं असू द्या किंवा समाजामध्ये पाहुण्यामध्ये जे स्थान आहे ते वेगळं असायचं. आज तसं बघायला गेलं तर व्यवसाय हा एक नंबरला आहे, नंतर नोकरी आहे आणि आता शेती कनिष्ठ झाली. पहिली शेती ज्याच्याकडे 100 एकर 50 एकर शेती तो असा श्रीमंत मानला जायचा, मग त्यानंतर नोकरीला महत्त्व होतं, व्यवसायाला कोणी जास्त हे करत नव्हतं. खरं तर नोकरी मला लागली, नोकरीमध्ये सगळे समाधान होते. मी ॲक्च्युली CX14 प्रेशन पॉवर प्रॉडक्टनंतर मी विप्रो कंपनीमध्ये लागलो 5-7 महिन्यानंतर. तिथं मी परमनंट झालो 2000-2001 मी परमनंट ड्युटी होती मला आणि माझं लग्न झालं. पण मी ड्युटी करत असताना व्यवसाय करत होतो आणि व्यवसायात माझं असं वाटायचं की आता नोकरी नको. मी म्हणजे मला जवळजवळ 2001-2000 मी पार्ट टाईम व्यवसाय करत असताना मला नोकरी परमनंट होती विप्रो लाइटिंग कंपनीमध्ये आणि ते मी ठरवलं की सोडू, कारण माझ्याकडे इकडे 16-17 लोक काम करत होती, मग मी का ड्युटी करायची. आणि मग ड्युटी सोडायचा निर्णय घेतला आणि आईवडिलांनी सासू सासऱ्यांनी पाहुण्यांनी सगळ्यांनी भावांनी विरोध केला, भाऊ माझ्याबरोबर व्यवसायात होता. आणि जेव्हा मी ती ड्युटी सोडली, सोडल्यानंतर तर ठीक आहे, पण मी मग काय करायचो, सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करायचो आणि ह्याच्यामध्ये मी जेवण करायचं पण विसरून जायचो की व्यवसाय थोडा तल्लीन झालं होतं की काय करावं काय नाही करावं. आधी ड्युटीमुळे थोडा हात बांधलेला असेल, आता आपल्याला काय कुणाचं हे नाही, तर मग फुल टाईम बिझनेस करायचा आणि माझं जेवणाकडलं दुर्लक्ष झालं. आणि तिथं मला असं झालं की जेवण न केल्यामुळं मला थोडंसं आपण म्हणूया की बुद्धी काम करेना, कारण मी सकाळचा डबा घेऊन जायचो 7 तो दिवसभर न खाता संध्याकाळी 7 खायचो आणि काही दिवसाने माझ्याकडं असं झालं की जेवणच जात नसायचं. आणि मग त्या वेळेस काय झालं की 15 दिवसांनी मला ड्युटी सोडण्यात 15-20 दिवसांनी इतकं हे झालं की मला अक्षरशः मी काही बोलायला लागलो येड्यासारखा, कारण जेवण जात नव्हतं. आणि मग तो माझ्या जीवनातला एक मोठा टर्निंग पॉईंट आहे की मी ड्युटी सोडलेली, घरचे सगळे म्हणत होते की तू ड्युटी सोडू नको चांगलं चालू आहे, म्हणजे घरच्याच्या विरोधात गेलो आणि तो एक संघर्षच होता. आणि मी तर जेवण जात नसलं, मग माझी बुद्धी काम करायची नाही. आणि मग माझ्या तिथे प्रवीण देशपांडे म्हणून मित्र होता मी माझ्या विप्रो कंपनीमध्ये, तर त्याला मी म्हणलो आपल्याला वेड्याच्या इस्पदात जावं लागेल, आपल्या गोळ्या चालू करावं लागतील, कारण मी काही बोलतो कसा करतो. आणि तो मला घेऊन गेला आणि तिथं बराळे हॉस्पिटल म्हणून लय मोठं आहे संभाजीनगरला, नावाजितलेलं आहे एक हॉस्पिटल, ते फक्त येड्यांचं आहे. आणि माझा 3:30-4 नंबर होता, आम्ही 11:45 गेलेलो आणि काय 1:30 वाटलं आमचा मित्र म्हणला चल म्हणे काहीतरी खाऊ आपण, मला तर भूक, तुला तर जेवण जात नाही. आणि त्याच्याबरोबर गेलो, तिथे एक भेळ होती राजस्थानी आणि त्यांनी खाल्ली, म्हणलं मी बी खात होते, म्हणे खा, मित्राबरोबर तेवढी खाल्ली. आणि खाल्ल्यानंतर एक ग्लास पाणी पिलो आणि मला काय मला माहीत नाही, पण मला वाटतं ती एनर्जी आली आणि मी त्याला म्हणायला लागलो मला कुठं आणलं. आणि मी तिथून मग घरी आलो, घरी आलो डायरेक्ट मी माझ्या गावी म्हणजे संभाजीनगरहून जामखेड तालुक्यात आमच्या धुनपार गावी आलो. म्हणलं मला माझी चूक कळली, मी जेवलो नाही, मला काही वेळ लागलेलं नाही आणि मी गावाकडं आलो, 15 दिवस थांबलो. 15 दिवस थांबल्यानंतर थोडं जेवणाची रुटीन आली आणि मग वाटलं की आपण हे करत असताना, आरोग्याची व्यवसाय करत असताना काळजी घेतली पाहिजे. तो माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट आहे की मग तिथून ठरलं, मग मी परत आलो, मग आईवडिलांनी मला पाठवतो म्हणजे परत तू ड्युटी जॉईन होई, म्हणजे व्यवसायातून कर तू पण ड्युटी ही राहू दे. आणि परत आम्ही मग त्या ड्युटीसाठी आमचे विप्रोचे जे मुख्य अधिकारी होते श्री रायना सर त्यांच्या घरी गेलो, पण त्यांनी त्यांना गॅरंटी होती, म्हणजे आमच्या वडिलांना सांगितलं की आम्ही हात जोडत होतो त्यांना की आम्हाला ड्युटीला परत घ्या. आणि ते अधिकारी म्हणत होते की ते हिंदी काश्मीरी होते तिकडले, तुम्हारा बच्चा बहुत अच्छा आहे, अच्छा काम कर रहा है, ड्युटी का मत हे करू, ड्युटी तर कभी भी लेता हो. आणि त्यांनी थोडंसं प्रोत्साहन दिलं मला, बोले तुम्ही एक काम करू, मी तर त्यांनी एक बंगला त्यांचा रो हाऊस होतं मोठं, त्याला अटॅच केलेलं होतं. ते म्हणजे मला इलेक्ट्रिक का काम करले अगर ते लोक अच्छा नाही लागा तो ड्युटी बी लेता. खरं तर माझ्या ह्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता की म्हणजे मी ड्युटी सोडली आणि परत मला जॉईन करायची, कारण की आई वडिलांची इच्छा होती आणि मला पण ते आता वाटलं की आपण करावी. पण त्यांनी मला ते काम दिलं आणि तिथून ठरवलं की आपण नाही, आपण व्यवसाय करू शकतो. फक्त व्यवसाय करत असताना मला एक हा मेसेज पण द्यायचा आहे की आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मला म्हणजे रिव्हर्स येण्याची वेळ आली, मी ड्युटीला जॉईन नाही झालो कारण मला अधिकाऱ्यांनी अतिशय व्यवस्थित मोटिवेट केलं, समजून सांगितलं आणि मग मला कळालं की आपण जीवनामध्ये काही करत असो पण आरोग्याची काळजी मात्र घेतली पाहिजे. आम्ही म्हणतो ना आरोग्यम धनसंपदा, शेवटी आरोग्य चांगलं तर तुमचं धन कामाला येतं, अदरवाईज नाही. आणि तेव्हापासून मी माझ्या शरीराची बऱ्यापैकी काळजी घेतो आणि तो संघर्ष माझा टर्निंग पॉईंट आहे. त्याच्या आधी माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट झाला होता. आय टी आयला असताना 2 वर्षाची आय टी आय होती आणि पहिल्या वर्षी मला ॲक्च्युली मी थोडासा लिखाणाचा मला नाद आहे. मग त्यावेळेस मी नाटक लिहे, कुठं कविता लिहे, पिक्चरची गाणी लिहे, पिक्चरच्या कथा लिहे. आणि एक वर्ष आय टी आय झाल्यानंतर मी पुण्याला पळून गेलो होतो आणि मला वाटलं की आपण एक चांगले फिल्म डायरेक्टर हो किंवा लेखक रायटर हो. आणि तो संघर्ष एक माझा जवळजवळ म्हणजे मी म्हणजे आय टी आय सोडून गेलो होतो. माझ्याबरोबर माझे एक मित्र होते, त्या दोघं आम्ही गेलो होतो. म्हणलं आपण चांगले मोठे येऊ आणि घरच्यांना आम्ही पत्र लिहिली. त्यावेळेस आंतरदेशी पत्र असायचे आणि ते लिहिल्यानंतर 8-10 दिवसांनी पोचायचे. आणि आम्ही आमच्या गावातले एक रिलेटिव्ह होते त्यांना मदतीला घेऊन पुण्याला पळून गेलो. घरच्यांना ते काय रात्रीच्याला पळून गेलो आणि पळून गेल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये काही जे हाताला भेटली कामं संध्याकाळी मग आम्ही तिथं झोपडपट्टीमध्ये राहायचो आणि मग मला लिहायचं. आणि मग आपण बघू बा तिथं त्यावेळेस जुन्या काळात एक ललिता पवार म्हणून होत्या, म्हणलं ते पवार मी पवार कुठंतरी लिंक लागले तर आपली पिक्चरची ही गाणी जाती विकतीन, कुठं कथा विकन असं म्हणजे हे मे बी ती भुळी कल्पना असन किंवा मला वाटायचं. आणि मग तो संघर्ष होता कारण मी गावातून कुणाकून 2 रुपये, कुणाकून 1 रुपया, कुणाकून हे असं पैसे घेऊन आलो होतो कारण मला पळून जायचं होतं. एक आम्ही 200-300 रुपये त्यावेळेस गोळा, 200-300 म्हणजे आज ते नाही मला 30,000 होऊ शकतात इतकी पट मोठी इथे. पण त्यावेळेस आम्ही गेलो पण आम्ही तिथे जास्त दिवस राहू शकलो नाही कारण की आमचे जे दुसरे सहकारी होते ते म्हणे आई वडिलाची आठवण येते त्याला. पण त्याच्या आठवणीपेक्षा त्यांनी मला नंतर सांगितलं की तुझं नुकसान झालं असतं, तुझी आय टी माझ्यामुळे तुझं नुकसान झालं असतं म्हणून मी पळून आलो, रिटर्न आलो आणि त्याच्यामुळे मी रिटर्न आलो गावाकडं. खरं तर आमची पत्र पोचायच्या आताच आम्ही पत्रात लिहिलं होतं की आम्ही आमच्या पायावर उभा राहायला चाललो. पण जेव्हा ते पत्र आम्ही पोचलो आणि ते पत्र बरोबर एकाच वेळेस पोचली, खरं तर हा मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण की पाहुण्यारावळ्या सगळीकडे हे झालं होतं, पळून गेला, कुणाला वाटलं काय तरी चोऱ्या केल्या असतील, कुणाला काय वाटलं काय कुठाने केले असतील. शेवटी माणूस वेगवेगळ्या अँगलनी बघतो. 10 दिवस पोरगा पळून गेला आणि मग समाजामध्ये थोडंसं मला बी वाटलं. मग त्यावेळेस मी घेतलं आता काहीतरी करून दाखवायचं. माझा खरा संघर्ष होतो नंतर हा दुसरा माझा ड्युटी सोडल्याचा. आणि मग मी माझ्याशी स्पर्धा केली. म्हणजे मी 10वीत असताना ठरलो होतं ह्या गावचं सरपंच व्हायचं, एक दिवस व्हायचं. मी येईन गावाकडं तर 4-व्हीलर गाडीच घेऊन येईन. असे प्रत्येक चॅलेंज हे स्वतःचे केले होते आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
1: नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन मिळणं आणि योग्य व्यक्ती भेटणं, योग्य माणसं भेटणं हे किती महत्त्वाचं होतं तुमच्या आयुष्यात?
0: खरं तर नक्कीच मी माझ्या प्रत्येक ठिकाणी एकतर मी माणसं जोडणं मला माझा आवडता छंद म्हणलं तर माणसं जोडणं आणि त्यांना जोपासणं हा आहे. मी म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये माझा आता 49 इयर चालू आहे वर्ष, 49 वर्षामध्ये एकही व्यक्ती त्याच्याशी मी आबोला केला आहे असा नाही. मग तो नातेवाईकात असन, तो समाजामध्ये असन, तो व्यवसायात असन, एकही व्यक्ती नाही मी ते जपलं. आणि मग हे जपत असताना मला वाटलं की हा व्यक्ती मला ह्या लेवलला योग्य मार्गदर्शन करू शकतो तर मी त्याच्याशी हे केलं. मग ते आई वडील असतील, काय रिलेटिव्हमध्ये चांगले माझे रिलेटिव्ह असतील किंवा मग शाळेमध्ये शिक्षक असतील, समाजामध्ये चांगले सामाजिक काम करणारे लोक असतील, व्यवसायामध्ये पारंगत असलेली काही मंडळी असून, हे करत असताना मी आधी विश्वास संपादन केला आणि मग त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचे बोल घेतले. आणि मग वेगवेगळ्या स्तरावर मला वेगवेगळे खरं तर नावं घेतली तर भरपूर नाव चुकून एखाद्याचं राहिलं तर ते वाटण. पण नक्कीच आपण म्हणतो ना की धन्यवाद हा मोठा विषय आहे. मी नक्कीच माझ्या मी तर दररोज सकाळी देवाची जेव्हा मी पूजा करतो तर मी म्हणतो लहानापासून तोहरापर्यंत माझ्या ह्या 49 वर्षामध्ये जे जे लोकं भेटले सगळ्यांची मी धन्यवाद, भले चाहे तो छोटा असेल भले चाहे मोठा, कारण की आम्हाला ज्ञान जे देणारा व्यक्ती तो छोटा मोठा असू शकत नाही, तो नक्की छोटा असण्यापेक्षा मोठा नक्कीच असू शकतो, कारण त्यांनी मला काहीतरी दिलंय. म्हणून नक्कीच आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती मग तसं म्हणायचं गेलं तर फार म्हणजे भरपूर म्हणजे शिक्षकाचं ग्राम आम्ही 34 असताना आम्हाला तिथं मग शेटे गुरुजी असतील, कारले गुरुजी असतील, धन्वी असतील, धन्वी गुरुजी असतील, इकडं आम्हाला चव्हाण सर असतील किंवा मुळे सर, लाड सर किंवा दगडे सर असे भरपूर सर आहेत. मग इकडं बाहेरच्या ह्याच्यात आलो तर आम्ही बघायला गेलं तर मग असे भरपूर आहेत, म्हणजे माझे एक मित्र गुलाब शेठ जांभळे असतील, आमचे भिडे काका असतील, म्हणजे नावं घ्यावा तेवढी प्रत्येक ठिकाणी मधुबाबा राळेबात असतील, बोराटे बाप्पू असतील, गादाडे डॉक्टर असतील, नावं असंख्य. म्हणून नावं घ्यायचं म्हणलं तर मला वाटतं कुणाचं राहू नये ह्या बोलण्यातून. नक्कीच सर्वांचं मी मनापासून धन्यवाद बी करतो, आभारी पण आहे त्यांचा.
1: नक्कीच. प्रहार पोलीस आणि सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र हे कसं सुरू झालं?
0: खरं तर ॲक्च्युली मी हा व्यवसाय करत असताना मला सामाजिक भान आहे, वैयक्तिक लेवलला मी सांगेन, मला सामाजिक आपण ज्या परिस्थितीमधून आलोत आणि त्या परिस्थितीचा संघर्ष केला आहे तर तो संघर्ष मला जो माझ्या जीवन प्रवासात दिसला तो कमी करण्यासाठी मी काय करू शकतो. आणि मग कुणाला मार्गदर्शन करू शकतो का, कुणाला थोडीफार आर्थिक मदत करू शकतो का, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्यावेळेस मला वाटलं की आता आपण सक्षम आहोत, कारण की एक पहिलं तर स्वतःला पाया उभा राहायचं असतं, मग दुसऱ्याला आपण मदत करू शकतो, पण आधीच दुसऱ्याला जेव्हा उठवायचं आहे उभा करायचं आहे तेव्हाच मी आधी मजबूत असणं गरजेचं आहे. आणि मग मी पहिल्या 10-15 वर्षामध्ये म्हणजे मी 97 ते साधारण 2009 मी व्यवसायावरच फोकस केला, पण साधारण 2009 ठरवलं की आता आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत. आणि मग त्या अनुषंगानं मग मी सामुदायिक विवाहाचं मोठं काम केलं, अपंगासाठी मोठं काम केलं, आणि वाटलं की दोन गोष्टी समाजामध्ये स्ट्रॉंग असल्या तर समाज हा मोठा होऊ शकतो, आणि ते आहे की एक आहे आरोग्य आणि दुसरं आहे शिक्षण. आणि मग प्रहारकरी अकॅडमीचा असा विषय होता की मी अपंगाचं काम माननीय नामदार बच्चूभाऊ कोडे यांच्या माध्यमातून चालू केलं. खरं तर बच्चूभाऊंचं काम जे आहे ते दिव्यांगासाठी अत्यंत मोठं आहे, आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळाली की आपण दिव्यांगाचं काम करू शकतो. राजकारण हे माझ्या कधी डोक्यात नव्हतं बी आणि भविष्यात बी राहणार नाही, कारण की तो व्यवसाय असल्यामुळं सगळ्याच गोष्टी शक्य नाहीत. मी गावचा सरपंच झालो पण राजकारण म्हणून नाही, माझी एक दृढ इच्छा होती आणि आपण काय गावासाठी छोटंफार करू शकतो का हा भाग होता, अदरवाईज दुसरं काही नव्हतं. खरं तर प्रहार अकॅडमीचं असं झालं की बच्चूभाऊंवर काम करत असताना ह्या नगर जिल्ह्यामध्ये एक माजी सैनिक विनोद सिंग परदेशी हे माझ्या संपर्क झाले प्रहारच्या माध्यमातून, आणि ते रिटायर आर्मी होते, आणि 3 आम्ही प्रहारबरोबर काम करत असताना त्यांना जी पेन्शन मिळायची काही 35,000 ती सगळी आमच्या प्रवासात इकडं तिकडं त्या प्रहारच्या कार्यक्रमात, प्रहारमध्ये सामाजिकच सगळं काम आहे, तिथं कुठलंही काही सोर्स नाही. मग त्यांना वाटलं की मी व्यवसायिक असल्यामुळं आमची चर्चा झाली, म्हणलं तुम्हाला काहीतरी व्यवसाय आपण देऊ, म्हणजे 2 चालू होतील. आणि मग आमचं ठरलं काय करायचं, व्यवसाय काय करायचं, हॉटेल करायचं का कुठं काय करायचं असं. मला वाटलं मी इलेक्ट्रिकल तर इलेक्ट्रिकमध्ये करू, आणि मग बाबा तुमचा आर्मीचा अनुभव आहे, मग ते म्हणे आपण एक काम करू आर्मीचं ट्रेनिंग सेंटर चालू करू शकतो का. म्हणलं मला तर कॉलेज करायची इच्छा, मला शिक्षक व्हायचं होतं. आणि मग असं जुळलं की ते आर्मीमध्ये होते आणि मग आम्ही एक छोटीशी अकॅडमी, खरं तर आमचा इथं गिरगायचा गोटा होता, आम्ही त्या अक्षरशः त्या गोट्याच्या बाजूला म्हणजे गोट्यामध्येच अकॅडमी चालू केली, आणि साधारण कोविडच्या दरम्यान चालू केली, आणि एक 8-10 सुरुवात केली आम्ही, आणि 8-10 आज जवळजवळ 800-900 आम्ही ती केली. आज आम्ही जवळजवळ 11 अतिशय सुसज्ज अकॅडमी बनवली. म्हणलं मी नक्कीच एकदम खात्रीने अभिमानाने सांगेन की महाराष्ट्रामध्ये अशी अकॅडमी नसेल की तिचं व्यवस्थित असं इन्फ्रा असेल, तिथली सिस्टीम असेल, करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. खरं तर सुरुवात जी आहे ती माझी इच्छा जुनी होती, पण खरी माझ्यापेक्षा आमचे जे सहकारी आहेत विनोद सिंग परदेशी आर्मी पॅटर्नमध्ये होते, आणि त्यांना एक इच्छा होती की मोठं आपण एक संकुल अकॅडमीचं करू, आणि म्हणून ती अकॅडमी आम्ही चालू केली.
1: नक्कीच. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आतापर्यंत घडले असतील, त्यांचं करिअर घडलं असेल, आणि ते कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये किंवा पोलीस विभागामध्ये सैनिक भरतीसुद्धा झाले असतील, तर तो आनंद कसा आहे?
0: खरं तर नक्कीच आम्ही हे जी प्रहारकरी अकॅडमी आहे त्याची थीम लाईन दिली की आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो, म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, योग्य आहात, त्याला मग आकार देण्याचं काम. जसं एखादा कुंभार चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन एक चांगला सुंदर असा माठ असून एखादी वस्तू असून बनवतो, तसं आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या योग्यतेला, म्हणजे काय, तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत त्याला धरून तुम्हाला योग्य बनवण्याचं काम आम्ही करू. आणि खरं तर आम्हाला अतिशय आनंद होतो की नक्कीच आमच्या ह्याच्यामधून काही पोलीसमध्ये आर्मीमध्ये किंवा तत्सम काही डिपार्टमेंटमध्ये मुलं लागलेत, नक्कीच आनंद होतो की ज्या उद्दिष्टानं हे अकॅडमी चालू केली, ह्यातून पैसे किती मिळतील ह्यापेक्षा खरं तर मी मला सामाजिक काहीतरी ह्याच्यामध्ये थोडं दायित्व म्हणून काम करायची इच्छा आहे. आणि आमचे सहकारी जय विनोद सिंग परदे आहेत, त्यांना बी वाटतं की आपण देशाची सेवा केल्यानंतर आता समाजाची काही सेवा करतो का, ह्या अनुषंगानेही चालू केली. पैसे 2 पैसे मिळतात ह्याला मी नाकारणार नाही, पण ह्यातून आम्ही मग काही आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील, शहीद शहीदांची मुलं असतील, त्यांना आम्ही बऱ्यापैकी फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. अपंगाची काही मुलं असतील त्यांना काही सवलत देता येईल का, आम्ही ते बघतोय. म्हणजे हे काम करत असताना समाजाच्या सेवेसाठी आपण उपलब्ध आहोत ह्याचा मात्र अति आनंद आहे.
1: आज आपण पाहतो आहोत की काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल होतात, म्हणजे ज्या काळामध्ये तुमचं शिक्षण झालं त्या काळामध्ये आणि आत्ताची शिक्षण पद्धती खूप बदलते आहे. परीक्षांचं बदलतं स्वरूप पाहतो आहोत आपण. नुकतीच काही दिवसांपूर्वी जे नीट पेपर फुटी प्रकरण पाहिलं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या काय गोंधळ सुरू आहे?
0: खरं तर नक्कीच आज मी थोडंसं ह्याला धरूनच बोलू इच्छितो की मला वाटतं सर्वांना सर्वस्वी हा पैसा झाला आहे, आणि आज सगळ्यांचा एक भास झालेला आहे की पैशाशिवाय या जगात काय चालत नाही. पण मी सांगू इच्छितो की सर्वस्वी पैसा नाही, तर त्या अगोदर आम्ही नीतिमूल्य जपणे अत्यंत गरजेचं आहे. आणि खरं तर नक्कीच आज बघा तुम्ही की अधिकारी आणि पदाधिकारी वर्ग किंवा समाजामध्ये प्रत्येक वर्ग हा थोडासा कुठंतरी पैशाच्या पाठीमागं लागल्यामुळं तो काय गोष्टी विसरायला. आज नीटसारखा जो घोटाळा झाला तो कशामुळं झाला आहे की नक्कीच मला वाटतं की काही लोकांना कमी वेळेमध्ये मोठं व्हायचं आहे किंवा काही न करता मोठं व्हायचं आहे, म्हणजे आम्ही नीतिमूल्य विसरून चाललोत. मग त्यासाठी आम्ही काही कुठल्या स्तराला जायचो जायला तयार आहोत. खरं तर आज आम्ही बघतोय की नीटसारखी परीक्षेमध्ये जर घोटाळा झाला आणि त्यातून लाखो होणारे डॉक्टर हे काय उद्या देणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज खरं तर मनुष्याचा खरा जो शत्रू झाला तो मनुष्यच झालेला आहे. मला वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा होण्यापेक्षा तिथली जी सिस्टीम आहे आताची शिक्षण पद्धती, मग ती पाठ्यपुस्तकातल्या त्याला मला काय त्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही आणि मी तेवढा त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही, पण जी सिस्टीम आहे ती अतिशय स्ट्रिक्ट असली पाहिजे. मी आधीच बोललो की जीवनामध्ये मोठं व्हायला गरीब श्रीमंतीपेक्षा शिक्षणाचा आणि आरोग्याचा जर सरकारने चांगला सपोर्ट केला आणि पारदर्शक सगळ्या परीक्षा ठेवल्या तर मला वाटतं गरीब आणि श्रीमंत हा बाजूला राहून ज्याच्याकडं मेहनत आणि बुद्धीचा वापर करता येईल तो मोठा झाल्याशिवाय राहणार, तिथं पैशाचा विषय येणार नाही.
1: आज अनेक मुलं कोविडच्या काळानंतर ना व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात झाली, म्हणजे अनेक आयटी झालेली मुलं होती कोविडच्या काळामध्ये, कंपन्या बंद झाल्या किंवा कंपन्यांनी कर्मचारी बंद केले किंवा कमी केले, लोकसंख्या जी आहे ती कमी केली, आणि त्यानंतर अनेक जी आय टी झालेली आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं होती ती कुठेतरी व्यवसायाकडे वळाली, किंवा त्यानंतर हा जो ट्रेंड आहे तो एक सुरू झाला की व्यवसायामध्ये उतरायचं, मग तो कुठलाही असो. या तरुणाईसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा हे बदलतं चित्र तुम्हाला काय वाटतं की व्यावसायिक म्हणून?
0: ॲक्च्युली कोरोनामध्ये काय झालं की मला वाटतं नक्कीच सगळ्यांनाच घरी बसावं लागलं, आणि घरी बसल्यानंतर मोठमोठ्या कंपन्या ह्या बंद पडल्या, नोकऱ्या गेल्या, आणि मग त्यामुळं प्रत्येकाला वाटायला लागलं की आपण काहीतरी आता स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर ही वेळ येणार नाही, म्हणून व्यवसायाकडं मोकळा वेळ मिळाला. खरं तर स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही स्वतःलाच विसरून चाललो. आज आम्ही बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी, मिनिटाला विरोधभाषी एवढ्या गोष्टी आम्हाला मिळतात. खरं तर त्यातून माणूस डायव्हर्ट होतो. पण मला वाटतं की व्यवसाय करणं अत्यंत चांगलं आहे. म्हणजे मी चायनाला गेलो होतो की घरोघरी व्यवसाय असल्यासारखा आहे, आणि त्यांना एक बाळकडूच दिलं जातं की बाबा तुला हे मोठा व्यवसाय करायचा आहे. आणि खरं तर व्यवसाय करणं हा काय गुन्हा नाही, पण आपल्याकडे एक हे झालेलं आहे की व्यवसाय ह्यानीच केला पाहिजे, ह्याच व्यक्तीने केला पाहिजे, ह्याच घराण्याने केला पाहिजे, ह्याच एखाद्या जात जमातीने केला पाहिजे. मला वाटतं आता ते राहिलेलं नाही, आणि मला वाटतं की आता कुठल्याही जाती धर्मातील तरुण असतील त्यांना मी नक्कीच आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपण या स्पर्धेच्या युगामध्ये नक्कीच व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, आणि हे व्यवसायामध्ये उतरत असताना आपण आपली उद्दिष्ट जर प्रॉपर ठेवली तर नक्कीच वाव आहे. बऱ्याच वेळा खरं तर मी थोडंसं अजून पुढं जाऊन बोलेन की व्यवसाय करायच्या अगोदर आम्ही बऱ्याच गोष्टी आधीच नकारात्मक करतो, मग नुकसानच होईन का फायदा. हे बघा, तुम्ही जैसा सोचोगे वैसा बन जाओगे. तुम्ही काय विचार करताय त्याप्रमाणे तुम्ही बनणार आहेत. आणि मला वाटतं तरुणांना नक्कीच म्हणून की आज आपण बघतोय की मी बऱ्याच देशांमध्ये गेलो जायचा योग आला व्यवसायाच्या माध्यमातून, तर भारतासारखं खुलं व्यवसायासारखे पीठ आपण ह्याला म्हणून मोकळं असं वातावरण नाही आहे. अजून आपल्याला आपण बऱ्याच देशांच्या 25-25 वर्ष पाठीमागे, म्हणजे काय 25 वर्षाचा गॅप भरण्यासाठी भरपूर असं भारतामध्ये काम होणार आहे. लोकसंख्या भरपूर आपल्याकडं, आपल्याकडं भरपूर रिसोर्सेस आहेत वेगवेगळे, शेती प्रधान आहोत आपण, म्हणून व्यवसायाला इथं काही कमतरता नाही. मी कधी कधी आमच्या प्रत्येक सहकाऱ्यांना, आमच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्याला म्हणतो की ह्या दुनियेमध्ये करणाऱ्याला भरपूर काय आहे, न करणाऱ्याला काहीच नाही. आणि मग तुम्ही करत असाल तर तुम्हाला भरपूर काय आहे असं मला वाटतं.
1: व्यवसाय करत असताना जसं आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला अनेक प्रश्न जे आहेत ते निगेटिव्ह प्रश्न आपण हे करतो की आता लॉस झाला तर काय होईल, किंवा नुकसान झालं तर काय होईल. पण कुठलाही व्यवसाय असेल, कुठल्याही क्षेत्रासंबंधीचा तो व्यवसाय असेल, तो सुरू करत असताना अभ्यास किती महत्त्वाचा आहे
0: हे बघा. एक मराठीमध्ये म्हण आहे की अपेक्षा यशाची पहिली पायरी आहे, पण त्याच्या अगोदर सांगन की माणसाचा खरा गुरु कोण, तर अनुभव हा माणसाचा गुरु आहे. आणि मी म्हणून सांगेन कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं असेल त्या व्यवसायाचा आपण अनुभव घेतलाच पाहिजे. मी स्वतः जेव्हा ह्या व्यवसायामध्ये उतरलो तर मी 2 वर्ष आय टी आय केली, आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ नाही म्हणलं तर 3-4 वर्ष ड्युटी केली. आणि त्याच्या ड्युटी करत असताना मी छोटासा रिपेरिंगचा व्यवसाय केला, मग हळूहळू त्याला मोठा करत गेलो. मला वाटतं की आम्ही एखाद्या मंदिरामध्ये ज्यावेळेस देवाचं दर्शन घ्यायला जातो तर तुम्हाला ते इझी मिळत नाही, तुम्हाला 4-5 पायऱ्या चढून जावं लागतं. म्हणजे काय की आम्हाला स्टेप बाय स्टेप त्यामध्ये वाढ करायची आहे. आम्ही लगेच जर ठरवलं की उडी मारून जायचं तर कधी कधी आम्ही बघतो आम्हाला घाई असल्यानंतर आम्ही 3 पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतो, आणि कधी कधी आम्हाला मग अंगठ्याला जखम होते, मग तो ठेस लागली, तर ठेस अशी लागत नाही तर आमच्या घाईमुळं लागते. अतिघाई मग आपण रस्त्यावर बोर्ड असतो, अतिघाई संकटात नाही, तर आपण अतिघाई करण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप आपण ते केलं पाहिजे. खरं तर तुम्ही व्यवसायाचं म्हणला तर व्यवसायासाठी मी थोडं नवीन जे कमर आहेत, न्यू कमर आहेत व्यवसायामध्ये, त्यांना व्यवसायाच्या 4 P माहीत असल्या पाहिजेत. 4 P म्हणजे पहिला पी आहे की तुमचं प्लेस, तुमचं व्यवसायाचं ठिकाण कुठं आहे. उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की बाबा मी एखाद्या उष्ण भागामध्ये चहा विकायचं ठरवलं तर नाही, तिथं आम्हाला थंड पदार्थ विकावं लागेल, एक उदाहरण म्हणून सांगतोय. तसं आम्हाला ठिकाण आमचं कोणतं आहे ते आधी महत्त्वाचं आहे. प्लेस पहिला पी, दुसरा आहे की प्रोडक्ट, दुसरा पी आहे प्रोडक्ट की माझं प्रोडक्ट काय, त्या ठिकाणी ते प्रोडक्ट विकलं जाईन का ते बघितलं पाहिजे. प्लेस ते प्रोडक्ट बनवत असताना रॉ मटेरियल मिळेल का, तिथं आम्ही दळणवळण आम्हाला ते ठिकाण योग्य आहे का, नाहीतर आम्हाला 1000 किलोमीटरवरून मटेरियल आणायचं परत ते 1000 किलोमीटरला विकायला न्यायचं, तर त्याचं दळणवळण तर शेवटी कॉस्ट वाढवून की आम्ही मार्केटला स्पर्धा करू शकणार नाही. म्हणून पहिला विषय मी म्हणलो की 4P माहीत पाहिजेत. एक पहिला आहे की प्लेस, दुसरा पी जो आहे तो प्रोडक्ट, तिसरा आहे प्राईस म्हणजे तुमची किंमत. आता मार्केटला एखादी वस्तू तुम्ही विकायला घेऊन गेले, समजा पेन आहे, मी पेन बनवायचं ठरवलं आणि पेन मार्केटला समजा कॉम्पिटिटर आमचा 10 रुपयांनी विकतोय आणि तुमचं प्लेस बरोबर नाही, तुमचं प्रोडक्टचे लोकेशन बरोबर नाही आहे किंवा रॉ मटेरियल बरोबर नाही, 11 रुपयाला विकायला गेलं तर ते शक्य नाही. तुम्हाला तो पेन मार्केटला कॉम्पीट करताना प्राईस महत्त्वाची. तुम्हाला 8 रुपयाला 9 रुपयाला विकेन तो लोक म्हणतील 1 रुपयाला स्वस्त घेऊ आणि मग जेव्हा तुमचं नाव होईल त्यावेळेस तुम्ही मात्र तो 10 काय 11 विकू शकता. म्हणून 4P मधला पहिला पी तुम्हाला मी सांगितला की प्लेस, प्रोडक्ट आणि प्राईस, आणि ती चौथा आहे प्रोमोशन की मला त्याचं प्रॉपर मार्केटिंग करता येईल का, त्याचं प्रमोशन करता येईल का, लोकांना ते सांगता येईल का, ते विकता येईल का. कारण की तुमच्याकडे सोने आम्ही म्हणतो ना बोलणारची माती विकली जाते आणि न बोलणारचं सोनं विकलं जात नाही. म्हणून प्रमोशन ही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून ह्या 4 गोष्टीचा अनुभव घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर या माध्यमात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोते आहेत ज्यांना ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचताय, जे तुम्हाला ऐकतात, या माध्यमातून तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: मी तर नक्कीच सांगेन की ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जीवन जगत असताना खरं तर माणसाच्या इच्छा महत्त्वाकांक्षा ह्या असल्याच पाहिजे, पण हे करत असताना भौतिक सुखासाठी आभासी दुनियेत फिरू नये. भौतिक सुख म्हणजे काय, मी बघितलंय की माझ्याकडं समजा 2-व्हीलर आहे तर दुसऱ्याकडं बघून मला 4-व्हीलर घ्यायची माझ्याकडं पैसे नसताना, तर मला वाटतं ही भौतिक सुख आणि आभासी दुनिया. माझ्याकडं 2 रूमचं घर आहे म्हणून बंगला करायचा दुसऱ्याकडं बघून, मला वाटतं 2 रूमच्यामध्ये हे समाधान असू शकतं. माझ्याकडं ती परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठं व्हावं, पण स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना भौतिक सुख आणि आभासी दुनिया ह्यापासून थोडं दूर राहावं हा मेसेज मी देईन. आणि व्यवसायासाठी तर नक्कीच मला वाटतं व्यवसाय अतिशय सोपा आहे आणि त्याच्यामध्ये फ्रीडम पण आहे, पण आपण जर ते त्याला एक उद्दिष्ट ठेवून फोकस ठेवून जर केलं तर ते ध्येयप्राप्तीकडं जातं आणि मी ते बघितलं आहे. मी आज पण मी नेहमी बी पॉझिटिव्ह ह्या शब्दावर जास्त जोर देतो की आम्ही नेहमी सकारात्मक असलं पाहिजे आणि आम्ही ठरवलं म्हणजे आज लक्षात घ्या की ह्या देशाचा एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, ह्या देशाचा राष्ट्रपती एक झोपडपट्टीमध्ये राहणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे की त्यांना पेपर टाकून त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत एवढं भारतामध्ये मला वाटतं आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मग त्याचा आम्ही गैरफायदा घेण्यापेक्षा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: स्वातंत्र्य दिन येत आहे सर 15 ऑगस्टला आणि या निमित्तानं नगरकरांना आणि श्रोत्यांना काय शुभेच्छा देत?
0: खरं तर मी नक्की तेच बोललो आता की भारतामध्ये एवढं स्वातंत्र्य आहे आणि इथं कुठल्याही म्हणजे गरीब श्रीमंतीचा विचार न करता तुमच्या वैयक्तिक ज्ञानाच्या जोरावर, खरं तर मी बऱ्याच वेळा म्हणतो आमच्याला की ज्ञान अशी गोष्ट की ती कुणाला चोरता येत नाही. आमची एखादी वस्तू चोरली जाईल, माझा एखाद दिवस मोबाईल चोरला जाईल, एखाद दिवस माझी गाडी चोरून नेली जाईल, पण माझं ज्ञान जे आहे ते बिलकुल नेलं जाणार नाही. म्हणून आमच्याकडं जे ज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगी येईल का आणि समाजाच्या उपयोगाला येत असताना मला कुठंतरी ते आनंद देईल का, मला ते कुठंतरी मोठं बनवेल का, समाधानाकडे घेऊन जाईल का, हे आम्ही बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं नक्कीच की आपण म्हणतो की दिल्यानं वाढतं, आपली ही भूमिका आम्ही जर समाजाविषयी ठेवली तर मला वाटतं आज ह्या 15 ऑगस्ट येणाऱ्या शनिवारच्या निमित्तानं मी नक्कीच आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून सर्वांना नगरवासियांना शुभेच्छा तर नक्कीच देईल, पण हे देत असताना आम्हाला जे थोर पुरुषांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याला कुठंतरी आम्ही स्मरणात ठेवून आम्ही समाजामध्ये एकमेकाच्या मदतीला येऊ शकू का? आपण म्हणतो ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आम्ही एकमेकाला मदत करून मोठं होऊ शकतो का? हा जर दृष्टिकोन ठेवला तर आज जी स्पर्धा चालू आहे, स्पर्धा नक्कीच असली पाहिजे, पण स्पर्धा ही स्वतःचीच असली पाहिजे. आज आमची जातीजातीमध्ये जी असलेली स्पर्धा ती कुठंतरी धर्माधर्मामध्ये जी असलेली स्पर्धा ही कमी होऊन आम्ही स्पर्धा स्वतःशी करावी. आणि आम्ही मोठं कसं होऊ, आमच्या आईवडिलाचं नाव मोठं कसं करू, आमच्या नातेवाईकामध्ये आम्ही नाव कसं मोठं करू, आमच्या गावामध्ये कसं नाव मोठं होईल, तालुक्यात कसं, जिल्ह्यात कसं, राज्यात कसं, आणि मग देशात कसं मोठं होईल हे करण्याचा प्रयत्न मला करायला, ते स्वातंत्र्य आम्हाला 15 ऑगस्टला मिळालं आहे, त्याचा सर्वांनी मला वाटतं उपयोग करावा असं मला वाटतं.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही रेडिओ या आधी ऐकला आहे का?
0: मी आज बी म्हणजे मला वाटलं तर मी माझ्या गाडीमध्ये रेडिओ नगर असेल किंवा अजून तत्सम काय असेल तर मी ऐकतो. कारण की मी लहान असताना म्हणजे 4th मध्ये असताना इवन 10th पर्यंत आमच्याकडं रेडिओ होता, शेलवाला रेडिओ असायचा. आणि मग मी शेतातलं भरणं करायला जायचो तर मग घरच्याला माझं मी दाराधरीनंतर रेडिओ घेऊन जाईल, मग ते माझ्या घेऊन जा आणि मग त्यावेळेस ते गाणं ऐकायचं. म्हणजे मी तसा पहिल्यापासून जे आहे, मी तुम्हाला म्हणलं की माझ्या टर्निंग पॉईंटमध्ये मी पिक्चरच्या स्टोऱ्या लिहिण्यासाठी गीत लिहिण्यासाठी पळून गेलो होतो, म्हणून मी आवड होती मला. आणि खरं तर माझी जी आवड, मी काही मराठी पिक्चरमध्ये पण काम केले, म्हणजे मी ते सिद्ध करून दाखवलं की येस आपण करू शकतो हे. तर रेडिओचं मला खरंच म्हणजे आज मी माझ्या घरी एक रेडिओ आहे, आता तो लावत नाही तो भाग वेगळा, पण मी कधी कधी मोबाईलला पण लावतो, FM लावतो मी, त्यामुळं मला त्याची आवड आहे नक्कीच. आणि मला वाटतं आपण ते माध्यम जिवंत ठेवले, तुमचा नक्कीच मी आभारी आहे.
1: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला ऐकावं असं वाटतं?
0: खरं तर माझ्या मला जे आहे ना हा सागरी किनारा हे मराठी गाणं माझे अत्यंत आवडीचं आहे आणि मला ते भावलेलं गाणं आहे. तर मी मधून मधून मला वाटलं तर मी ते ऐकतो गाणं.
1: नक्कीच. या मुलाखतीच्या निमित्तानं मी हे गाणं नक्कीच सर प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: नक्कीच, धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते संतोष पवार सर, प्रहार पोलीस आणि सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर व्यावसायिक असणारे संतोष पवार यांची मुलाखत आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, उद्या आपण याच वेळी भेटणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये एका नव्या व्यक्तीसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 32. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 32. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापाई सुख नाही, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये, उपवास काढावे परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस, वडील त्याची बरदास ठेवित होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली, कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली. चहापानानंतर आईने कडक पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंतांच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असे मी वाचले होते. शेतकरी, शेतकरी म्हणजे एका माणूस आहे साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत तेथे सुख सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार. त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र भावा असाही ईश्वराचं हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून, कुठून आणून द्यायचा होतास. आई म्हणाली, सारे काही दिले, त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या बसा, येथे सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा सोहळ्या ओळ्यासाठी बोलावायचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील, हा एवढा मेंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्न मंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, ह्या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरून पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यामुळे, कर्ज फेडाव्यास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे, गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची आबरू चव्हाट्यावर येऊ नये, आबरूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेतभात दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव आमचे वडील जेवायस बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण, वामनराव शब्बासकी देतील असं म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते, आढ्यताखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळी भर, असे आई सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवित होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल, चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणं झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनराव सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. आजचा वायदा केला होता, आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावे आला म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मण भात होते, ते सारे विकले, त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत, मिळवती होऊ

0: मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत, फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही, आम्हालाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या, वामनराव रागाने बेमुवर्त खोरपणे बोलत होता. तो तरी काय करील, तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला, घर ते काय, अहो केंबळी घर, मापाच्या भिंती, तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा, परंतु हे लहानसे घर बांधावे असेही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती, पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली, मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा बायको विका, असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दवडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही आली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनराव वडिलांस विचारले. तू घरात जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते, तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते, घोडी गुलाबींना घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मिळलेलं काय वाईट? कुत्र्यासारे के हिडीस पिडीस करून घेऊन जगण्यात काय गुढी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. अनुद्या जप होऊ द्या लिलाव, आपणही मोलमजुरी करू. मथुरेच्या तिकडे राहायस जाऊ. मजूरसुद्धा मेले असले अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला. आई भावना विवश झाली होती. बोलणे सोपे करणे कठीण, दुपारची वेळ झाली आहे म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाली, आई रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येते. आई तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई, लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. फुले झाडाला आधार देत होती, करून असे ते दृश्य होते. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 32वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे क्रीडा शिक्षक भरत बिडवे सर. त्यांच्याशी संवाद साधला आहे अजय धुपावकर यांनी. ऐकूया क्रीडा झेप.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत जे क्रीडा शिक्षक आहेत. भरत बिडवे सर, त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांनी व्हॉलीबॉल कबड्डी या खेळापासून सुरुवात केली, परंतु क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी नाज पौलबुद्धे शाळेमध्ये 30 वर्ष सेवा केली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 72 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत, कबड्डी, खो खो, त्याचबरोबरीने वेगवेगळ्या खेळांमध्ये असे 72 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत असे भरत बिडवे सर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ योग असतो क्रीडा शिक्षक हा मुख्याध्यापक होणे, पण त्यांनी 4 वर्ष रिटायरमेंट होण्याअगोदर 4 वर्ष नाज पौलबुद्धे शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे असे भरत बिडवे सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद.
2: सर, तुमचं मला सुरुवातीला ऐकायला आवडेल श्रोत्यांना, तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: माझं नाव भरत शामराव बिडवे. मी ग्रामीण भागातलाच एक खेळाडू आहे. माझं गावाचं नाव आहे पिंपळगाव माळवी, जवळच आहे डोंगरगण रोडला. माझं बालपण जे आहे ते माझ्या गावामध्येच गेलं. जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा पिंपळगाव माळवी, जीवनाचा दृष्टिकोन आणि खेळाचा दृष्टिकोन तिथूनच मला मिळाला. आणि माध्यमिक विद्यालय श्रीराम विद्यालय पिंपळगाव माळवी, की जे आमचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या नावानुसार श्रीराम विद्यालयामध्ये माझी जडणघडण झालेली आहे. आणि खेळाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं,
2: बीपीएड केलं ना काय?
3: हो, मी माझं शिक्षण MA बीपीएड इथपर्यंत शिक्षण केलं आणि बीपीएडचा कोर्स मी DKT एज्युकेशन सोसायटीचे इचलकरंजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यामध्ये पूर्ण केलेला आहे.
2: अरे बाबा,
3: 1990-91 मध्ये.
2: तुम्ही तिथे कसं गेलात, म्हणजे नगरहून तिथे ऍडमिशन मिळाली का काय?
3: मुळात शाळेमध्ये असताना आमचे शिक्षक आदरणीय प्राचार्य काळे सर असतील किंवा नगरे सर असतील माझे गुरु, हे शाळेतली टीम असायची व्हॉलीबॉलची, आणि आम्ही फक्त पाहायला राहायचो. आता शिक्षकासमवेत कसं काय थांबावं, खेळावं कसं काय, परंतु फक्त एक अट्रॅक्शन होतं की बॉल कसा मारतात काय. आणि मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी बॉल फक्त आणून द्यायचंच काम केलं. आणि मग नंतर त्यांनी मला आतमध्ये सामावून घेतलं. मग नेट बांधणं, ग्राउंड तयार करणं, पाणी ग्राउंडवरती नेऊन ठेवणं, आणि मग शिक्षकांच्या सान्निध्यामध्ये नेटमन म्हणून सुरुवातीला काम केलं. आणि मला नेटमनची खरी प्रॅक्टिस माझे मित्र, त्यावेळेचे वर्गमित्र होते बाबासाहेब जयसिंग पटरे, हा सुंदर खेळाडू होता व्हॉलीबॉलचा. मी वास्तविक पाहता मी व्हॉलीबॉलचा खरा खेळाडू आहे आणि माझा गेम पण व्हॉलीबॉलच होता. आणि मग मी बीपीएडला असताना देखील व्हॉलीबॉल मध्येच माझं करिअर करण्याचं ठरवलं होतं. आणि माझा अध्यापनाचा विषय जो आहे तो इंग्रजी आहे. माझ्या 12वीपर्यंत शिक्षण जे आहे ते शिक्षण रेसिडेन्शियल विद्यालय या ठिकाणी झालं. आणि महाविद्यालयीन शिक्षण मी अहमदनगर कॉलेज अहमदनगर या ठिकाणी आमचं शिक्षण झालं. तिथेही मला खेळाचं बाळकडू मिळालं. तिथले असलेले आमचे क्रीडा अध्यापक होते, क्रीडा संचालक होते, त्या क्रीडा संचालकांनी मला खूप
2: डागवाले सर
3: रंगनाथ डागवाले सर खूप कडक शिस्तीचा माणूस आणि त्यांच्या नियंत्रणाखाली ॲथलेटिक्स या खेळाकडे मी थोडासा वळलो. आणि तिथं व्हॉलीबॉलची पण मी प्रॅक्टिस करायचो. एक ग्रामीण भागातला खेळाडू प्रॅक्टिससाठी थेट नगरला प्रथमच येत असे, त्यामध्ये माझा समाविष्ट असायचा. तिथून सकाळची प्रॅक्टिस, नंतर संध्याकाळची प्रॅक्टिस आहे आदरणीय देवडे सर रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला, ते इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असत, चौकडे सर अध्यापन करत असत इंग्रजी विषयाचं. आणि मग त्यांच्याकडून मी व्हॉलीबॉलचं बाळकडू घेतलं देवडे सरांकडून. आणि माझ्या इंग्रजी विषयाबाबत जर सांगायचं ठरलं तर इंग्रजी विषयाचं मला बाळकडू आदरणीय चौकडे सर रेसिडेन्शियल हायस्कूल इथूनच मला मिळालं आणि त्याच्याच जोरावरती मी माझं शिक्षण इंग्रजीमधून पूर्ण केलं. बी ए इंग्रजी पूर्ण केलं आणि मग 1990-91 दरम्यान माझा कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही दिवस मी आदिवासी विकास संस्था या ठिकाणी काम केलं. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळात थोडे दिवस काम केलं आणि त्यानंतर मी 1991 सालापासूनच सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचं डॉक्टर नाझ पाऊलबोधे, त्यावेळेस आमचं नूतन माध्यमिक विद्यालय जुनं नाव होतं आणि मग नवीन नाव डॉक्टर नाझ पाऊलबोधे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झालो.
2: अरे वा, किती 92-93
3: 1991-92 नंतर.
2: बरं, मग व्हॉलीबॉल आणि याच्यात तुम्ही शालेय स्पर्धा वगैरे खेळलात का, काही कुठल्या आठवत आहे का काही?
3: हो जरूर सर, मी खास करून ऍथलेटिक्स मध्ये मला इंटरेस्ट होता. धावण्याच्या शर्यतीमध्ये हायस्कूल लेवलला भाग घ्यायचो आणि कबड्डी खेळामध्ये मी ग्रामीण भागामध्ये भाग घ्यायचो. परंतु ग्रामीण भागातील खेळ आणि शहरी भागातील खेळ यामध्ये त्यावेळेस जमीन आसपांचा फरक राहायचा. एक तंत्रशुद्ध खेळाचं जे प्रशिक्षण आहे ते शहरामध्ये चालायचो. आजही त्या प्रकारची थोडीशी परिस्थिती सुधारलेली आहे, परंतु आजही ग्रामीण भागातले खेळाडू मागे राहतात. कारण टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या टेक्निकल बाबी, कोचेस याची कमतरता आहे ग्रामीण भागाला आजही आहे.
2: त्यामुळे तुम्ही मग शाळेमध्ये जॉईन झालात?
3: हा, शाळेमध्ये जॉईन झालं. म्हणजे माझी आई कैलासवासी सुंदरबाई शामराव बिडवे ह्या जुन्या 7वी पास त्यावेळेच्या, वडील तसे 4थी पासच. आईला शिक्षणाची खूप मोठी आस्था होती, शिक्षणाबद्दल तिचं ओढ वेगळी होती आणि मग तिने आम्हाला शिकवण्याचं ठरवलं. माझे मोठे बंधू लक्ष्मणराव, माझी छोटी बहीण 2 नंबरची बहीण चंद्रकला की जी आता रांजणगाव मशिदला आहे, आणि लहानी बहीण ही विजया, त्यावेळी सगळ्यात छोटी बहीण जया, ह्या सगळ्या मी एकत्रित शाळेत जायचो. परंतु आर्थिक परिस्थिती ग्रामीण मधले खलाशी हलकेची असल्यामुळं भाऊ आमचा मोठा शिकू शकला नाही. परंतु भावाने आणि आईने ध्यास घेतला की याला शिकवायचंच आणि म्हणूनच त्याच्या आग्रहा खातर मी हे सगळं शिक्षण पूर्ण केलं. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सेवा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर माजी आमदार नाथ जयवंत पाऊलबोधे साहेब यांनी त्यांच्या आधिपत्याखाली संस्था स्थापन केली आणि मला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. त्यावेळेस पेपरला जाहिरात वाचली, दैनिक समाचार हा पेपर होता, त्या समाचारला मी जाहिरात वाचली आणि मग मला बोलवण्यात आलं. आईला मी सांगितलं, अरे मी तिकडं चांगल्या ठिकाणी शाळेत आहे. ती म्हणली, नाही, आपल्याला पैशापेक्षाही मुलांना शिकवणं, गरगरिबाच्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जॉईन झालो. सगळ्यात जमेची बाजू की माझ्या संस्थेमध्ये मुलाखतीद्वारे म्हणजे इंटरव्ह्यूमधून पास होऊन पहिला शिक्षक मी आहे,
2: क्रीडा शिक्षक.
3: हा, आणि माझं सिलेक्शन स्वर्गीय माझे प्राचार्य बाळासाहेब बत्तीन सर, पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक, यांनी माझं सिलेक्शन केलं. त्यांनी पटवून दिलं की ह्या व्यक्तीला घेतल्यानंतर संस्थेचा काय विकास होऊ शकतो. एक खेळामध्ये पण संस्था पुढे जाऊ शकते, शाळा पुढे जाऊ शकते आणि विषयाचं पण ज्ञान आहे, विषयाचा निकाल पण चांगला लागू शकतो. आणि म्हणून त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि सर्व त्यावेळेस जे कमिटी मेंबर होते त्या कमिटी मेंबरला खूप आनंद झाला की एक आपल्याला व्यक्ती भेटलेला आहे.
2: इंग्रजी विषय, इंग्रजी
3: क्रीडा शिक्षक, हे दोन्ही भूमिका मी पार पाडल्या.
2: अरे वा,
3: जवळजवळ 30 वर्ष इंग्रजी अध्याप

0: त्याचं अध्यापन
1: स्पोर्ट्सचं कसे
0: स्पोर्ट्स सगळे सगळ्या वर्गाचे स्पोर्ट्स माझ्याकडे असायचे.
1: बरं,
0: आमच्या समोर मोठं मैदान आहे, आजही आहे, त्या मैदानावरती प्रॅक्टिस त्या ठिकाणी आम्ही घ्यायचो. आणि मला माझा हॉलीबॉल गेम होता, परंतु माझ्या पहिल्या दुसऱ्या बॅचला एक दोन तीन मुलं आले. एक रवी मल्लेश्याम पंतम जो आता सहाय्यक आयुक्त आहे, आणि दुसरा रमेश माळवदे, तिसरा रोहित येमूल, असे बरेचसे मुलं आले. ते निर्मल नगरच्या ग्राउंडवरती खेळायचे, खो खो खेळायचे. मी त्यांना सहज विचारलं, अरे तुम्ही खो खो छान खेळताय, कुठे खेळताय? ते निर्मल नगरच्या ग्राउंडवरती. मग निर्मल नगरच्या ग्राउंडचा अभ्यास करण्याचं मी ठरवलं. मी एक दिवस सहज गेलो,
1: शाळेजवळच आहे ना,
0: आमच्या शाळेजवळच होतं. मग मी गेलो तिथं, पाहिलं तिथं शिवछत्रपती पुरस्कार विजेते एक आदर्श खेळाडू, आदर्श ॲथलेटिक्स की ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र आदराने घेत होतो, एक क्रीडा क्षेत्रातलं मोठं नाव निर्मलचंद्र थोरात सर यांनी तो क्लब स्थापन केला. आणि त्या क्लबमध्ये माझ्या शाळेतले मुलं, नय्यर विद्यालयाचे पण मुलं, त्यानंतर दुसऱ्या पलीकडे डोके विद्यालयाचे मुलं, हे सगळे मुलं एकत्रित, समर्थ विद्यामंदिराचे मुलं एकत्रित खेळायचे
1: एकलव्य क्रीडा,
0: एकलव्य क्रीडा मंडळामध्ये. आणि सगळ्यात जास्त माझे मुलं ते जास्त असायचे. मग मी असं ठरवलं की हॉलीबॉलमध्ये तर आपण करिअर करू शकू, परंतु जास्त मुलांचा ओढा खो खोकडे आहे. मग मी ती हॉलीबॉल त्या ठिकाणी स्टॉप केला आणि मी खो खोकडे वळवलो.
1: अरे बापरे.
0: आणि तिथून खरी सुरुवात झाली खो खोची. आणि आज तक पाऊल बुद्धी विद्यालय म्हटलं की खो खोचं नाव लगेच निघतं, कारण असंख्य खेळाडू त्या मैदानावरती घडलेले आहेत. महत्वाचा मुद्दा, माझ्या शाळेच्या ग्राउंडवरती बेसिक ज्ञान आहे ते खेळाडूला खो खोचं दिलं जायचं, आणि जे तांत्रिक ज्ञान आहे हे तांत्रिक ज्ञान एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मुलांना मिळायचं. म्हणजे दुहेरी त्या ठिकाणी काम असल्यामुळं विद्यालयाच्या टीमा दरवर्षी जिंकत जिंकत गेलेल्या आहेत. मागच्या वर्षी पण ते टीम जिंकलेली आहे, असं एकही वर्ष नाही. 1994 पासून आज तक आहेत विद्यालयाच्या टीमा ह्या जिंकत. पूर्वी नूतन शालेय स्पर्धेमध्ये, फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये पण मुलं माझे आमचे चमकायचेच, आणि शालेय स्पर्धेमध्ये पण मुलं हे चमकत असायचेच. आणि या स्पर्धेमध्ये
1: नूतन शाळेचं पाऊल बुद्धे शाळेत रूपांतर कधी नाव कधी झालं?
0: ज्यावेळेस आमचे डॉक्टर साहेब संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नाथ जयवंत पाऊल साहेब यांचं देहावसन 27 मार्च 2004 ला झालं. त्यानंतर आमचे नवीन जे अध्यक्ष आहेत विनयनाथ पाऊलबोधे साहेब, आणि संपूर्ण संस्थेने निर्णय घेतला की आपण आपल्या विद्यालयाचं नाव हे डॉक्टर नाथ जयवंत पाऊलबोधे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे ठेवूया, की जेणेकरून डॉक्टर साहेबांचं नाव हे अजरामर ठरलं जाईल. आणि ठरलेलंच आहे, संस्थेने, संपूर्ण संस्थेने, परिसरातल्या जनतेने, सर्व स्टाफने त्याला पूर्ण अनुमोदन दिलं. आणि आज मोठ्या डौलन महाविद्यालय हे त्या ठिकाणी नावारूपाला आलेलं आहे.
1: बरोबर. खेळाची वाटचाल सांगा ना सर, तुमचे मग कुठे कुठे खेळाडू खेळले काय?
0: आतापर्यंत विचार केला, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती माझ्या विद्यालयाचे खेळाडू खेळलेले आहेत. मला जिल्ह्याला जिंकणं हे मला तितकंसं महत्वाचं वाटत नसायचं. हा, विभागाला टीम असावी, मग फर्स्ट सेकंड थर्ड मेरिटमध्ये असावं. राज्याला सगळ्याच, म्हणजे जरी टीम जिंकली विभागाला तर पूर्ण टीम जात नाही. राज्याला टीम खेळली तर त्यातून पण सिलेक्शन संपूर्ण स्टेटला जाईल असं पण नाही. निवडक खेळाडू असायचे. विभागाला आम्ही जायचो, आमचे एक दोन खेळाडू सिलेक्ट व्हायचे. प्रत्येक विभागातून दोन दोन दोन दोन चार चार प्लेयर सिलेक्ट व्हायचे. मग ते राज्याला खेळल्यानंतर मग त्यातून पण राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खेळायचे. हे खेळत असताना, राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खेळत असताना मला दोन व्यक्तींचं खूप मोठं सहकार्य मिळालं आहे. त्यामध्ये एक जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार सर, आणि दुसरे आमचे जिल्हा क्रीडाधिकारी, क्रीडा मार्गदर्शक राज्याचे, खो खोचे आदरणीय सुधीर भाऊ चपळगावकर सर. या दोन लोकांचं खूप योगदान मला मिळालं आहे. आणि विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातला खो खो जास्तीत जास्त कसा वाढला जाईल या पद्धतीनं या दोन्ही जोडीनं खूप मोठं काम केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर माझे जे काही सहकारी शिक्षक होते, मग कैलास साबळे सर असतील, तर जे प्राचार्य भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलचे, किंवा रावसाहेब बाबर सर असतील, भाऊ कडूस

0: असतील किंवा बाळासाहेब कडूस असतील, इकडं आमचे बारस बारसकर भाऊ बारसकर सर असतील, रामराव चव्हाण विद्यालयाचे दरेकर सर असतील, या सर्व सवंगड्यांचं मला खूप मोठं सहकार्य पाठबळ मिळालं. त्यानंतर जे काही क्लब्स आहेत, भाऊ बारसकर सरांचा क्लब असेल किंवा प्रताप बांडे सरांचा निंबळकचा क्लब असेल, आमचा क्लब असेल एकलव्य क्रीडा मंडळाचा किंवा सहकार क्रीडा मंडळ असेल, दिग्विजय क्रीडा मंडळ उन्मेष शिंदे सर असतील, या सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे. आणि आम्ही बाहेर जरी खेळायला जायचं ठरलं तर एकत्रित जायचो. अगदी ग्रामीण भागातील देखील टीम आमच्या बरोबर असायच्या. त्यामध्ये आमचे सोनई पब्लिक स्कूलचे जे क्रीडा अध्यापक आहेत ते क्रीडाध्यापक असायचे, तुवर पाटील सर असतील, लोंढे सर असायचे, हे सगळे आम्ही एकत्रित खेळायचो, सगळ्या मुलांना बरोबर घेऊन जायचो. ज्यावेळेस स्पर्धा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर असायचं, कधी रायगड असायचं, कधी पुणे असायचं, आम्ही एकत्रित जायचो आणि एकत्रित यायचो. एक नगर जिल्ह्याचा अभिमान आम्ही त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांचंही मोठं योगदान स्पर्धेसाठी आम्हाला मिळत असायचं, वाटचालीत मिळायचं.
1: तुम्हाला खेळाडूंचे काही नाव सांगा ना तुम्ही, 72 अधिक खेळाडू तुमचे आता खो खो आणि इतर खेळांमध्ये
0: राज्यस्तरीय. ह्या यामध्ये पहिलं नाव घेईल की माझ्या ग्राउंडवरती श्वेता गवळी खेळलेली आहे की जी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आज धुळ्याला ती क्रीडाधिकारी म्हणून काम करते. ती तिसरी पासून माझ्या ग्राउंडला खेळली,
1: अरे बापरे,
0: दहावीपर्यंत. आणि बेसिक तिथं झाल्यानंतर एकलव्य क्रीडा मंडळाच्या ग्राउंडवरती ती खेळली. त्यानंतर
1: पुरस्कार आहेत ना तिच्या, अजून शिवछत्र अजून दोन पुरस्कार आहेत ना
0: तिला, तीन टोटल तीन पुरस्कार आहे. ईला पुरस्कार, वीरबाला पुरस्कार, जानकी पुरस्कार.
1: बर, कबड्डी आपलं
0: खो खो मध्ये
1: बलाढ्य
0: हो मोठे पुरस्कार आहे ते पुरस्कार तिला
1: राष्ट्रीय पातळीवर,
0: तिला त्याच वेळेस हायस्कूल लेवलला असतानाच ते पुरस्कार मिळाले आहे. आणि महाविद्यालयीन खेळामध्ये तिने भाग घेतलेलाच आहे. त्यावेळेस ती इंटरनॅशनल झाली, खो खोचे पहिली इंटरनॅशनल ती झाली. त्याच्यानंतर अनेक पुरस्कार, ती जवळजवळ 13 नॅशनल ती खेळली.
1: बापरे,
0: स्कूल लेवलला खेळली, फेडरेशनच्या खेळली, त्यामुळं तिचं नामांकन झालं शिवछत्रपती पुरस्कार. आणि तिच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी तिचे जे काही प्राथमिक विद्यालयामध्ये जी जडणघडण झाली, श्रीनाथ विद्या मंदिर तिथले जे आमचे देविदास बुधवंत सर आहे, त्यांनी जी जडगाड केली 4th पर्यंत. आणि ह्या पुरस्कारासाठी मी बुधवंत सरांना पण मुंबईला बरोबर घेऊन गेलो. त्यानंतर सगळ्यात जमेची बाजू सर सांगायची गोष्ट की ज्यावेळेस एखाद्या खेळाडूला खेळामध्ये करिअर करायचं असतं त्यावेळेस पालकांचा खूप मोठा सपोर्ट लागतो. तिचे पालक त्या ठिकाणी सपोर्ट द्यायला खूप वेगळंच व्यक्तिमत्व आहे. नवनाथ गवळी म्हणून तिचे वडिलांचं नाव, आईचं नाव वर्षा गवळी, या दोघांनीही तिला खूप सहकार्य केलं. आणि ती बिंदास माझ्या बरोबर खेळायला यायची, तिला घेऊन मी महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही तिथे गेलो नाहीये, त्या ठिकाणी तिला घेऊन जायचं.
1: तुम्हाला जायची संधी मिळाली,
0: तिने मला संधी
1: मिळाली.
0: माझं नाव मोठं करण्यामध्ये तिची खूप मोठी जमेची बाजू आहे. माणसाने खरं बोलावं आणि सत्य सांगावं. तिचा भाऊ पण राष्ट्रीय स्तरावरती खेळलेला आहे, श्रीनाथ गवळी, तोही आता पोलीस दलामध्ये काम करतो. त्यानंतर रमेश माळवदे आहेत, ते सध्या LCB ला काम करतात नगरला. त्यानंतर आयुक्त उपायुक्त आहेत रवी कुमार मल्लेश्याम पंतम, तेही सिनियर खेळाडू आहेत, ते माझ्या हाताखाली होते. त्यानंतर दिनेश गवळी म्हणून, तेही सिनियर, भरपूर प्लेयर्स आहेत की ज्या प्लेयरने शाळेचं नाव मोठं केलेलं आहे. रोहित यमुल आहे की जो तपास कामामध्ये सध्या मी पेपरला जर नाव वाचत असतो, पोलीस दलामध्ये काम करतोय, ते रोहित यमुल आहे. त्यानंतर एक मोहळे नावाचा विद्यार्थी होता, त्याला कुस्तीची खूप आवड होती आणि कुस्तीची आवड असल्यामुळे त्याला कुस्ती मी खेळवली. आता सध्या ते कर्जत मध्ये आहे, त्याला मी कुस्ती खेळवलेली आहे. कुस्तीमध्ये माझ्या मुली पण खेळलेल्या आहेत, मुलं पण खेळलेल्या आहेत. अॅथलेटिक्स मध्ये मुलं खेळलेत, मुली खेळल्यात. अॅथलेटिक्सचं मला जे नॉलेज आहे, खरं नॉलेज मला भिंगर हायस्कूल कडून मिळालेलं आहे. तिथं असलेले रमेश सर म्हणून आहेत, हा रमेश वाघमारे, खूप चांगला माणूस, सगळ्याला सांभाळून घेणारा, स्वतः प्रॅक्टिस मध्ये उतरणारा, असं रमेश सरांचं मला त्या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन मिळालं आहे. म्हणून मी अॅथलेटिक्सचे देखील खेळाडू घडवू शकलो. तिथं माझे नातेवाईक, माझे मित्र, की जे आम्ही नातं बाजूला ठेवून एकमेकाच्या विरोधामध्ये खेळलो. उन्मेष शिंदे सर त्यांची टीम राहायची, माझी टीम राहायची, कोणी हारो कोणी जितो आम्ही दोघही बाजूला थांबायचो. खेळा काय खेळायचं ते मुलं खेळले का कोणतरी जिंकणार ठरलेलं राहत. मग आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे ते ड्रॉबॅकचा अभ्यास करायचा आणि पुन्हा खेळायचं. आता जिल्हा क्रीडा कार्यालयात जर अभ्यास केला तर आधाने साहेब ज्यावेळेस जिल्हा क्रीडा अधिकारी होते नगरला तेव्हापासून माझ्या टीमा होत्या. की आतापर्यंत ज्ञानेश्वर माऊली खुरांगे आहेत सध्या, तर यांच्या या संपूर्ण कालखंडामध्ये तिथपासून आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा ज्या क्रीडा परिषदेने आयोजित केल्या असतील किंवा क्रीडा कार्यालयाने आयोजित केल्या असतील त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला. हार जित तर ती जमेची बाजू असतीच, कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार, परंतु हारल्यानंतर मी कधी नाराज झालो नाही किंवा जिंकल्यानंतर मी कधी असं हुरळून गेलो नाही. हार जित आपल्याला ती पचवता आली पाहिजेत. समोरचा संघ जर आपल्या हरवलं तर आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.
1: तुमची वाटचाल एकदम दैदिप्यमान चालू हो खेळाची 30 वर्ष.
0: आणि ज्या ज्या वेळेस आम्ही स्पर्धेला बाहेर जायचो, कधी उस्मानाबादला जायचो, कधी सोलापूरला जायचो, इकडं रायगडला जायचो, माझ्यावर मुलींच्या टीम राहायच्यात. म्हणजे माझी मुलींची टीम खूप स्ट्रॉंग राहायची. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की शेवगावला एक विभागाचे मॅचेस होते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं मोठं कॉलेज आहे त्या ठिकाणी आणि तिथं स्पर्धा होत्या. स्पर्धेला मी मुलींची टीम नेली. माझ्या टीम मध्ये एक मुलगी होती की खोखोची, ती मुलगी खेळ संपला की अभ्यास करायची आणि मॅच पुकारली का पुन्हा जायची. तर मी तिला विचारलं की बाई जेवण केलं का, तर तिने हो केलं. बाकीच्या मुली सगळ्या खेळतात आणि तो अभ्यास करत असते. सर म्हणे माझी परिस्थिती त्या लेवलची नाहीये, मला अभ्यासातून आणि खेळातून पुढे जायचं. आणि ती मुलगी आज MBBS झाली.
1: अरे बाप.
0: आणि ती नागपूरला होती, नागपूरला MBBS पास झाली. आता ती म्हणली मला MD करायची.
1: म्हणजे
0: खेळातून मुलं पुढे जाऊ शकतात याच ज्वलंत
1: उदाहरण, काही अशक्य शक्य होऊ शकत
0: याच ज्वलंत उदाहरण.
1: नाव सर त्या मुलीचं?
0: मुलीचं नाव मी विसरलो, मी तुम्हाला सांगेन त्या मुलीचं नाव. ती माझ्या जवळच राहिला
1: आहे.
0: तिची बहीण पण माझ्या हाताखालीच खो खो खेळली. भाऊ पण कराटे चॅम्पियन आहे, तो कराटे खेळतोय. आदरणीय सानप सर जे आहेत, घनश्याम सानप सर यांच्या नियंत्रणामध्ये ते सध्या आमच्याकडेच क्लब आहे तिथं, तिथं ते खेळतात. ते
1: क्या बात आहे. म्हणजे कोण कशी प्रगती करू शकतं, खेळ आणि दोन्ही पॅरलल त्यांनी करून दाखवलं.
0: दोन्ही पॅरलल चालतात.
1: चांगलं उदाहरण तुम्ही खेळाडूंना दिलेलं आहे.
0: हो
1: हो. बर बर बर. त्याच्यानंतर तुमचं काय वाटचाल सांगा ना मग. तुमच्या स्पर्धेचं काय आयोजन वगैरे केलं की नाही?
0: मी 14 वर्ष मुलींचा आणि मुलांचा स्पर्धेचं आयोजन माझ्या शाळेमध्ये केलं.
1: बर.
0: हे आयोजन करीत असताना मी संस्थेला विचारलं. माझ्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विना पुणे पाऊल बोधे साहेब यांना मी फक्त म्हटलं की सर जिल्हा क्रीडा कार्यालयाने आपल्याला एक स्पर्धा दिली आहे ती घ्यायची. त्यांनी एका क्षणात सांगितले परवानगीची काय गरज आहे तुम्हाला, मी स्वतःच राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यांनी लगेच परवानगी दिली आणि त्या मोठ्या जल्लोषामध्ये त्या स्पर्धा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न केल्या. संपूर्ण
1: खोखोच्या स्पर्धा,
0: खोखोच्या स्पर्धा 2-3 दिवस स्पर्धा चालल्या. स्पर्धेचं आयोजन, नियोजन, सत्कार समारंभ, विद्यार्थ्यांना पारितोषिक काही काय ना आम्ही ते पारितोषिक विद्यार्थ्यांना दिले. तिथूनच खऱ्या अर्थानं अनेक अनेक मुलं आणि मुली खो खो खेळाकडे वळल्यात, आकर्षित झाल्यात. आणि आजही आमच्या एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावरती जवळजवळ 200 खेळाडू हे संध्याकाळच्या वेळेस छोटे मोठे खेळत असतात. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एक ग्राउंड सातत्याने चालू असतं. मला ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्या त्या वेळेस मी मैदानावरती जात असतो. एक बोलांसोबत गप्पा गोष्टी, त्यांचे गेम पाहणं, काही मार्गदर्शन करणं हे करत असतो मी.
1: तुम्ही पोलीस दलातील काही खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्याच्याबद्दल?
0: पोलीस दलाचे आता जे नवीन भरती होणारे जे काही मुलं मुली आहेत, आमच्या लक्ष्मीनगरच्या मैदानावरती पण काही मुलं आहेत, त्यांचा गोळा फेक, ती गोळा कसा धरावा, कसा फेकावा, त्याचे मार्किंग काय आहेत, ग्राउंड कसं आहेत, आपण कसा फेकला पाहिजे, त्याची ग्रीप कशी असावी, हे त्याचं थोडस मार्गदर्शन त्यांना मी करत असतो. माझ्याच विद्यालयातल्या काही 11वी 12वीच्या ज्युनियरच्या मुली ज्या आहेत त्या मुली मला एकदम सहज त्या तिथे पळताना दिसल्या. मी म्हणलं काय करता बाळांनो, तिने आम्ही प्रॅक्टिस करतो कशाची, तर तिने गोळा फेकची म्हणजे शॉर्टपुट म्हणलं, तिने हो शॉर्टपुटची प्रॅक्टिस करतो, कुठे तुमचं ग्राउंड, तिने ग्राउंड नाही ऐकला, आम्ही थांबा म्हटलं, मी फक्की घेतली, ग्राउंड मार्किंग केलं, त्यांना सगळ्यांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर म्हणलं हे गोळा असा धरायचा, या तीन बोट वरून एक अंगठा इकडून हे मधलं बोट इकडून आणि ह्या पद्धतीने तो गोळा फेकायचा. आणि पण कुठलाही खेळ खेळण्याच्या अगोदर सतत ताकीद दिली त्यांना मी की वॉर्मअप, विदाऊट वॉर्मअप कुठलाही खेळ खेळायचा नसतो, इंजुरी होण्याची शक्यता असते. आणि मग त्यांना वॉर्मअप करायला लावलं, 10 मिनिटं वॉर्मअप झाल्यानंतर मग त्यांच्या गोळा फेकची प्रॅक्टिस मी घेतली. एक 2-3 दिवस सलग गेलो, त्या मुली तयार झाल्या.
1: अरे वा.
0: आणि मग त्यातून 1-2 मुली सिलेक्ट झाल्या
1: पोलीस दलात.
0: हो, एक दळवी नावाचा आमचा आता लेटेस्ट विद्यार्थी हा मुंबई पोलीस दलामध्ये तो सिलेक्ट झाला. मला त्यांचे फोन पण येत असतात, सर खूप सुंदर काम झालं, खेळल्यामुळं आम्ही पुढे चाललेलो आहे.
1: रनिंगच्या संदर्भातही तुम्ही मार्गदर्शन करता?
0: हो, रनिंगच्या संदर्भामध्ये, रनिंगच्या संदर्भात मार्गदर्शन करायचं म्हणजे कसं की निर्मलचंद्र थोरात सर हे खरे तर ऍथलेटिक्स, त्यांनी 40 किलोमीटरची दौड पूर्ण केली. मी म्हणले एवढ्या मोठ्या प्लेअरने 40 किलोमीटरची दौड पूर्ण केली, आपण 400 मीटरचे मुलं का तयार करू शकत नाहीत, हा मनालाच मी माझा प्रश्न तयार केला. मग मी काय करायचो की शाळेचं ग्राउंड आतमध्ये बंदिस्त आणि शाळेसमोर मोठं ओपन स्पेस आहे. मग मोठा ओपन स्पेस असल्यामुळं तिथं ट्रॅक आहे, वो दररोज सकाळी संध्याकाळी लोक चालतात, त्यांनी तो ट्रॅक ऑटोमॅटिक तयार झाला. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 6:30 आम्ही पुन्हा ग्राउंडला जायचो आणि मग त्या मुलांना सगळ्याला बाहेर बोलवायचो, चला या पळायला, टायमिंग लावायचा आणि त्यांना एक 4-5 राऊंड मारले कधी घामाघूम व्हायची. आणि त्यातून मग काही सिलेक्ट करायचे की स्पर्धेसाठी ते मुलं उतरू शकतील, असे प्रत्येक गटातून 14, 17, 19 वर्ष असे 3 गटातून मुलं आणि मुली 2-2, 4-4 मुलं सिलेक्ट करायचे आणि त्यांचा पुन्हा टायमिंग लावायचा आणि मग ते मुलं ऍथलेटिक्सच्या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीयला उतरायचे. विभागाला सिलेक्शन व्हायचं, राज्याला सिलेक्शन व्हायचं. माझं एक प्रामाणिक मत आहे की खेळ हा जो आहे हा जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. खेळामुळं करिअर तर घडतंच पण खेळातून शिक्षण पण मिळालं पाहिजेत, एक जीवन जगण्याची कला पण आपल्याला मिळाली पाहिजेत. या दुहेरी भूमिकेतून खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा असं माझं प्रामाणिक मत आहे. हार आणि जीत याला खेळाडूंनी कधीच महत्व देता कामा नाही. जिंकलं तर चांगलंच आहे आणि हारलं तर नाराज व्हायचं नसतं, का आपण हारलेलो याचा पण आपण विचार करायचा असतो.
1: आता तुम्ही मुख्याध्यापक झालात 4 वर्ष आणि मग दोन्ही पदक क्रीडा आणि मुख्याध्यापक, हे कसं तुम्ही पॅरेलल सांभाळलं?
0: मी 1991 पासून शाळेमध्ये जॉईन झालो. ज्यावेळेस मला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस मला स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर पाऊल बुद्धे यांनी बोलवून घेतलं. मला ते म्हटलेत अरे तुझं सिलेक्शन झालंय पण तू कसा आहे मला हे पाहायचं होतं, म्हणून तुम्ही बोलवलं. मला त्यांनी विचारलं विषय कोणता, म्हणजे इंग्रजी. तिने तुझं सिलेक्शन झालं छान झालं परंतु तुला हे शेवटपर्यंत सांभाळावं लागेल, तर हजर हो नाही तर हजर होऊ नकोस, मला शब्द दे. आणि पूर्वीचे जे काही राजकीय लोक होते हे शब्दाला खूप पक्के होते. आणि मग त्यांना मी शब्द दिला, सर काळजी करू नका, मी शेवटपर्यंत तुमच्या शब्दाची जाणीव ठेवील आणि संस्थेला नावारोपाला आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करील अगदी शेवटपर्यंत. 30 एप्रिल 2025 मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो त्यावेळेस शेवटचं दर्शन घेऊन मी आलेलो आहे आणि त्याचवेळेस म्हणलं की डॉक्टर साहेब मी तुमचा शब्द खरा करून दाखवलेला आहे, कुठल्याही प्रकारच्या रजा मी माझ्या कालखंडामध्ये घेतलेल्या नाहीयेत. 1991 पासून थेट 2025 पर्यंत रजा न घेता मी सकाळी 9 वाजता शाळेमध्ये हजर असायचो तर रात्री 9 वाजेपर्यंत शेवटचा मुलगा गेटच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मी शाळेमध्ये संस्थेमध्ये तिथं संस्थेचे वेगवेगळे बांधकाम असायचे त्या बांधकामामध्ये मदत करणं, अन्न नेणं, आलेले पदाधिकारी अधिकारी यांचं स्वागत समारंभ, वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम, या प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव मला असल्यामुळं मी ते सातत्याने काम करीतच होतो. त्यामुळं आज संस्थेचं खूप मोठं नाव झालेलं आहे.
1: बरं, तुम्ही लेझिम वर सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग असतो.
0: हो सर, हो
1: त्याबद्दल सांगा.
0: हो सर, काय झालं की माझं गाव पिंपळाव माळवी 18 पगड जाती, तर गावाच्या कडेला पवार नावाचा आमचा एक मित्र होता, तो हलगे वाजायचा, डफडं वाजायचा, मला ते खूप आवडायचं. लक्ष्मीबाई जत्रा असेल ते मी पाहायला जायचो. त्यानंतर मग ज्यावेळेस मी इथं जॉईन झालो ते माझ्या डोक्यामध्ये राहिलंच. गाडगे महाराज आश्रम शाळा होती इथं, आदरणीय स्वर्गीय खांदवे अण्णांनी स्थापन केलेली. तिथं आमचे दरेकर सर आणि जाधव सर होते. तिथं त्या आश्रमामध्ये काही बाहेरगावचे मुलं होते, आम्ही त्या मुलांकडे जायचो. माझे मित्र वसंतराव गुंड सर आणि डॉक्टर आमचे रघुनाथ कारंपुरे, आम्ही तिकडे जायचो. तर ते मुलं त्यामध्ये पाथरे नावाचा एक विद्यार्थी होता, तो हलगी खूप सुंदर वाजवायचा. मी म्हटलं का बरं याच्याकडून आपण शिकू नये, मग त्याच्याकडून मी थोडीशी हलगी शिकलो. आणि मग माझे एक आमचे आम्हाला मार्गदर्शन करणारे के यू चाचा सर ते एक होते वाजवायला, आणि रासकर सर होते, ते रासकर सरांची हलगी आम्ही ते पाहिलं आणि त्यातून मी खरं शिकलो. आणि त्यामुळं मग लेझिम हे मला खेळता यायला लागलं. मी स्वतः अगोदर शिकलो आणि नंतर मग शाळेचा एक संघ तयार केला, मुलांचा मुलींचा. तर मग त्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असायचे, त्या कार्यक्रमामध्ये खास करून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला याला माझं लेझिम पथक असायचं. मागील वर्षी 2024-25 शिवजयंतीची मोठी मिरवणूक पाईपलाईन रोडने काढली, आणि त्या पाईपलाईन रोडने शिवजयंतीची मिरवणूक जात असताना माझा संघ जो होता हा 100 मुलामुलींचा संघ होता लेझिमचा.
1: अरे वा,
0: इकडे डीजे चालला होता पण माझी इकडे हलगी आणि लेझिम चालली होती. फार्मसीचे जे काही मुलं आहेत आमचे ते मुलं ते सोडून माझ्याकडे आले लेझिम पाहायला आणि तेही खेळू लागले. एक जमीची वस्तू मला एक अनुभव सांगतो की ज्या ज्या वेळेस मी लेझिमची प्रॅक्टिस शाळेच्या प्रांगणामध्ये घ्यायचो त्या त्या वेळेचे जुने मुलं आहेत, ते जुने मुलं ज्यावेळेस रस्त्याने जायचे कॉलेज सुटल्यानंतर किंवा आता सर्व्हिस लागल्यानंतर, त्यामध्ये मला एक आठवतं एक सारिका वालतुरे नावाची मुलगी होती, ती आता आय टी इंजिनियर आहे. ती गेटला दप्तर ठेवून पळत यायची, लेझिम घ्यायची आणि लगेच खेळायची. आणि मग ही मुलगी लेझिम खेळती, मग बाकीच्या मुली पण लेझिम खेळायला, त्यातून मुलं आणि मुलं तयार होत गेलेली. आणि एक चांगला संघ माझा लेझिमचा असायचा. अगदी 2-3 वर्षापूर्वीच मला गांधी आपले ड्रेसवाले जे आहेत त्यांनी मला एक हलगी एक 50 लेझिम भूतकरवलंच राहिला येते सावडीच्या मध्ये, त्यांचे ड्रेस आमच्या शाळेने वापरलेले आहेत, त्यांच्याकडूनच घेतो आम्ही ड्रेस. त्यांनी एक मला मदत केली, सर तुम्हाला का शाळेला काय मदत करू, मला करायची असेल तर मला एक लेझिम द्या बो आणि एक हलगी द्या. मग गुरु तबल्यावाले जे आहेत तिथून मी लेझिम आणि हे आणलं आणि शाळेला ते दान करून टाकलं मस्त. आणि नुसतं मला ते हलगी त्याच्यावर लेझिम खेळावं यापेक्षा म्हटलं आता एक आपल्याकडे स्पीकर बॉक्स असायला पाहिजेत, साऊंड सिस्टीम असायला पाहिजेत. मग मी साऊंड सिस्टीम मिळवली. कदम नावाचे गडमांजर सुंबेचे सरपंच आहेत, त्यांना सहज आता आम्हाला लेझिम बसवायचं, त्यांनी तुम्हाला काय पाहिजे, म्हटलं काही नाही, मला ही स्पीकर बॉक्स पाहिजे ते असं एवढंच बस म्हणलं. मग त्यांनी मला 25,000 रुपये सिस्टीम दिली. मी म्हटलं चाय एवढी माग, मग ते म्हणले नाही ना तुमचे एक शिक्षक पाठवून द्या. माझे मित्र मोरे सर आहे, राजेंद्र मोरे सर, डॉक्टर रघुनाथ कारंपुरी यांना पाठवलं आणि तिथून 25,000 साऊंड सिस्टीम मला त्यांनी शाळेसाठी सप्रेम भेट दिली. आज त्यागात ती चालू आहे, त्यामुळे आजही मुलं लेझिमकडे पाहिलं का माझी त्यांना आठवण येत असते.
1: छान छान. आता स्पोर्ट्सचं काय तुमचं म्हणणं आहे, एकूण वातावरण कसं आहे क्रीडाविषयक?
0: क्रीडाविषयक वातावरण महाराष्ट्राला खूप चांगलं वातावरण आहे, परंतु शासनाची भूमिका आहे ती भूमिका थोडीशी वेगळी आहे. स्पष्ट जर सांगायचं ठरलं तर माझ्या विद्यालयामध्ये आज क्रीडा शिक्षक नाहीये, आणि क्रीडा शिक्षकाशिवाय कोणतंही विद्यालय हे अपूर्णच असतं, कारण तो येतो शिस्तीचा प्रश्न. आज पाहायला गेलं तर पोर्टलवरती क्रीडा शिक्षकांच्या जागा खूप कमी आलेल्या आहेत, म्हणजे नाहीच 10% जागेने काय होतं. आज बहुतांश शाळेतले क्रीडा शिक्षक हे सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि पुन्हा नव्याने उभारणी करायची असेल तर त्या क्रीडा शिक्षकांची भरती करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून क्रीडा क्षेत्राला मोठं एक वैभव प्राप्त होऊ शकेल. आज सांगायचं ठरलं तर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यावर्षीच्या म्हणजे 25-26 महाराष्ट्राचं अव्वल स्थान राहिलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला राष्ट्रीय स्तरावरती तर महाराष्ट्राचं स्थान हे अव्वल राहिले, त्यातले त्यात नगर अहिल्यानगरचं स्थान हे मोठं राहिलेलं आहे. कारण ज्या ठिकाणचा क्रीडा अधिकारी हा सक्षम असतो वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यामध्ये चालना देण्यासाठी खेळाडूंना, ते तो जिल्हा निश्चितपणे पुढे जातो. महाराष्ट्रातला हा क्रीडा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे, अजूनही पुढे जाऊ शकेल. मात्र शासनाने थोडीशी भूमिका बदलावी आणि जास्तीत जास्त पोर्टलवरती क्रीडा शिक्षकाची भरती करावी. माझ्या विद्यालयाचं उदाहरण सांगतो, माझ्या विद्यालयात क्रीडा शिक्षक नाहीये.
1: तुम्ही रिटायर झाल्यानंतर
0: एकही शिक्षक नाही. मग आमचे परदेश सर आहे ते विशेष शिक्षक आहे. विशेष शिक्षकाच्या ज्ञानामध्ये आणि क्रीडा शिक्षकाच्या ज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि मग ती संपूर्ण अतिरिक्त जबाबदारी असते, त्यामुळं जी मानसिकता आहे ती मानसिकता खचते राहत नाहीये. अशा जवळ माझे बरेचसे मित्र आता मुख्याध्यापक झालेत, पण खाली क्रीडाचं त्यांना काम करावं लागतं. पण हे रिटायर झाल्यानंतर पुन्हा म्हणजे संपूर्ण क्रीडा विश्व चांदळ होऊन जाईल त्या विद्यालयाचं. शारीरिक शिक्षणाची जबाबदारी शारीरिक शिक्षण शिक्षक असणं गरजेचं आहे.
1: त्यासाठी शासनाने त्याचा निर्णय बदलायला हवा,
0: निर्णय बदलायलाच पाहिजेत.
1: बरं, अजून काय सांगू इच्छिता सर तुम्ही? अजून काय अनुभव तुम्हाला, काही अपयश आलं बाबा, परंतु तुम्ही मोठ्या हिमतीने त्याला सामोरे गेला आणि त्यावर मात केली, असं काही उदाहरण आहे?
0: हो, एक उदाहरण आहे माझ्याकडं. संतोष वाडेकर नावाचा विद्यार्थी माझ्याकडं खेळत होता. त्याला मी त्याच्या स्कूलला त्याचं सिलेक्शन होत नसं, कारण त्याचं कॉम्पिटिशन असे श्रीनाथ गवळी आणि वाडेकर. आता विचार केला, मग त्याला असोसिएशन खेळायला लावलं. शेवटी 10-10 असोसिएशन खेळल्यानंतर शेवटी तो शेवटची स्पर्धा म्हणला, सर आता मी वैतागलो याला, आता सिलेक्शन होणार नाही. आता दिसतंय मला, आता मी कसं कॉलेज इकडं 11वी 12वी खेळतोय. म्हणलं अरे काळजी करू नको, एक दिवस आपला येतच असतो. सूर्य हा मावळणारच आहे, पुन्हा उगवणारच आहे. हा उगवत्या सूर्याकडे जरा नजर टाक, त्याच्या प्रभा जे आहे त्या प्रभाकडे लक्ष दे. म्हणजे बाळकृष्ण वाडेकरला मी समजून सांगितलं, आजचं धाराशिवपूर्वीचं उस्मानाबाद त्या ठिकाणी खो खोच्या मॅचेस होत्या. मी स्वतः मॅचेसला त्याला घेऊन गेलो. त्याला म्हटलं ही शेवटची संधी तुला, असं खेळायचं की प्रेक्षक उभा राहिले पाहिजेत, असं खेळायचं. आणि ह्या ठिकाणी तुला खेळला तर तुझं सिलेक्शन हे झालंच म्हणून समजा, आणि तुझा जॉब पण पक्का झाला म्हणून समजा. हे फक्त मी चालना दिली त्याला, दोन शब्द त्याला मी बोललो, हे त्याच्या डोक्यामध्ये बसलं. हाईट चांगली, पहिला डाव खेळला, दुसरा डाव खेळला, नॉन स्टॉप 3 मॅचेस खेळला तो.
1: अरे बाबा.
0: आणि तिन्ही मॅचेसमध्ये प्रत्येक वेळेस त्याने गडी टिपला की संपूर्ण प्रेक्षक ही उभा राहायची, टाळ्याच वाजायचे. शेवटी त्याचं सिलेक्शन 1 नंबरला झालं आणि त्याला तिथंच मेडल भेटलं. आणि आज तो शिरूरला पोलीस दलामध्ये काम करतोय. ही एक माझा अनुभव खूप मोठा आहे.
1: म्हणजे मेहनत आणि कष्ट, तयारी ठेवली,
0: हो,
1: न हारता.
0: बाळकृष्ण वाडेकरचं उदाहरण माझ्याकडे आहे.
1: एक वेगळा माणूस घडवला, प्रेरणादायी तुम्ही वक्तव्य केलं, त्याचा फायदा झाला.
0: हो सर,
1: किती महत्वाचं मौल्यवान विचार तुम्ही त्याला हे सांगितले. सर, काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
0: नवीन खेळाडूंनी मोबाईलच्या पाठीमागे न लागता दररोजच आपलं रुटीन आहे, संध्याकाळी आपले पाय मातीला लागलेच पाहिजे, मातीचा स्पर्श आपल्या शरीराला झाला पाहिजे. किमान 1 तास तरी तो खेळाडू तो विद्यार्थी मैदानावरती खेळला पाहिजेत, की जेणेकरून त्याची मानसिकता ही वाढली जाईल, त्याचं शारीरिक जडणघडण ही वाढली जाईल. आज गरज आहे शरीर संपदाची. तुमच्याकडे किती पैसे याला महत्व नाहीये, तुमची शरीर संपदा कशी आहे याला महत्व आहे. आणि हीच भूमिका प्रत्येक विद्यालयातील शिक्षकाने खेळाडूंना विद्यार्थ्यांना समजून सांगणं हे गरजेचं आहे. कारण आता जवळजवळ आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या वरती गेलेली आहे. आणि आपल्याला शरीर संपदा मिळवायचीच, त्याचबरोबर आपल्याला मेडल पण मिळवायचेत. आणि आपल्याकडे एवढी लोकसंख्या असताना देखील आपल्याला कमी मिळेल का मिळतात याचा कुठेतरी विचार रूट ग्रासरूट लेवलला होणं गरजेचं आहे. खालपासून जर त्याचा विचार केला तर वरपर्यंत विचार जाऊ शकेल, जेणेकरून भारताचं हे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. टी व्ही मोबाईल हे ऑनलाईन शिक्षण यामुळं विद्यार्थी हा थोडासा वाचनापासून वाचन संस्कृतीपासून दूर चाललेला आहे, क्रीडा क्षेत्रापासून थोडासा दूर चाललेला आहे. याला पुढं जरूर जवळ आणण्यासाठी हा प्रयत्न होणं, पालकाने स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: बर, आज आपल्या समवेत क्रीडा शिक्षक भरत बिडवे सर होते. त्यांनी आपल्या शाळेचे कौशल्य, शाळेत केलेले काम आणि त्याचबरोबर त्यांनी क्रीडाविषयक केलेले कामगिरी याविषयी विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते क्रीडा शिक्षक भरत बिडवे सर. त्यांची मुलाखत घेतली होती अजय धुपावकर सर यांनी. श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: रसिको हो नमस्कार. रेडियो नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग भैरव. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग भैरव. राग भैरव ऐकल्याने कंटाळा कमी होईल, उत्साह वाढेल आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. सूर्याष्टकम गातोय. सूर्याष्टकम हे स्तोत्र आदिशंकराचार्यजींनी कित्येक शतकांपूर्वी लिहिलेलं होतं आणि माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांनी ते भैरव रागात स्वरबद्ध केलं. ते आज गातोय. नमस्कार अँड वेलकम टू दिस एपिसोड ऑफ राग अँड रिदम फॉर हेल्थ. आय एम सुहास जोशी. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग अस. टू बूस्ट युअर पॉझिटिव्ह एनर्जी इन दिस एपिसोड वी आर प्रेझेंटिंग राग भैरव. डेफिनेटली एनी निगेटिव्हिटी अँड अँझायटी इन युअर माइंड विल बी गॉन अँड यू विल बी एबल टू वेलकम अ न्यू डे बाय लिसनिंग टू दिस एपिसोड. वी प्रेझेंट सूर्याष्टकम इन राग भैरव. The best time to listen to this episode is at the time of sunrise or between 7 to 10 in the morning. Suryashtakam is a poem written centuries ago as a salute to Surya or the sun. The sun is our first god, our source of energy, our creator, protector, and the remover of evil. Many centuries after the poem was written, my Bade Guruji, Sangeet Martanda, Padma Vibhushan Pandit Jasraji composed and sang Suryashtakam in Rag Bhairav. Bade Guruji has transformed an immortal poem into a divine composition which I will try to sing.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची संगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग भैरव, गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00 स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: उधर तुम हसी हो, इधर दिल जवा है, ये रंगीन रातों की एक दास्ता है. उधर तुम हसी हो,

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

लीक केज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्या चिलका. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.